शुभ सुप्रभात. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 18 वैशाख 1948 अर्थात 8 मे 2026. श्रोतो, आमच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

क्षुतातजा पण देवी सप्तश्रुती देवी स्तुती स्तुती स्तोत्र आपण ऐकलं ते देवी उपासनी महाराज आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील क्षुतमंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात ऐकूयात लता मंगेशकर पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भूपाळी रचना आहे होनाजी बाळा यांची तर संगीत आहे वसंत देसाई यांचं.

श्रोत्रपण लता मंगेशकर पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील होनाजी बाळा यांची भूपळी आपण ऐकलीत. संगीत निर्माता वसंत देसाई यांचं मंगल प्रभात.

भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकताच आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या सुरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग, संगीत राम फाटक यांचं.

श्रोत्यांनी आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या सुरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकलात. संगीत नियोजन होतं राम फाटक यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रवींद्र साठे, अनुराधा मराठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात समर्थ रामदास स्वामी यांची भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे सुधीर मोघे यांचं.

श्रुतकथाजपन अनुराधा मराठे रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात समर्थ रामदास स्वामी यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं सुधीर मोघे यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोत्या कार्यक्रमात या अंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिगीत रचना. संगीत निजन आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोतो, मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात ऐकूयात विलासभाऊ पाटील यांच्या संगीत नियोजनात अजित करकडे यांनी गायलेली संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना.

श्रोतात्रपण जगजीत सिंग आणि सहकाऱ्यांच्या सुरातील हिंदी भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं जगजीत सिंग यांचंच. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शीर्ष ऐकूयात आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेली देशभक्तीपर गीत रचना. रचना आहे डॉक्टर जयराम चव्हाण यांची, तर संगीत आहे कान्हू घोष यांचं.

0: अंशतः तदापन आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेली देशभक्तीपर गीत रचना आपण ऐकलीत. रचना होते डॉक्टर जयराम चव्हाण यांची, तर संगीत होतं कानू घोष यांचं. या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात कृषी विपणन व्यवस्थापन याविषयी दिनेश माकरे यांची संकलित माहिती.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आपणास हे माहितच आहे की बऱ्याचदा आपण कबाड कष्ट करून मेहनत करून शेतीमध्ये लाख मोलाचं अन्न पिकवता, परंतु बाजारात गेल्यानंतर त्याला पुरेसा बाजारभाव न मिळाल्यामुळे झालेला खर्च आणि केलेलं कष्ट याची भरपाई देखील होत नाही. आणि अशा परिस्थितीत पैशाची निगड असल्यामुळे विविध गरजा भागवण्याच्या दबावापोटी आपणास बाजारात आपला माल मिळेल त्या भावात विकून, प्रसंगी कवडीमोल भावात विकून परत यावे लागते. अशा वेळेस आपल्या मनाची होणारी घालमेल ही अत्यंत विदारक असते. या परिस्थितीची जाणीव झाल्यामुळे सरकारने यावर आजच्या काळात विविध प्रकारांनी शेतकरी वर्गाचा फायदा करून देण्याचं ठरवलं आहे. या दृष्टिकोनातून मार्कनेट, ऍगमार्कनेट, ई कॉमर्स इत्यादी तंत्र अंमलात आणले जात आहेत. उत्पादन आणि वाढत्या बाजारभावांची आपणास माहिती झाल्यास त्याद्वारे आपला निश्चित फायदा होऊ शकतो. नव्या जागतिक बाजारपेठांमधील संधीचा फायदा शेतकरी वर्गाला व्हावा यासाठी सरकारनं ही व्यवस्था सुदृढ बनवून तिला युजर फ्रेंडली अर्थात शेतकरी वर्गातील शेवटच्या माणसाला ती सुलभपणे उपलब्ध होईल अशा दृष्टीने वेगवेगळ्या ऍप्स विकसित केले आहेत. आजची विपणन व्यवस्था ही माहिती तंत्रज्ञानाच्या जाळ्यावर उभी आहे.

0: ग्राहकांना नेमकं काय पाहिजे, किती किमतीत पाहिजे आणि या किमतीत त्यांना कोण उत्पादक पुरवठा करू शकतो, या सर्व बाबींची माहिती एका क्लिकवर शेतकरी बांधवांना तसेच ग्राहक वर्गाला उपलब्ध होत आहे. कृषी व्यवसाय करण्यासाठी तसेच कृषी माल बाजाराचा प्रसार करण्यासाठी मार्कनेट महाराष्ट्र राज्य कृषी विपणन महामंडळ यांनी महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्या इंटरनेटद्वारे संगणकाने जोडल्या गेल्या आहेत. याद्वारे कृषी विपणनातील माहितीची देवाणघेवाण केली जाऊ शकते. तसेच या आधारित एकूण 52 कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माहितीचं प्रसारण केलं जातं. याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांसाठी दररोजच्या मालाची आवक व किंमत यांची माहिती प्रसारित करणे हा आहे. कृषी मालाला रास्त भाव मिळण्यासाठी कृषी माल कुठे व केव्हा विकावा याची देखील माहिती या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली जाते. महाराष्ट्रात मार्कनेटचे एकूण 200 नोड्स अर्थात संगणक कार्यरत आहेत. कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी NIC राष्ट्रीय विज्ञान केंद्र दिल्ली यांच्या मार्फत ऍग्रीकल्चर मार्केटिंग रिसर्च अँड इन्फॉर्मेशन ही योजना राबवली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यातील अंतर्गत कामकाजात सुसूत्रता व पारदर्शकता आणणे, देशभरातील कृषी विपणनाची प्रादेशिक कार्यालय व शेतकरी यांना उपलब्ध करून देणं हा आहे. शेतकऱ्यांना आपला उत्पादित माल देशांतर्गत कुठेही विकता येत असल्याने या माहितीच्या आधारे निश्चित स्वरूपात जास्त पैसे मिळू शकतात. ई कॉमर्स 2 ते 3 संस्थांमध्ये संगणकामार्फत व्यवसायाच्या व्यवहार प्रक्रियेला ई कॉमर्स असे म्हणतात.
1: श्रोत्यांनो, आपण कृषीवाणी या सत्रामध्ये कृषी विपणन व्यवस्थापन याविषयी दिनेश प्रसाद माकरिया यांची संकलित माहिती आपण ऐकली. यावरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षिप्त करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हा कार्यक्रम
2: प्रसारित करत आहोत. आरोग्यम धनसंपदा

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेऊया ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये पचनशक्ती म्हणजेच अग्नी जपण्याचे रहस्य. सध्या बाहेर सूर्यदेव चांगलेच तळपतायत. चैत्र वैशाखाचे हे कडक ऊन केवळ जमिनीलाच नाही तर आपल्या शरीरालाही शोषून घेत आहे. आपण म्हणतो बाहेर एवढी उष्णता आहे मग भूक का लागत नाही, किंवा काहीही खाल्लं तरी पोट का जड वाटतं. श्रोते हो, याच प्रश्नाचं उत्तर आपल्या आयुर्वेदात लपलेलं आहे आणि ते म्हणजे आपली पचनशक्ती किंवा अग्नी. हिवाळ्यात आपला अग्नी प्रदीप्त असतो पण उन्हाळ्यात म्हणजेच ग्रीष्म ऋतूत तो मंद होतो. याचं कारण असं की बाहेर प्रखर उष्णतेमुळे शरीरातील द्रव अंश आणि स्निग्धता कमी होते आणि शरीरातील उष्णता बाहेर फेकली गेल्यामुळे आतली पचनशक्ती कमकुवत होते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला जठराग्नी या ऋतूत सर्वात कमी असतो. म्हणूनच या दिवसात काय खातो यापेक्षा ते कसं पचतं हे अधिक महत्वाचं. आता आपला अग्नी जपण्यासाठी काय करायचं याकडे लक्ष देऊया. आहार कसा असावा? तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे या ऋतूमध्ये आहार लघु म्हणजेच पचायला हलका असावा. जुना तांदूळ, मूग, दूध आणि विशेषतः तूप याचा आवर्जून वापर करावा. तूप हे अग्नीला प्रदीप्त करतं पण शरीरातील उष्णता वाढवत नाही, त्यामुळे त्याचा आहारामध्ये अवश्य वापर करावा. सुंठ ही उष्णवीर्य असली तरी पित्तशामक आहे, अग्निवर्धक आहे, त्यामुळे सुंठेचाही अल्प प्रमाणामध्ये आहारामध्ये वापर करावा. म्हणूनच या ऋतूमध्ये येणारे रामनवमी, हनुमान जयंती या सर्व सणांना देखील सुंठवडा वाटण्याची आपल्याकडे पद्धत आहे. उन्हाळ्यात पोट गच्च भरेपर्यंत कधीही जेवू नये. आयुर्वेदाचा एक नियम लक्षात ठेवा, पोटाचे तीन भाग करा. एक भाग घन पदार्थांसाठी, एक भाग द्रव पदार्थांसाठी आणि एक भाग रिकामा ठेवा, जेणेकरून वायूची हालचाल नीट होईल आणि पचन नीट होईल. अति तिखट, अति आंबट, अति खारट पदार्थ पचन संस्थेवर ताण आणतात. मसालेदार अन्नांमुळे पित्त उसळतं आणि अग्नी अधिकच बिघडतो.

म्हणून या गोष्टी टाळाव्यात. अग्नी सुधारण्यासाठी आपल्या आयुर्वेदाने काही खास पानके किंवा पेये सांगितले आहेत. ती पचायला अत्यंत हलकी असतात, शरीरामध्ये द्रव निर्माण करतात, त्यामुळे यांचाही आहारामध्ये समावेश करायला हवा. आता विहाराबद्दल काही गोष्टी जाणूया. लक्षात ठेवा, उन्हाळ्यात अतिव्यायाम करणं टाळा, कारण अतिव्यायामामुळे अग्नी अधिकच मंदावतो आणि शरीरातील बल कमी होतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिवासवाप, म्हणजेच दुपारी थोडी विश्रांती. ग्रीष्म ऋतू हा एकमेव असा ऋतू आहे ज्यात आयुर्वेदाने दुपारी झोपण्याची मुभा दिली आहे, कारण यामुळे शरीरातील ओलावा टिकून राहतो आणि अग्नी संतुलित राहण्यास मदत होते. सर्वात महत्वाची आणि ठाम सूचना, फ्रीजमधील बर्फासारखं थंड पाणी पिणं टाळा. फ्रीजचं पाणी अग्नीला पूर्णपणे विझवून टाकतं, ज्यामुळे पचन बिघडतं.

0: विहिरीचं पाणी अग्नीला पूर्णपणे विझवून टाकतं, ज्यामुळे पचन बिघडतं. त्याऐवजी माठातील पाणी प्या. माठाचं पाणी हे नैसर्गिकरित्या शीतल असतं आणि ते अग्नीचं संरक्षण करतं. तर श्रोते हो, ग्रीष्म ऋतूचा हा काळ आपल्या पचनशक्तीचा परीक्षा घेणारा आहे. परंतु आहार हलका ठेवा, तुपाचा वापर करा, आयुर्वेदिक सरबते प्या आणि निसर्गाच्या नियमांचं पालन करा. अग्नी नीट राहिला तरच आरोग्य टिकेल. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूयात परिसर.
3: परिसर.
4: श्रोते हो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत ऋतू बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेली माहिती. आज ऐकूया या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. गेल्या काही वर्षात विशेषतः या वर्षी जगात सर्वच ठिकाणी तापमान वाढतंय. भारतात यंदा उन्हाळा सर्व राज्यात लवकर सुरू झालाय. तापमानही दरवर्षीपेक्षा जास्त आणि बराच काळ टिकलंय. सर्वच सजीवांमध्ये याचे परिणाम दिसून येत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच प्रचंड तापमान वाढल्यामुळे एरवी उन्हाळ्याच्या शेवटी फुलणारा बहावा आणि गुलमोहर भरभरून फुललेले. यासाठी वनस्पतींच्या अंतर्गत बरेच बदल घडलेले असतील. खरं तर हे हिवाळ्याच्या ऋतूतच घडायला सुरुवात झाली असेल. बहावा, गुलमोहर यांचं परागीभवन काही विशिष्ट किडे आणि कीटकांमार्फत होतं. परंतु ही झाडं लवकर फुलल्यामुळे कदाचित यावर्षी परागीभवन फार कमी प्रमाणात किंबहुना होणार नाही. कारण परागीभवन ज्या सुतार मधमाशांमार्फत होतं त्यांची उत्पत्ती उन्हाळ्याच्या सुरुवातीला होत नाही. बहाव्याच्या फुलांना वास नसतो, त्यामुळे इतर कोणतेच कीटक त्या फुलांकडे आकर्षित होत नाहीत. फक्त सुतारमाशी आणि तिच्या जातीतल्या माशांमुळेच परागीभवन होतं. या फुलात ठराविक पुकेसरांमध्येच परागकण असतात, जे या माशांचं अन्न असतात. 3 प्रकारच्या पुकेसरांपैकी एकाच पुकेसरात परागकण असतात. या पुकेसराला वरच्या टोकाच्या बाजूला बारीक भोक असतं. सुतारमाशी जेव्हा फुलात शिरते तेव्हा ती इतर पुकेसरांवर जोरात तिचं डोकं आपटते, तेव्हा वारा घुमल्यासारखा आवाज येतो. या प्रक्रियेत पुकेसराच्या भोकातून परागकण तिच्या पाठीवर चिकटतात. ती जेव्हा डोकं आपटते तेव्हा ट्युनिंग फोर्क सारखा आवाज येतो. ती फुलात शिरल्यावर तिचं शरीर पुकेसरात लपेटून घेते, शरीरातले स्नायू आखडून घेते, त्यामुळे माशा घोंगावल्याचा आवाज येतो. इतर कीटकांपेक्षा याच झायलोकार्पा माशीमुळे बहाव्याच्या फुलांमध्ये परागीभवन यशस्वीरित्या होतं. ठराविक दिवसांनी शेंगा बियाही तयार होतात. परंतु हवामान बदलामुळे लहान लहान किडे कीटकांना बदलत्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेता येत नाही. त्यांचा जीवनक्रम जेव्हा आणि जसा असतो तसा सुरू राहतो. त्यामुळे अंड्यांमधून माशा बाहेर येऊन त्या वाढेपर्यंत आवेळी फुललेल्या बहाव्याचा बहर संपलेला असतो. त्यांना अन्न न मिळाल्यामुळे झायलोकार्पा माशांच्या जातीलाच धोका निर्माण होतो. परिणामी त्यांची संख्या कमी होत आहे. असाच परिणाम इतर फुलं आणि परागीभवनाला योग्य असलेल्या कीटकांमध्ये दिसायला लागलाय. पश्चिम घाटात नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलंय की कीटकांच्या प्रजातीत 35% घट झाली आहे. यात चतुर, टाचणी या पर्यावरणदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कीटकांमध्ये आणि त्यांच्यातल्या विविधतेत बरीच घट झाली आहे. ही घट जर अशीच चालू राहिली तर वनस्पतींमध्ये परागीभवन न झाल्यामुळे फलधारणाही होणार नाही. परिणामी कीटकांबरोबर वनस्पतींचीही जात नष्ट होईल. निसर्गातल्या अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या पारिस्थितिकी म्हणजे इकोसिस्टीम्स आणि त्यातल्या अन्न साखळ्या, अन्न जाळ्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान वाढीचा परिणाम फक्त उन्हाळ्यात फुलं येणाऱ्या झाडांवर नाही तर तो इतर ऋतूत वाढणाऱ्या वनस्पतींमध्येही दिसून येतो. एवढंच नाही तर पाणी आणि त्यात वाढणाऱ्या पाण्याजवळ वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये आणि त्यांच्यावर जगणाऱ्या कीटकांवर पक्ष्यांवरही होत असल्याचं दिसून येतंय. शास्त्रीय आधारावर शास्त्रज्ञांनी काही झाडांना फुलं त्याच ऋतूत पण लवकर का येतात याबद्दलचं मत संशोधन

0: करून मांडलेला आहे. निसर्गातल्या एखाद्या गोष्टीचा परिस्थितीचा शास्त्रीय निष्कर्ष हा सततच्या आणि कमीत कमी 8 ते 10 वर्षांच्या किंबहुना जास्त वर्षांच्या निरीक्षणावरून काढणं योग्य ठरेल. ऋतूबदल नैसर्गिक तर आहेच, पण त्याच्या कालावधीत आणि गुणवत्तेमध्ये गेल्या काही वर्षात इतके बदल घडतायत की एक दिवस निसर्गातल्या इतर सजीवांबरोबर माणूस जातीवरही त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात आज आपण ऋतूबदलांचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10 श्रोतेहो. ठीक 6:55 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.
2: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा, पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
3: संदेश

0: परीक्षित ठेगडे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड सांधे दुखी गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: लातूरचं मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे आपल्या पाल्यासाठी एक उज्ज्वल भविष्य. 10वी 12वी नंतर काय करायचं हा प्रश्न सोडवण्यासाठी 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय करिअर चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये स्वप्न, आवड, छंद, क्षमता आणि भविष्यातल्या संधी तपासल्या जातात. आपल्या पाल्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर धनंजय गायकवाड पाटील सरांचे मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नोएल चेंबर, राजस्थान शाळेच्या माग, टागोर नगर, लातूर. मोबाईल 94 220 720 72.
2: श्रोता, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेला ठीक 7 वाजता संत शिरोमणी मन्मथ स्वामी करत परमरस या ग्रंथातील निवडक ओवी परिचय आहेत. कार्यक्रम आपण ऐकू शकाल मन्मथ आलासे भूलोका. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 7:40 गीतांजली हा मराठी चित्रपट ईदांचा कार्यक्रम. ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 8:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. ठीक 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. सकाळी ठीक 10 वाजता विशेष गीतगंगा या संवादात्मक मालिकेअंतर्गत सुप्रसिद्ध गायिका गायत्री दातार यांच्याशी संजय भुजबळ यांनी साधलेल्या संवादाचा भाग 6 आपण ऐकू शकाल. 10:30 मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांमधील कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. सकाळी 11 वाजता महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम महिला विश्व. आज या कार्यक्रमात शासनाच्या लखपती दिदी योजनेतून लखपती ठरलेल्या केज तालुक्यातील शिला महादेव कुरवाडे यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. निवेदन असेल अपर्णा खोपटीकर यांचं. सकाळी ठीक 11 वाजता महिला विश्व हा कार्यक्रम. 11:30 गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गाणं हा कार्यक्रम. 11:40 मिश्र सेनेचा कार्यक्रम. दुपारी ठीक 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम अनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:30 वर्ल्ड थॅलेसिमिया डे निमित्त रक्त विकार तज्ज्ञ डॉक्टर

0: विजय रामन यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही सुरक्षित करू आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम, तसंच 7:30 माझावर माझाशिवार हा कृषीविषयक कार्यक्रम आम्ही सुरक्षित करू आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्री 8:45 समाचार संध्या, ठीक 9 वाजता News@9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र, तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. शतवेळी दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षीकृत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर शेतातच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ऐकूयात काय जाहिरात संदेश.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
0: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7 वाजलेत. श्रोत ऐकूयात संत शिरोमणी मन्मथ स्वामीकर परमरस या ग्रंथातील निवडक ओवी परिचयाचा कार्यक्रम मन्मथ आलासी बोलोगा. लेखिका प्रज्ञा चोंडे आणि सादरकर्ते आहेत संजय काथवटे. ऐकूयात परमरस हा कार्यक्रम.

भारतीय तत्वज्ञानाचे स्वरूप स्पष्ट होण्यासाठी श्रोत्याने वक्त्याला विचारलेला प्रश्नच कारणीभूत झाला आहे. प्रश्न विचारणाऱ्याची जिज्ञासाच या स्पष्टीकरणासाठी महत्वाची असते. परमरहस्यात प्रश्न विचारणारी भगवती पार्वती आहे. तिचे कुशल प्रश्न ऐकून भगवान शंकर प्रसन्न होतात. तिच्या प्रश्नाची ते प्रशंसा करतात. यातून पार्वतीही प्रसन्न होते. उभय प्रसन्न अशा विभूतिमत्वान रंगलेला हा संवाद श्रोत्यांच्या चित्तवृत्तींनाही प्रसन्न बनविणारा आहे. जेव्हा पार्वती म्हणते, जी कळा अगम्य सकळा ती मज निरोपावी दयाळा, म्हणून ती हिमनग बाळा चरणे लागली सांभाळा.

प्रश्न विचारून पार्वतीने भगवान शिवाला नमस्कार केला. चरणे लागले सांबाच्या यात शरणांगतीचा भाव व्यक्त झाला आहे. शरणांगतीने शिष्य निरंकार होतो. अहमपणा नष्ट होण्यासाठीच तर नमस्कार करायचा असतो. शिष्याचा अहमपणा नष्ट होतो, तसं गुरुही प्रसन्न होतात. मग ज्ञानाचा प्रवाह शिष्याकडे होतो. प्रसन्न शंकर काय म्हणतात? शंकर म्हणे, ओ गिरिजे ऐक, तू हा प्रश्न केला सुखदायक. माझे उल्हासले निज सुख तुझ्या प्रश्ने करोनी.

या सुखदायक प्रश्नानं आपले निज सुख उल्हासलेले असे असे भगवान शिव जेव्हा म्हणतात तेव्हा मन्मथ स्वामी श्रोत्यांच्या वतीनं शंका करतात की जर आता भगवान शिवाचं सुख उल्हासलं तर पूर्वी काय ते नाहीसं झालं होतं काय.

आणि तसं असेल तर त्याला शंभू अखंड सुखराशी कसं म्हणावं? अशा स्वनिर्मित शंकेचे समाधान तेच पुढे करतात. एका दृष्टांतानं, जसा कुंडात अग्नी असतो पण त्याच्यावर राख साचलेली असते, राखेमुळे अग्नी दिसत नाही पण त्यावर जर तूप टाकलं तर अग्नी पुन्हा पुन्हा प्रदीप्त होतो, म्हणजे तिथं अग्नी असतोच. अग्नी नसता तर ते म्हणतात तुपानं काय राख थोडीच प्रकाशमान होते, तिथं अग्नी सुप्त असतो. तसं भगवान शिवाचे सुख अखंड असते, ते फक्त पार्वतीच्याच उल्हास पावते म्हणजे अधिक प्रदीप्त होते. जरी कुंडा माझी अग्नी नसे तरी घुते रक्षा काय प्रकाशे, असे मनोनिची प्रकाश तसे घृतधोर सरीसा.

0: शतवताचा पण संत शिरोमणी मन्मथ स्वामी करत परमरस या ग्रंथातील निवडक ओवी परिचय आधारित कार्यक्रम ऐकल्यास मन्मथ आलास्य बोलोका. लेखिका होत्या प्रज्ञा चोंडे आणि सादरकर्ते होते संजय काथवटे. मन्मथ आलास्य बोलोका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:05 झाले आहेत.
1: सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व. सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व. महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 11 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.
0: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: पायांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूर मोहिमेची वर्षपूर्ती. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहिमेला सुरुवात. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल. टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातून अटक. बीड भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक गजाआड. आणि आज थॅलेसेमिया दिन, छत्रपती संभाजीनगर इथं राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूर मोहिमेला काल एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्तानं देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव केला जात आहे. या मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते या शब्दात तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्य दलाचं कौतुक केलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्व विस्कळीत करण्याच्या प्रयत्नांना या मोहिमेतून जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंदर्भात बोलताना दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन केलं. या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करतो. या कामगिरीतून भारतीय सैन्याची तयारी आणि समन्वय दिसून येत असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमांवर ऑपरेशन सिंदूरचं बोधचिन्ह असलेला डीपी ठेवला आहे. देशातल्या नागरिकांनीही हा डीपी ठेवावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीचा अंदाज आला असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेना दलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कौतुक केलं. देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम कालपासून सुरू झाली. ईएसआयसी अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं. याविषयी ते म्हणाले,
1: देश के सभी श्रमिक को ईएसआईसी की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा, ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा.
0: बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. पाटणा इथल्या गांधी मैदानावर राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी 30 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांचाही समावेश आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवी यांनी पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित केली आहे. काल त्यांनी याबाबतचं पत्र जारी करत सदर विधानसभा तत्काळ प्रभावाने भंग करत असल्याचं म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदावरून पायउतार होण्यास नकार दिला होता. त्यानंतर राज्यपालांनी ही कारवाई केली. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकारचा शपथविधी उद्या 9 तारखेला होण्याची शक्यता आहे. कुख्यात गुंड

तर सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसरबी आणि त्यांचा मदतनीस तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. हत्येचा कट रचणं आणि त्यात आरोपींचा सहभाग सिद्ध करण्यात अपयश आल्याचं निरीक्षण विशेष न्यायालयानं आपल्या निकालात नोंदवलं होतं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त आज दिल्ली इथं मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यासह 1936 पासून आकाशवाणी आजता गायत कार्यरत आहे. देशभरातल्या इतर केंद्रांवरही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ दीपक माळी यांनी दिली. रिझल्ट्स digilocker.gov.in, mahaHSSCBoard.in, SSCResult.mkcl.org आणि mahaHSSCBoard.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर इथून काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव इथं निदा खान राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. बीड जिल्ह्यात कथित भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणी बीड पोलिसांनी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना काल लातूर इथून अटक केली. बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याअंतर्गत लातूर जिल्हा पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास बीड जिल्हा पोलिसांकडून सुरू आहे. नांदेड इथं ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत 43,48,000 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अमेरिका कोलंबिया तसंच चीनमधून आणलेल्या शस्त्रांसह देशी तलवारी खंजीर आदी 4,796 धारदार शस्त्र यावेळी जप्त करण्यात आली. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आज राज्यस्तरीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे संकल्प सप्ताहाची सांगता आणि थॅलेसेमिया मुक्तीसाठी पुढील वाटचालीसाठी आरोग्य विभागाचा निर्धार याविषयी आयएमए सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भात डॉ अपर्णा डिकोंडवार यांनी अधिक माहिती दिली.
1: या आजाराविषयी समाजात जनजागृती निर्माण करणे व भविष्यात थॅलेसेमिया मुक्त पिढी घडविणे हे या अभियानाचे मुख्य उद्देश आहे. जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील हिमॅटोलॉजी डे केअर सेंटरमध्ये थॅलेसेमिया आजाराच्या निदानासाठी आवश्यक असणाऱ्या तपासण्या, उपचार, समुपदेशन, भौतिक उपचार, रक्त संक्रमण या सर्व सुविधा मोफत उपलब्ध आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी स्वतःची रक्त तपासणी करून थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र या अभियानात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.
0: ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती घडवून आणण्याच्या दिशेनं सुपर 50 AI फार्मर्स या अभिनव पथदर्शी प्रकल्पाचा जालना जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र कृषी विभाग आणि फाइंडेबिलिटी सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेती अधिक सक्षम करणं हा यामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, निवडक शेतकरी तसंच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, उमरगा आणि लोहारा तालुक्यातल्या 7 पाटबंधारे प्रकल्पांमधला उपलब्ध पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानाची शक्यता आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यासंदर्भात आदेश जारी केले. या 7ही प्रकल्पांमध्ये समाधान

0: कारक पाणीसाठा उपलब्ध नसल्यानं अवैध पाणी उपसा होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान धाराशिव जिल्हा प्रशासनानं जलसंधारणासाठी मोठी मोहीम हाती घेतली असून या अंतर्गत 1,00,000 जलतारांचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी काल जिल्हाधिकारी तृप्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आणि सामाजिक संस्थांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. हवामान. राज्यात काल नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दुपारनंतर आलेल्या धुळीच्या वादळानं नागरिक हैराण झाले. याच दरम्यान मुरबाडकडे जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. राज्यात सातारा, सांगली, नागपूर, यवतमाळ आणि नांदेडसह अनेक भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. दरम्यान राज्यात काल वाशिम इथं 42.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 41 सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर 39.5 तर धाराशिव इथं 40.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूर मोहिमेची वर्षपूर्ती, दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल आणि आज थॅलेसेमिया दिन, छत्रपती संभाजीनगर इथं राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं आमचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9:00. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. श्रोता ऐकूयात काय जाहिरात संदेश.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: लातूरचं मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे आपल्या पाल्यासाठी एक उज्ज्वल भविष्य. 10वी 12वी नंतर काय करायचं हा प्रश्न सोडवण्यासाठी 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय करिअर चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये स्वप्न, आवड, छंद, क्षमता आणि भविष्यातल्या संधी तपासल्या जातात. आपल्या पाल्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर धनंजय गायकवाड पाटील सरांचे मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नोएल चेंबर, राजस्थान शाळेच्या मागे, टागोर नगर, लातूर. मोबाईल 94 220 720 72.
2: श्रोता ऐकूयात जनगणनेविषयी बीडचे माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलेलं आवाहन.
3: सर्वांना नमस्कार, मी विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी बीड. भारताची जनगणना 2027 हे 1 मे पासून 2 टप्प्यामध्ये चालू होणार आहे. पहिला टप्पा म्हणजे 1 मे ते 15 मे पर्यंत हे तुम्हाला स्वगणना म्हणजे सेल्फ एन्युमरेशन करण्याचा सर्व नागरिकांना संधी आहे. आपण सर्वांना माहित आहे की जनगणना म्हणजे हे देशाचा अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम आहे आणि विशेषतः या जनगणना पूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये होणार आहे. म्हणजे तुम्ही गरीब असून तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्या पूर्ण माहिती भरू शकतो. स्वगणना करण्यासाठी या स्क्रीन मध्ये दाखवला या वेबसाईट मध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर देऊन लॉग इन करू शकतो आणि त्यानंतर तुमच्या ओटीपी द्वारे तुम्ही या वेबसाईट मध्ये तुमच्या पूर्ण कुटुंबाचा 33 महत्वपूर्ण प्रश्नाचा अचूक माहिती देण्याचं गरजेचं आहे. या प्रक्रिया पूर्ण होण्याच्या नंतर तुम्हाला एक 11 डिजिटचा एक SC कोड, सेल्फ सेन्सस कोड तुम्हाला भेटणार आहे. जेव्हा प्रगणक तुमच्या घरी येणार आहे 15 मेच्या नंतर, तेव्हा तुम्हाला हे 11 डिजिटचा कोड तुम्हाला प्रगणकला द्यावा लागेल, ताकी तुमच्या पूर्ण माहिती जो तुम्ही पोर्टलमध्ये भरलेला आहे हे आपण डाटाबेस मध्ये सुद्धा समाविष्ट करू शकतो. आपण सर्वांना माहित आहे की हे खूप महत्वपूर्ण उपक्रम आहे आणि याच्या मार्फत तुम्ही देशाच्या विकासामध्ये थेट योगदान देऊ शकतो आणि या माहिती भविष्यातील कुठलाही योजना, कुठलाही धोरण आणि कुठलाही पार्लमेंटरी डिसिशन करण्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्व बीडकरांनो, तुम्ही 1 मे ते 15 मे

0: या स्वगणना म्हणजे सेल्फ इन्युमरेशन जो होणार आहे यामध्ये तुम्ही सहभाग होणं अपेक्षित आहे. त्यासोबत तुमच्या सर्व कुटुंबांसोबत आणि सर्व नागरिकांना सुद्धा तुम्ही माहिती देऊन प्रोत्साहित करणं अपेक्षित आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: आपण बीडचे जिल्हाधिकारी माननीय विवेक जॉन्सन यांनी जनगणनेविषयी केलं आवाहन आपण ऐकलं. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोत्या सहक्षित करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या तीन भागांमध्ये आपण जनगणना 2027 याची तयारी, त्याचा प्रारूप आराखडा आणि याबद्दलची माहिती कशी संकलित केली जाते याबद्दल सविस्तर जाणून घेत आहोत आणि त्याकरता आपण दिलखुलास कार्यक्रमात आमंत्रित केलंय जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांना. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी,
1: अच्छा,
2: किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी.
1: बरोबर.
2: जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबाने काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शन असं येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी ह्या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
2: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचा प्रमुख कोण. आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो अब्रिज हाऊस लिस्ट.
1: ओके.
2: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणना घर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
1: बरोबर.
2: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात

0: प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे, त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची, हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे, हे तक्ते जे आहेत आमचे, हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशनने आम्ही प्रकाशित करतो, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे त्याचे नियोजन ठरत असतं.
1: सर, आपण जसं आता कुटुंबाबद्दलची माहिती जाणून घेतली तर त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा घटक येतो, तो म्हणजे की मगाईपासून तुमच्या बोलण्यात उल्लेख येतो की पिण्याच्या पाण्याचा. तर पिण्याचं पाणी असेल, घराला दिलेली वीज जोडणी असेल किंवा त्याच्यासाठी घरामध्ये उपलब्ध असलेली स्वच्छतागृह असतील आणि स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं इंधन, हा एक त्यातला भाग महत्त्वाचा आहे. तर याची माहिती नेमकी कशासाठी संकलित केली जाते?
0: आता शासनामार्फत खरं तर लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात, लोकांच्या उन्नतीसाठी, त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी अनेक योजना अनेक क्षेत्रामध्ये त्याची आखणी केली जाते. तर हे जर तुम्ही बघाल तर पिण्याचं पाणी हे लोकांच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित असा एक भाग आहे, घटक आहे. तर जास्तीत जास्त कुटुंबांना एक सेफ ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे ज्याला आपण संकल्पना करूया की पिण्याचं पाणी हे स्वच्छ असावं आणि ते त्यांना सार्वजनिक नळ असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक घरात जे नळ असतील त्याच्या माध्यमातून उपलब्ध व्हावं, ज्याला आपण म्हणूया ट्रीटेड ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम ट्रीटेड सोर्स, अशा पद्धतीच्या योजना आखण्यासाठी म्हणून पिण्याच्या पाण्याची आपण माहिती संकलित करतो. प्रकाशाचा स्रोत हा जर आपण विचार केला तर हा पण कुटुंबाच्या, म्हणजे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, दोन्ही कुटुंबाशी खूप निगडीत असा प्रश्न आहे. त्यामध्ये विजेची उपलब्धता, किती घरांना विजेची जोडणी उपलब्ध आहे, अशा पद्धतीने ही माहिती संकलित होते. मग ह्यामध्ये आम्ही कुटुंब प्रकाशाच्या स्रोतमध्ये वीजपासून अगदी पारंपरिक सोलर असेल किंवा काही कुटुंबांना वीज जोडणी पण नाही, सोलर पण नाही, तर ते पारंपरिक तेल दिवे वापरत असतील, अशा पद्धतीची ही माहिती आम्ही संकलित करतो. तर ह्याचं एक निदर्शक असतं की कुठल्या भागासाठी आपल्याला काही नियोजन करायचं आहे हे माहिती येते. स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची उपलब्धता ही आपल्याकडे खूप महत्त्वाची आहे आणि शासनाने ह्यासाठी अनेक योजना आखलेल्या आहेत. घरोघरी स्वच्छतागृह किंवा स्नानगृहाची उपलब्धता यासाठी योजनांची अंमलबजावणी झालेली आहे. तर त्या स्वच्छतागृहामध्ये ती कशी आहेत, की सेप्टिक टँक आहे का, त्याची जोडणी ड्रेनेज लाईनला झालेली आहे, अशा पद्धतीची माहिती संकलित होते. ती आपल्याला कुटुंबाच्या वापरासाठी आहेत का, सामायिक वापरासाठी आहेत किंवा सार्वजनिक वापरासाठी आहेत, अशा पद्धतीची ही माहिती संकलित केली जाते. आणि ह्या सगळ्या माहितीचा मुख्य उद्देश हाच असतो की आपलं गृहनिर्माण धोरण जे आपण आखतो त्यामध्ये आपल्याला सोयी किंवा सुविधा कशा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देता येतील ह्याचा एक उद्देश असतो.
1: बरं,
0: इंधनाचा प्रश्न हा आपल्या इथे विचार केला तर स्वयंपाकघरात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असलेला असा एक प्रश्न आहे. जळाऊ लाकूड जिथे इंधन म्हणून वापरलं जातं तिथे काही ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे की श्वसन मार्गाचे काही आजार असतील किंवा इतर काही आजार असतील हे स्त्रियांना होऊ शकतात. म्हणून स्वच्छ इंधनाचा प्रचार प्रसार आणि त्यासाठी असणारं अनुदान किंवा उज्ज्वला योजनेसारख्या योजना ह्या राबवण्यात आलेल्या आहेत. तर स्वयंपाकघरामध्ये म्हणजे कुटुंबाला स्वतंत्र स्वयंपाकघर उपलब्ध आहे का, आणि तुम्ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करता का, आणि करत असाल तर कुठलं इंधन तुम्ही वापरता, अशा पद्धतीची एक माहिती संकलित केली जाते जनगणनेमध्ये, जी स्त्रियांच्या आरोग्याशी खूप निगडीत आहे असं मला वाटतं.
1: सर, याच्यामध्ये जेव्हा आपण जनगणना सुरू करतो त्यावेळेला ग्रामीण भागातही ती जनगणना होते, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला तसं शहरी भागात पण होते, पण या दोन घटकांमधली तफावत तुम्हाला कशी दिसते जनगणना करताना आणि काय काय अडचणी असू शकतात त्याच्यामध्ये?
0: मी तर म्हणेन की खरं तर जनगणनामध्ये सुविधांमधील तफावत किंवा आकडेवारीमध्ये तफावत अशी अपेक्षित नाही आहे.
1: अच्छा.
0: कारण ग्रामीण आणि शहरी भागांसाठी ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्यांचं कंपॅरिझन टाइम सिरीज

0: अनालिसिस मध्ये त्या त्या भागाशी करणं जास्त संयुक्तिक ठरेल किंवा त्याचे तुलनात्मक अभ्यास आपण तसा करू शकतो. तर जनगणने अंतर्गत आम्ही दोन संकल्पना वापरतो शहरांसाठी. एक संविधानिक शहर म्हणजे ज्याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, नगर परिषदा किंवा कटक मंडळ यांचा समावेश होतो. आणि दुसरे एक संकल्पना असते जनगणना शहरे, म्हणजे जे आत्ता गावं आहेत प्रत्यक्षात गावं आहेत पण ते काही निकष पूर्ण करतात. तर त्यात प्रामुख्याने तीन निकष आहेत की त्या गावाची लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त असावी, तेथील लोकसंख्येची घनता ही प्रति स्क्वेअर चौरस किलोमीटर 400 पेक्षा जास्त असावी, आणि तेथील पुरुष लोकसंख्या जी आहे त्यातील 75% पुरुष हे कृषीयेत्तर क्षेत्रामध्ये कार्यरत असावे. तर अशा गावांना आम्ही जनगणना शहरं मानतो. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा संविधानिक शहरांची निर्मिती होते त्यावेळेला असं निदर्शनास आलंय की जनगणने अंतर्गत जी ही जनगणना शहर स्वतंत्र आकडेवारी रिलीज झाली होती अशा शहरांचं संविधानिक शहरांमध्ये रूपांतर किंवा वर्गीकरण किंवा नोटिफिकेशन झालेलं आहे. तर तफावतीपेक्षा मी असं म्हणेन की ग्रामीण आणि शहरी भागासाठी परस्पर पूरक अशी आकडेवारी जनगणना खरं तर प्रकाशित आणि प्रसिद्ध करत असते.
1: बिलकुल, म्हणजे जर तफावत असण्याचं काही कारण नाही.
0: बिलकुल बिलकुल.
1: तर याच्यात आणखी एक घटक म्हणजे की डिजिटल नकाशांवरती घरांचं स्थान येणं, त्याला आपण जिओ टॅगिंग म्हणतो, तर त्याचे फायदे नेमके काय?
0: आता जेव्हा आपण स्वगणना करतो तेव्हा स्वगणना करताना प्रामुख्याने आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही ज्या इमारतीमध्ये किंवा ज्या ठिकाणी राहत आहात त्या क्षेत्राला, त्या गावाला म्हणा किंवा त्या वॉर्डला म्हणा, आम्ही छोट्या छोट्या घर यादी गटांमध्ये विभागलेला आहे. आणि असा एक छोटा घर यादी गट प्रगणकाला क्षेत्र कार्यासाठी दिला जातो. तर जी इमारत जिथं तुम्ही राहत आहात ह्याचं अचूक जिओ टॅगिंग किंवा त्याचं लोकेशन अचूकरित्या आपण त्या स्वगणना पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या नकाशावर चिन्हांकित करणं आवश्यक आहे, जेणेकरून असे जे छोटे घर यादी गट प्रगणकाला दिलेले आहेत तो तुम्ही चिन्हांकित केलेला भाग त्या संबंधित प्रगणकाला जो घर यादी गट वाटप केलेला आहे त्याला तो तिथे त्यांच्या डेटाबेसमध्ये ऑटो पॉप्युलेट होईल किंवा तो तिथे दिसेल. मग ती इमारत जर त्या प्रगणकाच्या मोबाईलवरती दिसली तर तुम्ही जो दिलेला स्वगणना आयडी आहे तो मॅच होण्याची शक्यता जास्त असते. पण तुम्ही जर तुमचं स्थान चुकीच्या ठिकाणी चिन्हांकित केलं तर होऊ शकतं की तुमची इमारत दुसऱ्या प्रगणक गटात चुकीने दाखवली जाईल, नोंदवली जाईल. तिथे तुमच्याकडे स्वगणना आयडी आहे पण तुम्ही स्थान चुकीचं दिल्यामुळे ते दुसऱ्या प्रगणकाच्या मोबाईलमध्ये क्लासिफाय झालं आणि त्यामुळे प्रगणक जेव्हा तुमच्या घरी व्हिजिट करतील त्यावेळेला तुमचा स्थान निश्चिती न झाल्यामुळे सेल्फ एन्युमरेशन आयडी किंवा स्वगणना क्रमांक असून देखील तुम्हाला पुन्हा नव्याने संपूर्ण माहिती भरावी लागू शकते. तर त्यासाठी हे आपलं स्थान जे आहे जिथं आपण राहता हे अचूकरित्या चिन्हांकित करणं खूप आवश्यक आहे.
1: अगदी करा की त्याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद यापुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचं ठीक 7:40 झाले आहेत. ऐकूयात एक जाहिरात संदेश.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:41 झाले आहे. श्रोतो प्रसारित होत गीतांजली हा मराठी चित्रपट यांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दामकरी काम या चित्रपटातील सुधीर फडके यांनी गायलेली गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचंच.
2: डोळ्यांना पाप सारी नारायण बघतो पैशा पाई माणूस मरतो पैशावर जगतो पैशा

शतकात आपण माहेरची साळी या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना ऐकलीत. संगीत निर्माता होतं अनिल मोहिले यांचं. गीतांजली हा मराठी चित्रपट विधानचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात ऐकूयात एक जाहिरात संदेश.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: श्रो गीतांजली या मराठी चित्रपटी त्यांचा कार्यक्रमात शूट ऐकूयात. देवता या चित्रपटातील आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायली. वंदना विटनकर यांची गीतरचना, संगीत राम लक्ष्मण यांचं.

श्रोतेहोतच आपण देवता या चित्रपटातील आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली गीतरचना ऐकलीत. या गीतरचनेबरोबरच आजचा गीतांजली हा मराठी चित्रपट विधानचा कार्यक्रम संपला. गीतांजली हा मराठी चित्रपट विधानचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता सहक्षित करत आहोत समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30

वाहिनीने आपण ऐकू शकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुरुवात ऐकूया ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आज देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल देशभरात भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतं असं समाज माध्यमावरील आपल्या संदेशात सांगितलं. पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं दिली आहे. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी होणार आहे. राज्यपाल आर एन रवी यांनी काल पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित केली. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधी समारंभाची तयारी सुरू असून या सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोलकाता इथं नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक घेणार असून यावेळी पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. तमिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला 118 आकडा गाठण्याबाबत विविध राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. काल द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांनी आपल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठका घेतल्या. दरम्यान राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांनी केलेल्या मागणीनुसार व्हीसीके, सीपीआय आणि सीपीआयएम या पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांची एक महत्वपूर्ण बैठक आज होणार असून या बैठकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या टीव्हीकेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता आहे. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील विविध आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आज सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोठ्या संख्येनं कर्मचारी सहभागी झाले होते. दिल्ली आणि कोहिमामध्येही मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांकडे एकत्रितपणे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची एक मोठी संधी उपलब्ध आहे असं मत व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल झालेल्या भारत व्हिएतनाम व्यापार मंचाच्या कार्यक्रमात व्यक्त केलं. त्यांनी भारतीय कंपन्यांना, विशेषतः अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना व्हिएतनाममध्ये गुंतवणूक करण्याचं निमंत्रण दिलं. भूतकाळात दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याच्या बळावर अनेक आव्हानांचा सामना केला आहे. व्हिएतनामचे माजी राष्ट्राध्यक्ष हो ची

आणि भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न केले. या राजकीय विश्वासाच्या बळावर 2016 पासून द्विपक्षीय संबंधांनी नवी शिखरं गाठली आहेत असंही लाम यांनी नमूद केलं. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी काल अबुधाबी इथं भारत फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील त्रिपक्षीय बैठकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र राज्यमंत्री आणि भारतासाठीच्या विशेष दूत रिम अल हशिमी तसंच फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सरचिटणीस मार्टिन ब्रिएन्स उपस्थित होते. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या तीनही देशांनी आपली भागीदारी अधिक बळकट करण्यावर आणि स्पष्ट कालमर्यादा असलेली एक कृती योजना तयार करण्यावर सहमती दर्शवली. या भेटीदरम्यान मिसरी यांनी मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक खालदून अल मुबारक यांचीही भेट घेतली आणि गुंतवणूक सहकार्याबाबत चर्चा केली. तत्पूर्वी मिसरी यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य राज्यमंत्री रिम अल हशिमी यांच्याशीही चर्चा केली. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात वाढत असलेल्या धोरणात्मक भागीदारीचा त्यांनी आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशातील सरकारी अन्नधान्याचा साठा 604 लाख टनांहून अधिक झाला आहे. हा साठा अनिवार्य सुरक्षित साठ्याच्या गरजेपेक्षा जवळपास तिप्पट आहे अशी माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. गहू आणि तांदळाच्या या भक्कम साठ्यामुळे देशभरातील कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी अन्नधान्याचा अखंड पुरवठा होईल. अन्नधान्याची प्रभावी खरेदी, पिकांचं उत्तम उत्पादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा सातत्यपूर्ण पाठिंबा यामुळे देशाची अन्नसुरक्षा, शेतकरी कल्याण आणि एका सुदृढ भविष्याप्रती असलेली कटिबद्धता अधिकच बळकट होत आहे असंही जोशी यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या महायुद्धात सोव्हियत संघाच्या विजयाच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यादरम्यान रशियानं युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात आजपासून 10 मे पर्यंत युद्धविरामाची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निर्णयानंतर रशियन संरक्षण मंत्रालयानं ही घोषणा केली. यावेळी होणाऱ्या संचलनादरम्यान युक्रेननं मॉस्कोवर कोणताही हल्ला केल्यास मध्य किववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला होऊ शकतो असं रशियानं म्हटलं आहे. दरम्यान जवळपास 2 दशकात प्रथमच या वर्षीचं संचलन रणगाडे, क्षेपणास्त्र आणि इतर अवजड उपकरणांशिवाय होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेलं नवं 10% जागतिक आयात शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय न्यूयॉर्क इथल्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या एका खंडपीठानं दिला आहे. ट्रम्प यांनी व्यापार कायद्याअंतर्गत राष्ट्राध्यक्षांना काँग्रेसनं दिलेल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन कृती केली आहे असं खंडपीठानं म्हटलं आहे. अनेक लहान उद्योगांनी या शुल्काला न्यायालयात आव्हान दिलं होतं. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी ट्रम्प यांनी गेल्या वर्षी लागू केलेल्या जागतिक आयात शुल्काला स्थगिती दिल्यानंतर हे नवं शुल्क लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर ट्रम्प प्रशासनानं 24 जुलैपर्यंत हे तात्पुरतं 10% शुल्क कायम ठेवण्यासाठी 1974च्या व्यापार कायद्याचं कलम 122 या दुसऱ्या एका कायद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. खंडपीठाचा हा निर्णय ट्रम्प प्रशासनासाठी आणखी एक कायदेशीर पराभव ठरला आहे. आरोग्य सेवेमध्ये जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अर्थात एआयचा वेगवान वापर करण्यासाठी इंडिया एआय आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्था अर्थात आयसीएमआरनं काल नवी दिल्लीत एक सामंजस्य करार केला. ही भागीदारी एआयच्या जबाबदार आणि व्यापक वापराद्वारे आरोग्य सेवेचे परिणाम सुधारण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. या सहकार्याअंतर्गत दोन्ही संस्था त्यांच्या पूरक सामर्थ्याचा उपयोग करतील. यात इंडिया एआयच्या संगणकीय पायाभूत सुविधा, डेटा सेट प्लॅटफॉर्म आणि एआय कौशल्य विकास उपक्रमांसोबतच आयसीएमआरचं संशोधनातील कौशल्य आणि मेडिकल इन्फॉर्मेशन डेटा फॉर एआय सोल्युशन्स चौकट यांचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री लखनौ इथं सुरू असलेल्या सामन्यात पावसामुळे अडथळा आल्यानं निकालासाठी डीएलएस पद्धतीचा वापर करण्यात आला. यानुसार लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 9 धावांनी पराभूत केलं.
विजयासाठी 213 धावांचं आव्हान समोर असताना रॉयल चॅलेंजर्सनं 200

0: 3 धावा केल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सनं 19 षटकात 3 गड्यांच्या बदलात 209 धावा उभारल्या होत्या. पावसामुळे वारंवार व्यत्यय आल्यानं हा सामना प्रत्येकी 19 षटकांचा करण्यात आला आणि बंगळुरू संघासमोर डीएलएसनुसार 213 धावांचं सुधारित लक्ष्य ठेवण्यात आलं. लखनौ संघाकडून मिचेल मार्शनं 56 चेंडूत 111 धावांची खेळी केली तर बंगळुरूसाठी रजत पाटीदारनं 31 चेंडूत 61 धावांचं योगदान दिलं. मिचेल मार्शला सामनावीर गौरवण्यात आलं. आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दिल्लीत सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं आज पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आणि आकाशवाणीच्या बीड केंद्रावर मुलत आहोत. शत्रू सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. प्रसारित आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या सुरातील रमेश अणहोकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं.

शतवत्ता आपण आशा भोसले यांच्या सुरातील रमेश आणावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. या गीतरचनेसाठी संगीत नियोजन होतं वसंत प्रभू यांचं. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: महत्त्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।
1: श्रोता भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या सुरातील द वी केसकर यांची गीतरचना, संगीत वसंत केसकर यांचं।

0: शकतो. आता आपण वसंत केसकर यांच्या संगीत निजनात लता मंगेशकर यांनी गायतली दवी केसकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा. सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.

शतकात पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निर्देशन होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचंच. या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. शतक भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजतायत. सहक्षित करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी.

0: झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
0: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
2: लातूरचं मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे आपल्या पाल्यासाठी एक उज्ज्वल भविष्य. 10वी 12वी नंतर काय करायचं हा प्रश्न सोडवण्यासाठी 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय करिअर चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये स्वप्न, आवड, छंद, क्षमता आणि भविष्यातल्या संधी तपासल्या जातात. आपल्या पाल्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर धनंजय गायकवाड पाटील सरांचे मैत्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नोएल चेंबर, राजस्थान शाळेच्या मागे, टागोर नगर, लातूर. मोबाईल 94 220 720 72.
3: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
5: श्रोतो, ऐकूयात विशेष गीत गंगा हा संवादात्मक कार्यक्रम.
6: नमस्कार श्रोते हो, विशेष गीत गंगा या कार्यक्रम मालिकेत मालिका सिने अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा मारतो आहोत. आज 6वा भाग ऐकूया, विशेष गीत गंगा. सादर करते संजय.

0: गायत्री, मागच्या भागाच्या शेवटी तू कशी घरी न सांगता ऑडिशनला गेलीस आणि तिथं तुझं सिलेक्शन झालं आणि तू तुला पाहते रे ही सिरियल केली. नंतर सेटवर आल्यानंतर घरच्यांचा विरोध थोडा मावळला होता असं तू म्हणालीस. मुळात हीच कल्पना खूप आहे सामान्य जनांची.
1: एक्झॅक्टली.
0: ते वातावरण तसं नसतं आणि खूप वाईट असतं.
1: असं काही नाहीये. ऍक्च्युली इतकं वाईट करून ठेवलंय इमेज बाहेर, ज्याच्यामुळे माझ्या फॅमिलीसारख्या नॉर्मल फॅमिलीजला, ज्यांचा काही संबंध नाही इंडस्ट्रीशी, तर त्यांना असं वाटतं की अरे बापरे, आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलाला सुद्धा पाठवावं का नाही. पण म्हणजे मला तरी टचवूड आतापर्यंत असा कुठलाही वाईट एक्सपिरियन्स आलेला नाहीये. आता मी पण गेले 3-1 वर्ष काम करते, 3-3.5 वर्ष, मला कधीही असा कोणाकडनंही वाईट एक्सपिरियन्स इंडस्ट्रीत आलेला नाहीये.
0: वा. ग्रेसी सिंगच्या ऑडिशन बद्दल आपण बोललो, तुझ्या तुला पाहतेच्या ऑडिशन बद्दल सांगणं, काय तुझ्यात बघितलं त्यांनी?
1: आता ते मला नाही माहिती माझ्यात काय बघितलं
0: त्यांनी,
1: पण एक गोष्ट की त्यांना एक छोटी दिसणारी इनोसेंट फेस असणारी, इनोसन्स असणारी मुलगी त्यांना हवी होती आणि आय गेस तो इनोसन्स त्यांना दिसला असेल माझ्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट की माझं पाठांतर पटकन होतं आणि त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम मे बी त्यांना दिसला नसेल की मला असं फार वेळ नाही लागत पाठ करायला, माझं पटकन पाठ होतं
0: त्याच्यामुळे कदाचित
1: मे बी. आणि त्याच्यामुळे ते पाठांतर माझं पटकन होतं, त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा मला ऑडिशन दिली त्याच्यानंतर 5 मिनिटाला मी म्हटलं की माझं रेडी आहे, इतकं ते फास्ट होतं. सो मे बी ते एक गोष्ट असेल ज्याच्यामुळे त्यांनी सिलेक्ट केलं असेल मला.
0: पहिली बाजी तिथंच मारली.
1: सो मला असं वाटतं की कदाचित वो लडकी है का हे म्हणत म्हणतच त्यांना मी मिळाले असेन. आणि आय एम ग्लॅड की दॅट हॅपन्ड. आणि इतकं प्रेक्षकांनी प्रेम दिलं, इतका प्रतिसाद दिला, सो पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू त्याच्यासाठी. आणि त्याच्यावरूनच पुढचं गाणं
0: मला
1: सजेस्ट करायचंय, वो लडकी है का, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या मूवी मधलं जो एक क्लासिक मूवी आहे, कल्ट क्लासिक म्हणू शकतो असा दिल चाहता है.
0: yes.
1: जो मला खूप आवडतो, जो आपल्या सगळ्यांना खूप आवडतो. आणि ह्याची जी हुकस्टेप आहे, आय एम शुअर ही कोणीच कधी केलेली नाही असं होऊच शकत नाही. सगळ्यांनी एकदा ती सगळ्यांबरोबर किंवा आपल्या आपल्यात तरी हे करून बघितलंच असेल. हे म्हणताना मी ती स्टेप केलेली आहे.
0: आता
1: ती स्टेप करते.

0: आहे. सो हे गाणं मला प्रचंड आवडतं आणि त्याचे जाणार सॉन्ग जेचं बीट ऐकून जे गाणं ऐकून असं एकदम खूप मस्त वाटायला लागतं. आणि अगेन हा मूवी असा आहे जो कितीही वेळा बघितला तरी बोर होत नाही, कितीही वेळा बघू शकतो आणि तितकाच आनंद देऊन जातो. तसंच हे गाणं पण आहे. सो नेक्स्ट आपण
1: टायटल सॉन्ग पण ती जी स्टेप आहे ती पण केवढी फेमस
0: झाली, खूप फेमस आहे
1: एकत्र उड्या मारण्याची.
0: येस, पण माझी फेवरेट हुक स्टेप आहे ह्या गाण्याची.
1: अर्थात अर्थात तेच ऐकवणार.
0: येस
1: ऐकूया.

0: गायत्री यावर्षीच्या अर्थात 2022 व्हॅलेंटाईन डेला 14 फेब्रुवारीला तुझा एक व्हिडिओ रिलीज झालाय, ज्यात एका गाण्यात तू दिसतेस.
1: खूप अमेझिंग गाणं आहे आणि त्याच्यातला जो माझा रोल आहे, जी ती मुलगी असते, तर ती मुलगी ही मुकी असते. सो त्याच्यात साईन लँग्वेजचा आम्ही अभ्यास केला होता, कारण ते थोडं तिथे करेक्ट आलं पाहिजे. सो एक साईन लँग्वेजच्या टीचर होत्या, सो त्यांनी मला त्या त्या लाईन्स साईन लँग्वेजमध्ये कळायला शिकवल्या होत्या तेव्हा. सो हे गाणं बघण्यासारखं पण आहे खूप आणि ऐकण्यासारखं पण आहे आणि खूप आवडेल आणि खूप स्वीट मेलडी आहे आणि मी तर स्वीट आहेच आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला ते आवडेलच.
0: सगळ्यांना तुझं हे फार आवडतं की हो मी तर आहेच स्वीट. छान. खरंच आपण तुझ्या आवाजाबद्दल बोललो, तू हस्कीनच बोललो, तू म्हणाली की माझा आवाज खास आहेच आहे, जशी मी स्वीट आहे तसा माझा आवाज पण स्वीट आहे.
1: अजिबात स्वीट नाहीये माझा आवाज असं म्हणाले,
0: पण वेगळा आहे. आणि नेमकं या गाड्यात तुला बोलायचं नाहीये, खाणाखुणा करायच्या. एक कलाकार म्हणून कधी अशी घुसमट होते का, घुसमट म्हण किंवा अरे हे काहीतरी आपल्याला वेगळं करायला लागतंय?
1: असं अजूनपर्यंत माझ्याबरोबर नाही झालंय की मला जे करायचं नाहीये ते मी मला करावं लागतंय, त्याच्यामुळे असं कधी घुसमट नाही झालीये माझी. कारण मी तुला पाहते रे केलं आणि त्याच्यानंतर खूप मी वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेतले की मला, मी युवा डान्सिंग क्वीन केलं, त्याच्यामध्ये मला आधी मी एक, मला डान्सचा अजिबात कॉन्फिडन्स नव्हता, पण मला त्याच्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स आला. नंतर त्याच शो मध्ये मी होस्ट म्हणून पण काम केलं, ऍट द सेम टाइम मी एक कॉमेडी बालनाट्य करत होते, त्याच्यानंतर मी हवाई उद्या केलं.
0: कॉमेडी
1: हवाई उद्यानी मला खूप छान कॉन्फिडन्स एक वेगळा दिला कॉमेडी बद्दलचा आणि इन जनरल एक वेगळं कम्प्लीट. कारण तुला पाहते रे हे एक सिरियस आणि एक ड्रामा होता आणि हे एकदम एक कॉमेडी करणं आणि ते पण स्किट्स करणं हा खूप वेगळा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी.
0: स्टेज शो पण आहे.
1: एक्झॅक्टली, स्टेज शो पण आहे आणि त्याच्यात सुद्धा म्हणजे ती जी टीम आहे त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं,
0: भन्नाट
1: टीम आहे आणि त्यांच्याबरोबर काम करून मला पण खूप शिकायला मिळालं. सो तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. मग मी बिग बॉस केलं आता. सो हे सगळे एक्सपिरियन्सेस खूप वेगवेगळे होते आणि आय एम ग्लॅड की मी एकच गोष्ट परत परत नाही करत राहिले. मी हे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेतले आणि मी वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेणार आहे. सो येस, माझी अशी कधी कलाकार म्हणून फार घुसमट कधी झाली नाही.
0: झाली नाही. खूप खूप छान. बोलता बोलता आपण जब वी मेटचा उल्लेख केला, तोही रोल साधारणतः असाच आहे की तिला जे नाही करा वाटत ती नाही करत, जे करा वाटत ती करतेच.
1: एक्झॅक्टली.
0: पण ती घुसमट पण ती दाखवली की हा निर्णय घेताना मात्र तिची थोडीशी घुसमट होत राहते.
1: घुसमट पेक्षा
0: सगळा सिनेमा
1: ती थोडीशी भीती वाटतेच ना कुठलाही मेजर निर्णय घेताना. आपल्या कोणालाही भीती वाटते तशी तिला भीती वाटते. पण मला गीत जे आहे ती मला फार आवडते आणि मला असं वाटतं की मी थोडीशी थोडीफार मी तिला रिलेट करते स्वतःला की मैं तो अपनी फेवरेट हूं, हे तर मला एवढं आवडतं तिचं वाक्य. आणि म्हणजे आय एम नॉट सेईंग की स्वतःलाच खूप महत्व द्या, पण स्वतःला पण महत्व द्या.
0: बरोबर.
1: इज व्हॉट मला असं वाटतं की मला हे सांगायला आवडेल की आपण खूप ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल आणि मग यांना हर्ट नाही करायचं त्यांना हर्ट नाही करायचं. यू कॅनॉट बी राजमा चावल, यू कॅनॉट कीप एव्हरीबडी हॅपी, जस्ट कीप युअर सेल्फ हॅपी सो दॅट एव्हरीबडी एल्स विल बी हॅपी.
0: बरोबर. त्या वेव्ज पोहोचू सगळ्यापर्यंत चांगले.
1: आणि त्याच्यामुळेच आपण गीतचं गाणं ऐकूया जब वी मेट मधलं येश्क हाय. तर ते गाणं पण काय सुंदर आहे आणि अगेन ते सगळीकडे बर्फ आणि ते त्यांचे तिथले हिमाचली त्यांनी कॉस्ट्युम घातलेत तिथले, त्याच्यात त्यांनी तो डान्स केलाय.
0: मला गोव्याचे कार्निवलच आठवत होते बघ ते गाणं.
1: ते खूप मस्त आहे.
0: खरंच. येस. आणि त्या सिनेमातलं माझा आवडता सीन जर कुठला असेल तर शिवाय घातलेले तिनं फोनवरनं. आणि किती इन्नोसेंटली ती शिवाय घाल.

0: तुला सगळंच करून बघायला आवडतं असं म्हणालीस, आणि त्यातला तुझ्या ट्रॅकच्या बाजूचा एक ट्रॅक आहे माउंटेनियरिंग.
1: येस.
0: त्या ट्रॅक विषयी, खरं तर त्या ट्रेकिंग विषयी सांग.
1: मला भयंकर

0: भयंकर भयंकर भयंकर आवड आहे, एक तर ट्रॅव्हलची आणि दुसरं ट्रेकिंगची. आणि मी लहान असल्यापासून मी ट्रेकिंग करते. ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर मला हाईटची खूप भीती. वर जाणाऱ्या ज्या स्टेअर्स आहेत गोल गोल, मला लहानपणी त्या चढायलाही भीती वाटायची, म्हणजे त्या चढायलाही मी रडायचे. सो किंवा पार्कात गेल्यावरती जंगल जिम चढायला पण मी रडायची, इतकी मला हाईटची भीती होती. पण बाबांनी मला एकदा एक सिंहगड चढायला नेलं आणि त्याच्यानंतर माझी भीती समहाव कमी व्हायला लागली. सो मी अजून अजून ट्रेकिंग करायला लागले आणि माझी भीती हळूहळू गेली ट्रेकिंग करून करून. आणि ऍट द सेम टाइम मला आवडही खूप
1: लागली. भीती घालवण्यासाठी तू ट्रेकिंग केलं?
0: भीती घालवण्यासाठी मी ट्रेकिंगला सुरुवात केली, पण मला त्याच्यानंतर आवड एक वेगळी निर्माण झाली ट्रेकिंगची. इट इज लाईक मेडिटेशन फॉर मी, कारण जेव्हा आपण ट्रेकिंग करतो तेव्हा फार बडबड करता येत नाही, कारण जर आपण सतत बडबड करत चालत राहिलो तर खूप दम लागतो. त्याच्यामुळे इव्हेंच्युअली सगळे शांतीत चालत असतात. आसपास पक्ष्यांचे आवाज, नदीचा आवाज असतो, आपल्या फक्त पावलांचा आवाज असतो आणि आपण आणि आपले विचार असतात फक्त. सो आय फील ते एक मेडिटेशन असतं. त्यात तुम्ही एकदम छोट्या कडेवरनं चालत असाल तर तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. त्याच्यानंतर इट इज अन एक्सरसाइज ऑल्सो फिजिकली, आणि तुम्हाला दमायला पण होतं. आणि जर तुम्ही राईट ब्रीदिंग नाही केलं, एस्पेशली जेव्हा तुम्ही हायर अल्टिट्यूड ट्रेक करता, तेव्हा जर तुम्ही तुमच्या ब्रीदिंगवर फोकस नाही केलं तर ते तितकं चांगल्या प्रकारे तुम्ही नाही करू शकत, तुम्ही तितकं लॉंग लास्ट नाही होऊ शकत.
1: ऑक्सिजन लेवल कमी असणार शिवाय,
0: ऑक्सिजन लेवल कमी असते. तर त्याच्यामुळे हे ब्रीदिंगवर फोकस, तुमच्या पावलांवर फोकस, तुम्ही एकदम शांतता. सो मला हे एकदम मेडिटेशन सारखं वाटतं ट्रेकिंग करणं.

तर श्रोतः अभिनयासोबतच ट्रेकिंग आणि सोलो ट्रॅव्हलिंग करायला आवडणारी युवा अभिनेत्री गायत्री दातार आपल्याशी बोलत होती विशेष गीत गंगा या कार्यक्रम मालिकेत. ती तिच्या एकटीनं केलेल्या प्रवासाविषयी आपल्याला पुढच्या भागात सांगणार आहे.

0: शोधहो नक्की ऐका गायत्री दातार हिच्याशी झालेल्या गप्पांचा सातवा भाग न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आणि ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा सादर करते स

श्रोत्यातच आपण विशेष गीतगंगा हा कार्यक्रम ऐकलात. विशेष गीतगंगा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. प्रसारित गीत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

आपल्या सर्वांचं स्वागत. शुद्ध मराठी चित्रपटसृष्टीतील काही गाणी ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित राहिलेली नाहीयेत आणि राहत नाहीत, तर ती जीवनमूल्य शिकवणारी ठरतात. त्यापैकीच एक गीत आपणास मी सुरुवातीस ऐकवत आहे, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. हे असंच एक अजरामर आणि अंतर्मुख करणारं गीत आहे. श्रुतो ग दि माडगूळकर यांच्या शब्दातून साकारलेली ही कथा केवळ एका बदकाच्या पिलाची नसून समाजात वेगळेपणामुळे उपेक्षित ठरलेल्या प्रत्येक व्यक्तीची आहे. सुखाचे शोभती या चित्रपटामध्ये या गीताला वसंत पवार यांचं संगीत आणि मधुबाला जव्हेरी यांचा भावस्पर्शी आवाज लाभला आहे. पुढे आशा भोसले यांनी गायलेल्या आवृत्तीनेच या गीताला अधिक व्यापक लोकप्रियता मिळवून दिली. श्रुतो या गाण्याच्या प्रत्येक कडव्यामध्ये एक वेगळी भावछटा आणि जीवनाचा सूक्ष्म असा अर्थ दडलेला आहे. पहिल्या कडव्यामध्ये एका तळ्यात होती बदके या साध्या ओळीमधून एक निरागस शांत जग उभं राहतं. पण लगेचच होते कुरूप वेडे पिलू तयात एक या ओळीमुळं त्या शांततेत एक वेदनादायक वळण येतं. इथं कवीनं रचनाकारानं गीतकारानं अत्यंत साध्या शब्दात वेगळेपणा आणि त्यातून निर्माण होणारी दुरावस्था दाखवलेली आहे. ऐकूयात सुखाचे सोबती या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेली गीतरचना.

0: गाता रहे मेरा दिल। हिंदी आणि मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम।
1: नजर जो तेरी लागी मैं दीवानी हो गई।
0: गाता रहे मेरा दिल कार्यक्रम अवश्य ऐका आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून दररोज सकाळी 10:30 पासून।

श्रोत्रियो, कार्यक्रमात यानंतरचा ऐकूयात 1986 साली प्रदर्शित झालेल्या अलका कुबल आणि अशोक सराफ यांच्यावर संयत अभिनयाने सजलेल्या तुझ्या वाचून कर्मिणा या चित्रपटातील गीतरचना। श्रोत्रियो, ही गीतरचना आपण नेहमीच गुणगुणतही असतो, जरा विसावू या वळणावर। हे गीत आजही मराठी रसिकांच्या मनामध्ये खास स्थान करून राहिलेलं आहे। गीतकार सुधीर मोघे यांच्या हळुवार शब्दांना अनुराधा पौडवाल यांच्या मधुर आवाजाची आणि संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी यांच्या सुरेल संगीताची साथ लाभल्यामुळे हे गीत एक अविस्मरणीय कलाकृती ठरलेली आहे। जरा विसावू या वळणावर हे गीत केवळ एक संगीतबद्ध कविता नसून ते जीवनाच्या एका विश्रांतीच्या क्षणाचं सुंदर चित्रण करते। भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे आपण, जरा विसावू या वळणावर। या ओळी जीवनातील त्रासदायक प्रसंग आठवणी विसरून एका शांततेच्या क्षणी स्वतःला थोडा विसावा देण्याची भावना व्यक्त करतात। प्रत्येक कडव्यातून जीवनाच्या विविध टप्प्यांची, नात्यांची आणि भावभावनांची गुंतागुंत आपल्यासमोर उभी राहते। नात्यांमधील अपरिहार्यता, गुंतवण, त्यातल्या खट्याळ भावना, उगाच हसतो उगाच रुसतो हे सारे आपल्या आपलेसे वाटते। हे गीत मानवी जीवनातील सततच्या धावपळीपासून थोडा वेळ बाजूला ठेवून एका क्षणभराच्या वळणावर थांबण्याचं आपल्याला आवाहन करतं। ऐकूयात तुझ्या वाचून कर्मिणा या चित्रपटातील गीतरचना।

भले बुरे जे घडू न गेले विसरू न जाऊ सारे क्षण भर।

सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व। मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व। सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व। महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

शुद्ध मराठी चित्रपटसृष्टीमधली काही गाणी अशी आहेत की ती गाणी ऐकल्यानंतर एक मनामध्ये उत्साह संचारतो, ऊर्जा संचारते आणि एक स्फुल्लिंग देशभक्तीचं जागत होत, छाती अभिमानानं भरून येते. अगदी त्यातलंच एक गीत म्हणजेच मराठा तुका मिळवावा या चित्रपटातली गीतरचना. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. हे गीत मराठा तुका मिळवावा या ऐतिहासिक चित्रपटातली एक अत्यंत प्रेरणादायी गाणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा सैनिकांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानावर आधारित हा चित्रपट आहे. त्यामध्ये मावळ्यांनी स्वराज्यासाठी केलेल्या बलिदानाची गाथा सांगितली आहे. मराठा तितुका मिळवावा या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या

नेतृत्वाखाली मावळ्यांनी धर्म, देश आणि देशभक्तीसाठी जोपासलेला पराक्रम दाखवलेला आहे. त्यांच्या संघर्षाच्या क्षणांची आणि बलिदानाची कहाणी या चित्रपटामध्ये अत्यंत प्रभावीपणे सादर केली आहे. हे गीत ऐकताना आपणही आपसुकच हे गाणं, हे गीत गुणगुणतो. ऐकूयात मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातील गीतरचना.

श्रोत्यांनो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात 1975 साली प्रदर्शित झालेल्या ज्योतिबाचा नवस या चित्रपटातील गीतरचना. श्रोत्यांनो, ज्योतिबाचा नवस या चित्रपटामध्ये एका शाळेच्या शाळेवर चित्रित झालेली एक गीतरचना आहे, बरं का? आणि ती गीतरचना अतिशय सुंदर अशी आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्यशिवा होणं सुंदर आहे, अशी गीतरचना. रॉबिनहूड हा प्रकार हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये खूप रुजला होता आणि 1980 दशकामध्ये याच पद्धतीच्या कथानकावर आधारित अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ज्योतिबाचा नवस हा चित्रपट. प्रसिद्ध कादंबरीकार बाबा कदम यांच्या पद्मजा

या कादंबरीवर आधारलेला ज्योतिबाचा नवस हा चित्रपट. या चित्रपटातील सर्वच गीतरचना या जगदीश खेबुडकर गुरुजींच्या आहेत. तर या गीतांना संगीत दिलं आहे अर्थातच सुधीर फडके यांनी, आणि काही गीतं गायली आहेत सुधीर फडके यांनीच. ऐकूयात ज्योतिबाचा नवस या चित्रपटातील ही गीतरचना.

शत्रू गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूयात मोलकरीन या चित्रपटातील गीतरचना। ही गीतरचना सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्यावर चित्रित झालेली आहे। शत्रू आईचं प्रेम, तिची माया, तिचं ममता, मुलासाठी तिच्या अंतःकरणातून उमटणारी प्रार्थना यापेक्षा पवित्र काहीच असू शकत नाही। आणि अगदी हाच धागा पकडत 1963 साली प्रदर्शित झालेल्या मोलकरीन या चित्रपटातील देवजरी मज कधी भेटला हे गाणं मातृत्वाचं स्वरूप अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीनं उलगडून दाखवलेलं आहे। गीतकार जनकवी पी सावळाराम यांनी लिहिलेल्या या गीताला वसंत देसाई यांच्या भक्तिरसात न्यालेल्या संगीतानं आणि आशाबाईंच्या प्रेमळ आवाजानं अजरामर केलेलं आहे। या गीताचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते म्हणजे सुलोचना दीदी। सुलोचना दीदी यांचा संयत आणि मनोज्ञ असा अभिनय, त्यांच्या सहज सुंदर भावाविष्कारामुळं हे गाणं आणखीनच जिवंत झालेलं आहे। ऐकूयात मोलकरीन या चित्रपटातील गीतरचना।

शतवतापन आशा भोसले यांच्या सुरातील मोलकरीन या चित्रपटातील जनकवी पी साळोराम यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं वसंत देसाई यांचं. बरं शतो या गीतरचनेवरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

0: आकाशवाणी बीड केंद्र श्रोते सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. प्रसारिकतोत महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम महिला विश्व. श्रोते ऐकूयात आजच्या महिला विश्व या कार्यक्रमात शासनाच्या लखपती दिदी योजनेतून लखपती ठरलेल्या केज तालुक्यातील शिला महादेव कुरवाडे यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत. ऐकूयात महिला विश्व हा कार्यक्रम, निवेदन अपर्णा खोपटीकर यांचंच.
1: भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व.

मैत्रिणीनो नमस्कार. महिला विश्व या कार्यक्रमात मी अपर्णा कुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते.

0: स्वावलंबी बनवण्यासाठी भारत सरकारचा एक महत्वाचा उपक्रम आहे. थोडक्यात सांगायचं तर बचत गट आणि लखपती दीदी योजना महिलांना केवळ आर्थिक सहाय्य देत नाहीत तर त्यांना उद्योजक म्हणून नावारूपाला येण्याची संधी देत आहेत. मैत्रिणीनो, अशाच प्रकारे लखपती दीदी ठरलेल्या एका मैत्रिणीला आज आपण भेटणार आहोत आजच्या महिला विश्व या कार्यक्रमात. तेव्हा ऐकूया शीला महादेव कुरवडे यांच्याशी केलेली ही बातचीत. मैत्रिणीनो, आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आम्ही आमंत्रित केलंय कोल्हेवाडी तालुका केज जिल्हा बीड येथील शीलाताई महादेव कुरवडे यांना. शीलाताई या गेल्या 5 वर्षापासून ज्वारीची शेव आणि इतर उन्हाळी वाळवणाचे पदार्थ विक्रीचा व्यवसाय करून नुकत्याच लखपती दीदी ठरलेल्या आहेत. शीलाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: शीलाताई, तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आम्हाला सांगा, कोण कोण असतं तुमच्या घरी?
1: आमच्या घरामध्ये सासू सासरे, माझे मिस्टर आणि 2 मुलं.
0: बर. अच्छा, बर. मग या गोष्टी कशी काय सुचली तुम्हाला की आपण काहीतरी असा व्यवसाय करावा किंवा ज्वारीची शेव हे जे तुमची विशेष आहे तर मग ते करण्याचं कशी काय प्रेरणा मिळाली तुम्हाला?
1: आम्हाला शेती होती, शेतीमध्ये जर पाऊस पडला तरी पण पीक वाया जात होत.
0: बरोबर.
1: आणि नाही पडला तरी पण पीक वाया जात होत. मग आम्हाला ऊसतोडीला जाण्याची वेळ आली.
0: अच्छा.
1: ऊसतोडीला जाण्याची वेळ आली त्याच्यानंतर मग तिथं गेल्यावर तर काय हाल होते ते बघण्यात आले.
0: मग
1: त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी मी असा निर्णय घेतला, करणारे एकच होते, बाकी सगळे बसून खाणारे होते, म्हणून त्याच्यामुळे निर्णय घेतला की आपण काहीतरी व्यवसाय निवडला पाहिजे.
0: बर.
1: मग आमच्या गावात एक गटाच्या मॅडम येत होत्या, त्यांनी मग आम्हाला सांगितलं की मग आम्ही म्हणजे असं घरच्या घरी मसाले वगैरे बनवून देत होतो अगोदर.
0: बर.
1: मग त्याच्यानंतर मग आम्हाला असं समजलं की दीनदयाल शिवसंस्थांमध्ये 5 दिवसाची ट्रेनिंग चालू आहे. मग तिथं गेल्याच्या नंतर डिगुळांबा, दीनदयाल शोध संस्थान डिगुळांबा इथे केविकेवर गेलो. मग त्याच्यानंतर तिथं ज्वारीची शेव बनवण्याची ट्रेनिंग चालू होती.
0: बर.
1: मग तिथं मग असा विचार केला की आपल्या शेतामध्ये कमी पाण्यावर पण ज्वारी येते.
0: बरोबर.
1: मग घरच्या घरी ज्वारी होती,
0: म्हणजे तुम्हाला कच्चा माल तर
1: घरी होता, त्याच्यामुळे मग ज्वारीची शेव करायचं निर्णय घेतला.
0: अच्छा अच्छा. बर. पण मग ज्वारीची शेव ऐकल्यानंतर सुरुवातीला कसा होता रिस्पॉन्स, कुणी घेतली तुमची विकत?
1: आमच्या घरीच किराणा दुकान होतं, मग त्याच्यामध्येच आम्ही ती ज्वारीची शेव बनवून ठेवली. मग कुणी असं बाहेरचं ते गिराईक आले की त्याला थोडं थोडं सॅम्पल दिल्याच्या नंतर मग ती सांगायला लागले ना, मग चवीला हो बाबा चांगली लागायली शेव असं होईल, मग ते गिराईक वाढत गेलं.
0: अच्छा अच्छा.
1: आणि दीनदयाल संस्थांमध्ये पण असं कार्यक्रमामध्ये ते पण आमची शेव पहिल्यांदा तिथं विकत घेतली गेली.
0: बर. अच्छा. बर. मग शीलाताई, तुम्हाला अशी बाजारपेठ कशी उपलब्ध झाली एवढी मोठी?
1: सुरुवातीला आम्ही किराणा दुकानामध्ये ज्वारीची शेव ठेवली होती सॅम्पलसाठी. त्याच्यानंतर दीपावली किट म्हणून दीनदयाल शोध संस्थांमध्ये दीपावली किट अशा वेगवेगळ्या लोकांपर्यंत देत होते. मग त्याच्यामधून
0: ते दीपावली किट मध्ये काय असायचं नेमकं?
1: दीपावली किट मध्ये हे महिलांनी केलेले वेगवेगळे प्रोडक्ट होते त्याच्यामध्ये.
0: बर. अच्छा.
1: 5 प्रकारचे प्रोडक्ट होते. मग ते मागच्या वर्षी 1000 किटची ऑर्डर होती आणि यावर्षी तर आम्हाला 2000 किटची ऑर्डर आली.
0: बर.
1: मग त्याच्यामुळे यावर्षी आमचे प्रोडक्ट 2000 लोकांपर्यंत पोहोचले गेले ना.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे बरीचशी आम्हाला मार्केटिंग.
0: आणि इतर
1: वेगवेगळ्या ठिकाणावर आम्ही स्टॉल लावले, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये पण आम्ही शेव दिली.
0: बर.
1: त्याच्यामधून पण आम्हाला ही
0: मार्केटिंग मिळालं. अच्छा. बर. आणि मग तुम्ही ज्वारीची शेवच करता का इतर काही पदार्थ करता?
1: उन्हाळी वाळवणीचे सगळे प्रोडक्ट बनवतो आम्ही, जसं की ज्वारीचे पापड, राईस पापड, कुरडया, ते सगळे बनवतो.
0: बर. अच्छा. मग आता हे जे तुमचं उन्हाळी काम म्हणता, बाजरीचं किंवा गव्हाचं ज्वारीचं यापासून पदार्थ तुम्ही बनवता, तर मग हे उन्हाळी काम फक्त उन्हाळ्यातच असतं ना?
1: हो.
0: मग इतर वेळी काय असतं तुमचं?
1: ही ज्वारीची शेव आहे ना आम्हाला.
0: अच्छा.
1: त्याचं मार्केटिंग खूप छान झालंय आणि त्याची ऑर्डर पण आम्हाला चांगली येईली आता.
0: बर.
1: एका महिन्यामध्ये आम्हाला क्विंटल क्विंटल 1.5 क्विंटलची पण ऑर्डर येईली.
0: बर. आता तुम्ही म्हणताय की ऑर्डर येते तुम्हाला, मग कोण देतं ऑर्डर तुम्हाला?
1: आम्हाला.
0: आणि तुम्ही ग्रामीण भागात राहता, मग तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचलात कशा?
1: आम्ही इतर लोकांपर्यंत म्हणजे दीनदयाल शोध संस्थान

मैत्रिणीनो, आपण जाणताच की महिला बचत गट हे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचं एक अत्यंत प्रभावी असं माध्यम आहे आणि लखपती दीदी ही योजना या बचत गटांशी जोडलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या

0: त्याच्यामार्फतच आम्ही बाहेर मार्केटिंग केली.
1: अच्छा, म्हणजे तिथल्या लोकांनी तुमची
0: मदत केली आमची.
1: बर,
0: फक्त तिथं त्यांना ऑर्डर आली का ते आम्हाला सांगतात, मग आम्ही बनवून तिथं नेऊन देतो, मग ते पुढे पाठवतात.
1: बर, अच्छा.
0: आणि ते छाया कार्ड वाल्यांनी पण आम्हाला भरपूर मार्केटिंग दिली.
1: बर, हे छाया कार्ड म्हणजे नेमकं काय?
0: ऑनलाईन पाठवतात ते.
1: बर, म्हणजे ऑनलाईन विक्री.
0: ऑनलाईन विक्री चालू आहे,
1: माध्यम आहे छाया कार्ड. बर बर बर. मग तुम्ही आतापर्यंत किती पदार्थ विकलेत? आता तुम्ही जवळपास 5 वर्षापासून हे काम करता, तर जास्तीत जास्त पदार्थ कुठला विकला आतापर्यंत?
0: आमची जास्तीत जास्त ज्वारीची शेव आणि कुरडई.
1: बर,
0: मोठ्या प्रमाणात मार्केटिंग चालू आहे त्याची.
1: बर,
0: आता आम्हाला 2000 किलोची ऑर्डर आलेली आहे कुरडईची.
1: बापरे, अच्छा. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर आहे तुमच्याकडं, मग हे गहू किंवा त्याचे काय कष्टाची जी कामं असतात, मग ते कोण करतं सगळं?
0: ते आम्हीच करतो, सगळ्यांनी बायका लावलेल्या येतात. ऊस तोडीला जे बायका जातात का, त्याच बायका आम्ही घरी कामाला लावले.
1: अच्छा, बर. म्हणजे तिकडे जे त्यांचे हाल व्हायचे तर ते तुम्ही त्यांना
0: कामाला
1: काम दिलंय.
0: जसं की विधवा महिला पण काय आहेत.
1: बर, अच्छा अच्छा. बर, मग कधी असा तुम्हाला अनुभव आला का की तुम्ही काही प्रॉडक्ट बनवले आणि ते विकलेच गेले नाहीत, किंवा ते वापस आले नाही आवडले असं?
0: आणखीन तर नाही झालं.
1: अच्छा. किंवा मग एवढं मोठं काम आपण करतोय तर मग काही भीती की हे जमल का, आपण ह्याच्यात पैसे लावले? सुरुवात म्हणजे नेमकी कशी झाली की तुम्ही आता ठीक आहे ज्वारीच्या शेवेचं ते प्रशिक्षण घेतलं तुम्ही आणि तुम्ही तुमच्या दुकानात ठेवलं विकायला?
0: अडचणी तर भरपूर आल्या, तशा की पहिल्यांदा आम्ही म्हणजे मागच्या वर्षीपासून कुरडईची जास्त ऑर्डर चालू झाली ना आम्हाला, मग ती कुरडईची ऑर्डर चालू झाल्याच्या नंतर मग ह्या निसर्गानं साथ दिली नाही गेल्या वर्षी.
1: बरोबर,
0: पाऊस चालू होता. मग आम्ही कुंटल कुंटल गहू असे भिजायला टाकले होते, काहीचा चीक घेतलेला होता.
1: बापरे,
0: तर आम्ही तेवढे असं टाकून दिलं ना.
1: अरे बापरे.
0: त्या गेल्या वर्षी हार मानली, पण या वर्षी आणखीन ऑर्डर आली की आणखीन आम्ही सुरुवात केली. गेल्या वर्षीचं काहीच न लक्षात घेता.
1: बर बर बर. पण म्हणजे त्यावेळेस ते एक असं असतं माणसाला की अरे आता हे सोडूनच द्यावं आपण,
0: वाटायचं ना. मग ते नुकसान झालं की वाटायचं आता करूच नाही. पण आणखीन ऑर्डर दिली आम्हाला की आणखीन वाटायला लागलं चालू करावं.
1: अच्छा अच्छा. पण मग ते जे तुमचं नुकसान झालं ते भरून निघालं का मग नंतर?
0: आता मग आता हे कोणत्या नाही कोणत्या ह्याच्या मध्ये
1: निघालंच
0: म्हणायचं, काही नाही निघालं काही निघालं म्हणायचं.
1: अच्छा. पण म्हणजे तुम्ही थांबला नाहीत?
0: थांबला नाही, आम्ही पुढे चालू ठेवलं.
1: बर बर.
0: मग ते चालू ठेवलं म्हणूनच आम्हाला 2000 किलोची ऑर्डर आली ना, थांबला असत तर नसती ना आली.
1: अगदीच अगदीच. म्हणजे ते जे थोडस जे आता ते तुमचं नुकसान तुम्हाला अगदीच थोडं वाटत असेल नाही का?
0: आता थोडं वाटायला यावर्षी.
1: अगदीच अगदी.
0: गेल्या वर्षी जास्त वाटत होतं पण यावर्षी थोडं वाटायला.
1: अच्छा अच्छा. म्हणजे ते भरून येतंय तुमचं कुठतरी
0: भरून येईल.
1: बर. मग मी असं ऐकलंय की तुमचा सत्कार झाला मुंबईला वगैरे, तर मग ते काय अनुभव आहे तुमचा तो सांगा.
0: एकदम भारी वाटलं ते.
1: अच्छा. पण ते तुमच्यापर्यंत कसं आलं, कसं कळालं की तुमचं अशी निवड झाली सत्कार?
0: आम्हाला केवीकेहून रोहिणी मॅडमनी, म्हणजे रोहिणी भरड जोशी मॅडमनी आम्हाला फोन करून सांगितलं की तुम्हाला असं असं मुंबईला जायचंय, तुमचे सत्कार होणार आहेत म्हणून.
1: बर.
0: त्यावेळेस मग आम्हाला असं आमच्या मनात राहणं झालं, आम्ही प्रत्येक जणाला सांगितलं फोन करून की आम्हाला असं असं जायचंय, आमचे सत्कार होणार आहेत.
1: बर. मग कुणातर्फे झाले तिथे सत्कार तुमचे?
0: फडणवीस साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि तिथे जे दुसरे कार्यकर्ते होते ना त्यांच्या हस्ते आमचे सत्कार झाले.
1: अच्छा. बर. मग काय अनुभव होता तुम्हाला, काय वाटलं तेव्हा तिथं?
0: एकदम चांगलं वाटलं की आपण घराच्या बाहेर न पडणारे आज आपले आपला मुंबईच्या ठिकाणी जाऊन सत्कार होतोय, म्हणजे काय
1: असं, म्हणजे तुम्हाला कधी स्वप्नातही
0: वाटलं नव्हतं.
1: अच्छा. बर बर बर.
0: आणि ते फक्त झालं दीनदयाल शोध संस्थानच्या संध्याताई कुलकर्णी, उपेंद्र भाऊ कुलकर्णी आणि रोहिणी जोशी यांच्यामुळे आमचं एवढं आज आम्ही इथं जी तुमच्या समोर जी बोलू शकतो ती फक्त त्यांच्यामुळं.
1: अरे वा, खूपच छान. म्हणजे तुमची चिकाटी होती, जिद्द
0: होती,
1: काहीतरी करण्याची इच्छा होती, पण तुम्हाला हे इतके छान मदतीचे
0: हात मिळाले म्हणून आम्ही पुढे आलोत ना.
1: नक्कीच नक्कीच, खरंच खूप छान. बर, आता जे तुमचे किती प्रॉडक्ट आहेत साधारण? एकूण
0: 5-6 प्रोडक्ट आहेत आमचे.
1: बर. तुम्ही हे सगळं विकता?
0: विकतो.
1: बर. मग ते पॅकिंग वगैरे कसं करता?
0: पॅकिंग वगैरे आणि मग ते स्टिकर ते सगळं बनवायचं आम्हाला दीनदयाल शिव संस्थान तेथूनच आम्हाला शिकवलं गेलं की स्टिकर त्याची स्टिकर कसे चिटकायचे, पॅकिंग कशी करायची.
1: बर.
0: जर पॅकिंग चांगली व्यवस्थित असेल तरच आमचा माल मार्केटमध्ये जात नाही, विकल्या जास्त ह्याच्यामध्ये जातो नाही तर मग.
1: बरोबर आहे.
0: कमीच याच्यात.
1: म्हणजे ते जे एक आकर्षकरित्या सगळं तयार करावं लागतं.
0: हा, चांगलं दिसलं तरच मार्केटमध्ये त्याला हे आहे ना.
1: बर बर. आतापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या पदार्थांची किती किती विक्री झालेली आहे?

0: आणि तुम्हाला किती त्याच्यातून फायदा झाला आतापर्यंत महिन्याला वगैरे?
1: महिन्याला आमची म्हणजे एक ज्वारीची शेव क्विंटल दीड क्विंटल
0: दर महिन्याला,
1: हा दर महिन्याला जाते, अगोदर जात नव्हती पण आता चालू आहे क्विंटल दीड क्विंटल, त्याच्यातून आम्हाला नफा निव्वळ राहतो, त्याच्यातून कधी 50,000 राहतो कधी 60,000 राहतो, कारण की ज्वारीचे भाव जसे जसे वाढते तेलाचे तसं त्याच्या ह्याच्यावर पैसे राहतात.
0: बरोबर, अगदीच. बरं, म्हणजे आता हे तर ज्वारीच्या शेवेचं आणि कुरडया वगैरे आतापर्यंत किंवा तुम्ही जे बाजरीच्या ज्वारीच्या पापड्या वगैरे तर त्याच आतापर्यंत किती विक्री झाली त्या गोष्टींची?
1: त्याची आम्हाला क्विंटल क्विंटलची झाली ना.
0: बर, अच्छा. आणि मग तुम्हाला महिन्यातून किती पडतात मग ह्या व्यवसायात फायदा किती होतो?
1: आता आम्हाला हे निव्वळ म्हणजे असं कुरडया पापड्या ते विकल्या जातात ना, त्याच्यातून आम्हाला 50,000-60,000 रुपये निव्वळ नफा राहतो.
0: बर, निव्वळ नफा. बर,
1: म्हणजे बायांची हजरी ती जाऊन.
0: अच्छा, वा वा, खूप छान. मग आता घरात काय वातावरण आहे? मग तुम्हाला जर आता चांगला पैसा खुळखुळतोय तुमच्या खिशात तर मग घरात
1: एकदम चांगलं सगळ्याच्या तोंडात आता मीच आहे.
0: अच्छा अच्छा, म्हणजे तुमच्याकडे बघण्याचा
1: अगोदर म्हणजे बाहेर जर निघायचं झालं तर सासूबाई म्हणत होते हे काम करून जा ते काम करून जा, आता तसं नाही, आता तू अगोदर जेवण कर करून जा.
0: अरे वा वा, म्हणजे इतका खूप मूलभूत अगदी फरक झालाय सगळं.
1: फरक झाला.
0: बर बर बर बर.
1: आणि आमच्या ह्या व्यवसायाच्या याच्यामधूनच आम्ही आमचा माल पोहोच करण्यासाठी फोर व्हीलर पण घेतली.
0: वा, म्हणजे एक स्त्री खरंच एखाद्या कुटुंबाचा उत्कर्ष साधू शकते हे तुमच्याकडे बघून कळतं. मग तुमच्या मिस्टरांचं काय मत असतं आता?
1: आमच्या मिस्टरांचं काय, आता तू काय करायचं ते कर, मी तुझ्या पाठीमागे आहे असं म्हणतात ते.
0: अरे वा, म्हणजे खूप छान. म्हणजे तुमच्या एकंदरीत सगळ्या परिस्थितीत
1: म्हणजे ते सगळं झालं आम्हाला संध्याताई कुलकर्णी यांच्यामुळे आणि रोहिणी मॅडम मुळे. नाहीतर अगोदर आम्हाला असं घराच्या बाहेर जायचं म्हणलं तर 10 वेळेस विचार करावा लागत होता की कुणाला विचारावं, मला इकडे जायचंय तिकडे जायचंय. आता ह्या दोघींनी कधी जरी संध्याकाळी 12 वाजता जरी फोन केला तरी आम्हाला जा म्हणून सांगते दुसऱ्या दिवशी.
0: बर बर, म्हणजे इतका विश्वास बसलाय त्यांचं, इतकं मार्गदर्शन आहे तुम्हाला. बर, मग आता तुम्हाला भविष्यात काय करायचंय? अजून
1: भविष्यात आम्हाला आणखीन व्यवसाय मोठा करायचा आहे.
0: बर, आता एक लखपती दीदी म्हणून तुमच्याकडे सगळं जग पाहतंय तर तुम्हाला लोकांसाठी काय करावं असं वाटतं? आता तुमची परिस्थिती बदलली तुम्ही स्वतःच्या हाताने.
1: आम्हाला असं वाटतं की आणखीन दुसऱ्याही महिलांनी आमच्या सारखंच व्यवसायात होऊ कशातही होऊ पुढे होऊन करावं, पुढे जावं.
0: बर,
1: नुकसान तर होतीच पण त्या नुकसान धरून जर बसलं तर मग पुढे कधीच जाणार नाही.
0: बर,
1: ते नुकसान झालेले तिथं सोडून देऊन पुढे गेलं तरच पुढे जाणार माणूस, नाही तर मग.
0: अच्छा, म्हणजे तुम्ही निराश न होता?
1: निराश नाही होता आम्ही, पुढे नुकसान झाली तरी पण पुढे चालतच राहिलो.
0: अच्छा, बर. शिलाताई, तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला 2000 किलोची ऑर्डर आली कुरवड्यांची आणि ते खूप असं म्हणजे काय खूप मेहनतीचं काम आहे कुरवड्या बनवणं, तर मग हे कसं काय बनवता तुम्ही?
1: म्हणजे आम्ही पहिल्या वर्षी हातानेच बनवल्या आणि दोन आम्हाला पैसे शिल्लक राहिले का त्याच्यामधून आम्ही यावर्षी कुरड्याची मशीन घेतलेली.
0: बर, अच्छा.
1: मग चिक हातानं घेतो भिजायला, ते सगळं आमचं हातानेच करतो पण मशिनरीनं कुरड्या बनवतो.
0: अच्छा, म्हणजे
1: त्याच्यामुळे आम्हाला ते काम सोपं झालं ना.
0: अगदीच, म्हणजे महत्वाचं कामच खूप सोपं झालं.
1: सोपं झालं.
0: बर,
1: पण या वर्षीच्या नफ्यामधून आम्ही पुढच्या वर्षी ते चिक हाताची पण मशीन घेणार आहे.
0: अरे बापरे, वा. आणि हे सगळं तुम्ही म्हणजे काय काय बाजारात उपलब्ध आहे ह्याची सगळी तुम्ही माहिती ठेवताय की कुठल्या प्रकारच्या मशीनरी
1: आहेत त्याची आम्हाला माहिती मॅडमनी दिली ना.
0: अच्छा, बर.
1: आणि म्हणजे आम्ही असं कुणाचं कर्ज घेतलं नाही काय नाही, आमच्या व्यवसायामधूनच जो पैसे शिल्लक राहते ना त्याच्यातूनच आम्ही ह्या मशीनरी ते पण घेतले.
0: बर बर बर,
1: कर्ज घेतले नाही काय नाही.
0: अच्छा, खूपच छान.
1: आमच्याकडे शेवई मशीन आहे, चटणी कांडप आहे, चिक घ्यायची मशीन आहे, कुरडई मशीन आहे.
0: बर,
1: शेवायची पण आहे, पॅकिंग मशीन पण घेतली आम्ही आता.
0: बर बर बर बर. अच्छा, मग ह्या सगळ्या मशीन्स वापरणं किंवा ते एक जे टेक्निक असतं शिकणं ते कसं काय शिकलात? कोण चालवतं त्या मशीन्स?
1: मीच चालवते.
0: बर, अच्छा, तुम्ही स्वतः चालवता?
1: स्वतः चालवते. कुरड्याची मशीन जरा अवघड वाटायली चालवायला पण हळूहळू सुरुवात होईल त्याची पण.
0: अच्छा, बर. मग शिलाताई, तुम्ही सुरुवातीला बोलताना म्हणालात की गेल्या वेळेस निसर्गानं साथ दिली नाही पण आता तुम्हाला बऱ्यापैकी साथ सगळ्यांचीच मिळाली, तर मग अजूनही कसं पावसाचं आपण सांगू शकत नाही आणि हे जे प्रॉडक्ट्स असतात ह्यांना वाळवणं खूप महत्वाचं असतं टिकवण्यासाठी, ऊन देणं, तर मग आता त्याच्यावर काही तुम्ही सोल्युशन काढलंय का नाही?
1: हो, काढले ना. आता की आम्ही हे जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत उन्हाळ्यामध्ये उन्हात वाळवणार आहेत आणि उन्हाळा संपल्याच्या नंतर 12 महिने जर आम्हाला ऑर्डर यायला चालू झाली तर मग आम्ही वाळवण्यासाठी इलेक्ट्रिक ड्रायर घेणार आहोत आता वाळवण्यासाठी.
0: बरोबर.

0: वा वा, खूपच सुंदर. बरं ताई, आता तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आहात, इतर लोकांना सुद्धा तुम्ही एक हात दिलाय आणि त्यांना सुद्धा स्वावलंबी बनवण्याचा तुमचा प्रयत्न आहे. तर मग अशा छोट्या छोट्या व्यवसायांमध्ये येणाऱ्या इतर ज्या आपल्या महिला आहेत, इंटरेस्टेड आपल्या मैत्रिणी आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: बाई हो, तुम्ही हळूहळू सुरुवात करा, तुम्हाला पण यश मिळतच जाईल.
0: अच्छा,
1: हार मानू नका.
0: बरोबर. बरं शिलाताई, आपण आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी खूप छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात. खूप मनपूर्वक आभार. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: लखपती दीदी योजनेअंतर्गत लखपती दीदी ठरलेल्या शीला महादेव कुरवडे यांची मुलाखत आपण ऐकलीत.

श्रोते, आता आपण महिला बघण्यासाठीचा कार्यक्रम ऐकलात. महिला विश्व निवेदन होतं अपर्णा खोपटीकर यांचं. महिला विश्व हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11:30 झाले आहेत. प्रसारित होत गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानसगान हा कार्यक्रम.

0: अक्षतातच आपण गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानसगण हा कार्यक्रम ऐकलात. गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानसगण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11:40 झाले आहेत. प्रसारित आहोत मिश्र साईंचा कार्यक्रम. पंततपूर्वी जाहिरात संदेश.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्णवेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहमदनगर.
0: मिश्र सेनेच्या कार्यक्रमात सुरुवातीत ऐकूयात राम फाटक यांच्या संगीत नियोजनात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग.

क्षेत्रातचा पण सुनंदा सोहनी आणि समूह स्वरातील गीत देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. मिश्रजाईंचा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मानपमान या नाटकातील आशा भोसले यांनी गायलेली कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची नाट्यगीत रचना.

श्रोते, आताच आपण आशा भोसले यांच्या सुरातील मानापमाने नाटकातील कृष्णाजी प्रभाकर खरेलकर यांची नाट्यगीत रचना आपण ऐकलीत. या नाट्यगीत रचनेबरोबरच आजचा मिश्रसंहिता कार्यक्रम संपला. मिश्रसंहिता कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता सहक्षिप्त महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, कुटुंब म्हटलं की वाद आले, भांडणं आली आणि थोडीशी नोकझोकही आली, पण त्यातही गंमत असते बरं का मैत्रिणींनो. कशी ती ऐकायची आहे? चला तर मग ऐकूया हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची आणि या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले आहेत नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा.

0: हल्का फुल्का
1: हल्का फुल्का।
0: राहुल, हे राहुल, एवढं उन्हाचं कुठे बाहेर निघालास तू?
2: अगं आजी, आद्वेतचे बाबा आहेत ना, तर त्यांना बरं नाहीये ग।
0: काय झालं त्यांना?
2: ते आजारी आहेत वाटत, आणि त्यांच्या गोळ्या आणायच्यात मेडिकल वरून।
0: बर।
2: मग आद्वेत म्हणे की बाबा नेमकी माझी गाडी बंद पडली, तर तो मला म्हणे की तू तुझी गाडी देतोस का मला? मी म्हंटल आता बाबांजवळ तुझ्या कोणीच नाही, तर तू बाबांजवळ थांबाने मी तुला गोळ्या आणून देतो।
3: अरे हो, त्याची आई आणि आजी बाहेर गावी गेल्यात ना, अद्वैत आणि त्याचे बाबा दोघच आहेत ना घरी।
4: बरं झालं दादुड्या, तू गोळ्या आणून देतो म्हंटलास।
0: हो रे राहुल, अडी अडचणीच्या वेळेस धावून जाणं यालाच शेजार धर्म म्हणतात। गुणाचं ग बाळ माझ।
3: अरे राहुल, बाहेर सूर्य आग ओकतोय, डोक्याला उपरण बांधून जा आणि पाण्याची बाटली पण असू देत सोबत।
2: अगं गाडीवर तर जायचंय ना मला, आणि किती वेळ लागणार आहे?
3: अरे पण म्हणून काय झालं?
2: पण मी काय एवढा नाजूक आहे का आता? आणि किती तरी मी भर उन्हामध्ये मित्रांसोबत क्रिकेट खेळलोय ना, या रिया सारखं मी काय एवढा नाजूक नाही।
0: हो, भर उन्हात क्रिकेट खेळायचास आणि नंतर तुझा ताप निस्तरायला, आईला मनस्ताप द्यायचास,
3: नाहीतर काय?
4: ए दादुड्या, उगच हुशार का मारू नको सा, आई म्हणते ना तसं उपरण बांधून जा डोक्याला।
2: आता मी काय शेतात काम करायला चाललोय का म्हणून उपरण विपरण बांधून जायला, आणि तसंही ते घातलं की केस बिघडतात ग।
0: अरे राहुल, तुझं डोकं महत्वाचं आहे की डोक्यावरचे केस?
4: जाऊ दे गाजी, त्याला जास्त केस महत्वाचे वाटतात, त्याच्या डोक्यातच येत नाही, तर कशाला तू डोकं लावतेस उगस?
2: आजी डोंट वरी बघ, मैं बस यू गया और यू आया।
3: हाँ म्हणे यू गया आणि यू आया। अरे राहुल, अरे राहुल रा गेला बाई, हा ऐकायचं नावच नाही, काय म्हणाव बाईया पोराला?
4: अग आई, या दादुड्याने पाण्याची बाटली पण नेली नाही बघ।
3: काय बाई हे पोरग?
0: रिया तू काय कर, जरा लिंबू सरबत बनवून ठेव, उन्हातून आल्यावर ते पिलं म्हणजे त्याला जरा बरं वाटेल, असाच गेलाय ना उन्हामध्ये तो।
3: हो ना, आणि हे बघ ते लिंबू सरबत बनवून झालं की फ्रीज मध्ये ठेव, आणि त्या टोपल्यामध्ये कुरड्या आणल्यात ना भरून, गच्ची भरून त्या डब्यात भरून ठेव।
4: बर।
0: अगं रश्मी, निशेच्या लग्नाच्या निमित्तानं छबुताई आली आणि 10-12 दिवस थांबली, ते बरंच झालं बर का एका दृष्टीने।
3: कसं काय ते?
0: अगं वाळवणाचं करायला मदत झाली नाही का तिची?
3: अरे हो हो, नाही त्या तांदळाच्या खिचीचे पापड फार छान करतात, मला काही ते जमत नाही।
4: पण म्हणून काही पुष्पाजीनं तुला नावं नाही ठेवलीत, उलट खिशी घ्यायला शिकवलं आणि मला पण शिकवलं तिने।
0: गुणाची ग माझी बाई, छान केलेस हो तू ते पापड। आणि तुला सांगू का, हे वाळवणाचं काम काही एकटी दुकटीचं नाही बरं, यासाठी मदतीला 4 हात लागतातच।
3: हो ते तर आहेच।
0: तुला सांगते रिया, आमच्या लहानपणी ना गावाकडे आमचं एकत्र कुटुंब होतं, 4 काका, त्यातल्या दोघांची लग्न झाली होती बर का, 2 आत्या होत्या, आम्ही चौघं भावंड, आई बाबा आजी आजोबा, काकाची म्हणजे मोठ्या काकाची 3 मुलं आणि मधल्या काकाला 2 मुली, आम्ही सगळे मिळून उन्हाळ्याच्या दिवसात हे वाळवणाचं काम करायचो बघ।
4: बापरे, काय फुटबॉल आणि क्रिकेट टीम एकत्र केली होती काय तुम्ही? काय धम्माल येत असेल ना?
0: मग रिया काही विचारू नकोस बघ, आमचा मोठा चौसोपी वाडा होता, दगडी बांधकाम होतं त्यावेळेसच ते।
3: अगो बाई, म्हणजे ते पडवी माझघर असं होतं का सगळं?
0: हो अगदी बरोबर बघ रश्मी, तसाच वाडा होता बर का रिया, समोर पडवी आणि पडवीत झोपाळा पण बांधलेला होता।
4: अय्या झोपाळा किती छान।
0: आणि बर का रिया, येता जाता आम्ही मुलं त्या झोपाळ्यावर झोके घेत बसवू, हा पण दुपारी 3 ते 4 या वेळेत मात्र आम्हाला झोपाळ्यावर बसायची परवानगी नसायची बर का?
3: ती का बर?
0: अगं रश्मी, ती आमच्या आजोबांची विश्रांतीची वेळ, आमच्या आजोबांना त्या झोपाळ्यावर डोक्याखाली उशी तक्क्या असं घेऊन त्यावेळेला आराम करायची बर का दुपारच्या वेळेत।
3: अच्छा, म्हणजे दिनक्रम अगदी काटेकोर होता म्हणायचा त्यांचा।
0: मग आमचे आजोबा अगदी कडक शिस्तीचे बघ, भल्या पहाटे उठायचे
3: अगो बाई,
0: आणि बर का रिया, आम्हाला सुद्धा सकाळी उशिरापर्यंत झोपू द्यायची परवानगी नव्हती बर का?
3: नाहीतर ही मुलं सुट्टी म्हटलं की उशिरापर्यंत झोपण्याचा परवानाच मिळाल्यासारखी वागतात।
4: काय गाई, ही आई ना कुठूनही फिरून माझ्या झोपेवरच येते। ए आजी, पडवी नंतर काय
3: म्हणतो? झोपत नाहीस का जास्त वेळ? झोपतेस ना?
0: जाऊ दे रश्मी। बर रिया, पडवी नंतर ना माझघर, त्यानंतर मधलं अंगण।
3: अच्छा।
0: हा, मागच्या बाजूला साठवणीची खोली होती, त्या खोलीच्या बाजूला बाळंतिणीची खोली होती बर का, त्यानंतर स्वयंपाकघर,

0: स्वयंपाकघराच्या बाजूला वरती माळवदार जाण्यासाठी जिना होता.
1: माळवद?
0: हा, म्हणजे जशी गच्ची तुमची.
1: असं होय.
0: हा, आणि कुणी आलं गेलं पाहुणा रावळा आला तर दोन खोल्या होत्या बघ बांधलेल्या. सगळी लहान मुलं माझघरात झोपायची आणि त्यांच्या बाजूला घरातल्या बायका.
1: अहो आई, घरात इतकी सगळी माणसं म्हटल्यावर वाळवण्याचंही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात करावं लागत असेल ना.
0: मग एवढ्या तेवढ्याने भागतय होय. चांगलं 9-9, 10-10 किलोचं करावं लागायचं बघ आम्हाला.
1: बर अग आजी, इथं आपण 5-6 माणसापुरतच करतो तरी बऱ्यापैकी मोठ्या पातीलात ते शिजवावं लागत. मग इतक्या माणसांसाठी करायचं म्हणजे बरीच मोठी पातीली लागत असेल ना ग.
0: हो, हे भलं मोठं भगुणं लागायचं बघ आम्हाला.
1: भगुणं हे काय आता?
2: अग भगुणं म्हणजे पातेलं हो नाही.
0: हो, त्या भगुण्याच्या बुडाला मातीनं सारवावं लागायचं बघ. मग मागच्या अंगणात चूल पेटवून त्यावर ते पातेले ठेवायचं. त्यात मग कुरड्याचा चीक बनवायचा, तांदळाचे पापड करायचे असले की तांदळाच्या खिशीचा घाटा शिजवायचा, असं सगळं चालायचं बघ आमचं.
1: पण माती का लावायची गाजी?
0: अग तो चीक किंवा तो तांदळाचा घाटा जो घ्यायचो ना, मग तो खाली त्या पातेल्याच्या बुडाला लागू नये किंवा ते करपलं जाऊ नये म्हणून त्या भांड्याला माती लावावी लागायची बघ. आणि बर का, त्या वाळवण्यासाठी खास मचाण बांधली जायची.
1: मचाण का बरं बांधायची ती?
0: अग म्हणजे मग गुरांनी खाऊ नये, धूळ काडी कचरा उडू नये म्हणून असायचं हे सगळं. मग गव्हाचं काड त्यावर ठेवून त्यावर कुरड्या घालायच्या.
2: गव्हाचं काड?
0: रश्मी, जसं ज्वारीचं कणीस असतं की नाही, तशा गव्हाच्या ओंब्या असतात. वाळलेली पानं कडवा म्हणून गुरांना खायला घातली ना की उरलेल्या काड्या म्हणजे काड.
2: अच्छा.
0: हा,
1: त्यावर का म्हणून कुरड्या किंवा वाळवण करायचं?
0: अग म्हणजे त्यावर ते चिटकून बसत नाहीत ना, वाळलं की पटकन निघतात. आणि बर का रश्मी, रिया, हे सगळं करायला भल्या पहाटे लवकर उठायचो आम्ही. सूर्य उगवायच्या आत वाळवण घालून झालेलं असायचं बघ आमचं.
1: सूर्य उगवायच्या आत?
0: मग रे, म्हणजे सूर्याच्या पहिल्या किरणाच्या उष्णतेपासून ते वाळायला सुरुवात व्हायची बघ.
1: ए आजी, त्या कुरड्या अर्ध्या उरल्या अर्ध्या वाळलेल्या खायला किती छान लागतात ना, पण आई मला खाऊनच देत नाही ग, लगेच ओरडते.
2: ए, मी कितीही नाही म्हंटल तरी माझी नजर चुकून तू आणि तुझा दादुड्या ते खातात ना.
0: अग रश्मी, तीच तर खरी गंमत असती ग या वयात. बर का रिया, घरातली वडील मंडळी बायका कामात गुंतल्या की आम्ही सगळी भावंड हळूच असे उद्योग करायचो बघ. अर्ध्या ओल्या खारोड्या पापड्या कुरड्या यांची चव काही औरच आहे बघ.
2: हो, ते तर आहेच म्हणा.
1: आणि आजी, तुम्ही सगळी भावंड एकत्र म्हणजे नुसती धमाल मस्ती अशी मज्जाच असेल ना.
0: हो ग, इतकी धमाल की विचारूच नकोस. खेळ तर असे खेळायचो आम्ही एके, आट्या पाट्या म्हणू नको, लगोरी काय, दगड का माती, हत्तीची सोंड, लंगडी, चिरक्या, शिवणा पाणी, आंधळी कोशिंबीर, असे कितीतरी खेळ खेळायचो. तुम्हाला तर त्यातले काही माहिती पण नसतील बघ.
2: पण आई, काही म्हणा, एकत्र कुटुंबात ही गोष्ट फार चांगली असते ना, की सर्वांसोबत राहणं, एकमेकांसोबत जुळवून घेणं, खेळणं, आपापसातले वाद मिटवून पुन्हा एकत्र येणं. मला काय वाटतं ना की व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ना एकत्र कुटुंब पद्धतीत असं असलं ना की ते जास्त छान. नाहीतर काय, आजकाल क्लासेस लावायला लागतात बघा व्यक्तिमत्व विकासासाठी.
0: खरंय बघ रश्मी. आणि रिया, उन्हाळ्याच्या दिवसात ना आम्ही मधल्या अंगणात अंथरून टाकून झोपायचो बघ. रात्रीचा चंद्राच्या चांदण्यांचा शीतल प्रकाश. अगं लाईट का नाईट का लॅम्प कुठला तो तुमचा?
2: नाईट लॅम्प.
1: हा
0: हा, त्याची गरजच नव्हती कारण चांदण्यांचा प्रकाशच इतका छान असायचा.
1: वा
0: रश्मी, तुला सांगते, आम्ही असं झोपायचो ना अंगणामध्ये आणि मग त्या चांदण्यांकडे बघत बसायचो. मग आकाशात चांदण्यांचं एक प्रश्नचिन्ह दिसायचं आम्हाला.
2: बर, प्रश्नचिन्ह?
0: हा. मग आमची आजी सांगायची, अरे ते सप्तर्षी आहेत.
2: सप्तर्षी?
0: हा, त्यांची अशी गोष्ट आहे असं म्हणून आमची आजी गोष्ट सांगायला सुरुवात करायची.
2: म्हणजे एका मागून एक गोष्टींचा पाऊस पडत असेल नाही का?
0: हो ग, आजीच्या तोंडून गोष्टी ऐकण्यातली मजाच काही वेगळी होती ग. आणि बर का रिया, तुझा दादुड्या जसा तुझ्या खुण्या काढतो ना,
1: हो
0: तसा माझा मोठा भाऊ हळूच भूताखेतांच्या गोष्टी करायला सुरुवात करायचा. इतका रंगवून रंगवून सांगायचा तो की असं वाटायचं त्याच्या गोष्टीतली ती हडळ आपल्या छातीवरून बसती की काय बाई.
2: आई, म्हणजे भीतीने पाचावर धारण बसत असेल ना.
0: हो म,
1: म्हणजे काय ग आजी, पाच भूत येत होती का?
0: काय बाई ही रिया, अगरिया, पाच भूत येत नव्हती ग.
1: मग

0: पाचावर धारण बसत असेल म्हणजे खूप भीती वाटत होती आम्हाला.
1: हो का, असे हे?
0: तुला सांगते ना, मला तर जाम भीती वाटायची.
2: बर,
0: मग अंधार पडल्यावर सोबत कोणीतरी असल्याशिवाय मी एकटी बाहेरच जायची नाही बघ.
2: अजूनही घाबरता अंधाराला?
0: घाबरत होते ग तेव्हा. आता जसं जसं वय वाढलं, मोठी होत गेले, तसं तसं हे सगळं आपल्या मनाचेच खेळ आहेत हे कळत गेलं.
1: भूत भीत काही नसतं. आजी, तुमच्या अंगणात झाडे लावली असतील ना ग तुम्ही? तुला तर फुलझाडांची किती विशेष आवड आहे.
3: कसा विषय बदलतीये बघा.
1: नाही ग आई, असं काही नाही.
3: हो, म्हणून लाईट गेल्यावर आई आधी मेणबत्ती लाव, बॅटरीचा उजेड लाव.
1: ए बघ ना लाजी.
0: जाऊ दे ग रश्मी. बर रिया, आमच्या अंगणात की नाही चारी बाजूंनी झाडं लावलेली होती बघ. कडुनिंब होता, आंबा, पेरू, चिकू अशी फळ झाडं होती. आणि त्याशिवाय गुलाब, जाई, जुई, मोगरा, झेंडू अशी फुलझाडं देखील होती बरं का. त्यामुळे कसं आम्हाला घरची फळं खायला मिळायची आणि देवपूजेसाठी भरपूर फुलं मिळायची. या झाडांमुळं भर उन्हातही आम्हाला गारवा मिळायचा. कडुलिंबाची छाया तर अतिशय शीतल असते, त्यामुळं कितीही ऊन असू दे त्याच्या खाली बसलं की खूप छान वाटायचं बघ. अगदी तुमचं ते कूलर आहे ना, तसं आमचं नैसर्गिक कूलर होतं बघ ते झाड म्हणजे.
4: किती ऊन आहे बाय.
0: आला बघ राहुल.
3: बापरे, केवढा घामेजलाय.
4: रिया, अगं तो कूलर लाव बघ आधी आणि फिरव जरा माझ्याकडं. खूप प्रचंड ऊन आहे बाहेर आणि जरा थोडं अगं फ्रीज मधलं पण पाणी द्या, दमल्यासारखं वाटतंय मला.
3: अरे राहुल, तू आताच उन्हातून आलास ना आणि लगेच थंडगार पाणी काय पितोस रे फ्रीज मधलं? कूलर समोरही लगेच जाऊ नको, चूप बस तू, आधी माझं ऐक. लगेच बदललेलं तापमान शरीराला सहन होत नाही, लगेच कूलर समोर बसू नकोस. 5 मिनिटं थांब आणि नंतर कूलर लाव आणि डायरेक्ट कूलरच्या समोर नको बसू, तो थोडं बाजूला बस
0: आणि मग पाणी पिरे. राहुल, थांब जरा 5 मिनिट.
1: अरे दादुड्या, तरी तुला आई म्हणली होती ना की डोक्याला उपरणं बांधून जा, ऐकलं नाहीस तू? उन्हानं तुझे गाल बघ कसे टोमॅटो सारखे झाले आहेत ना.
3: काय आणि किती गरम झालायस, डोक्यावर बर्फ ठेवला तर लगेच पाणी पाणी होऊन जाईल.
4: खरंच बाबा, हा उन्हाळा ना माणसाला अगदी जीव घेणार बा. काही म्हणरी आपण, या उन्हानी अख्खा माझा अहंकार पार वितळवला.
1: थांब थांब रे दादुड्या, लिंबू सरबत आणते मी तुझ्यासाठी, ते प्यायलास ना म्हणजे तुला बरं वाटेल. मगाशीच बनवून ठेवलंय मी ते सरबत.
4: किती छान वाटलं बघ हे सरबत प्यायल्यावर. खरंच खूप छान केलं होतं बरं का सरबत. अगं संपलं पण, अजून जरा थोडं मिळालं असतं ना तर जरा बरं झालं असतं ग.
1: हा बरं दादुड्या, तुला आवडलं ना सरबत मी आणखी घेऊन येते तुझ्यासाठी. पण मला सांग तू की उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायची?
4: आज जो अनुभव आला ना त्याच्यावरून तर नक्कीच मला असं वाटतं की उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो बा, ऊन बघता 12 ते 4 च्या दरम्यान बाहेर जाणं टाळावं माणसानी. आणि केस डोक्यावर राहो ना राहो, पण उन्हाळ्यामध्ये डोक्यावर टोपी नक्की घातली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ना, मी ते मगाची नाही का ते कॉटन ब्लेंड मिक्स शर्ट घालून गेलो ना, ते नका घालू बा.
3: सुती कपडे वापरा.
4: सुती कपडे घाला आणि आपण गावाकडचं जरी वाटलो, खेड्यातला वाटलो तरी चालेल, पण डोक्यावर उपरणं राहू द्या बा. सर्वात महत्वाचं माहिती का की असं छान कूलर समोर बसून एकदम पाय पसरून वगैरे निवांत ताक लिंबू पाणी आणि नारळ पाणी एक एक घोट घ्यावं, जेणेकरून छान पोट थंडगार राहावं. आणि लहान बहिणीनी अशीच माझी सेवा करावी, नारळ पाणी लिंबू पाणी आणून द्यावं.
0: अरे राहुल, पण यात सगळ्यात महत्वाचं काय माहिती का? हट्टीपणा करू नये
3: आणि आईचं
5: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
6: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
5: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलक फुलक.
6: हलक फुलक, हलक फुलक.

हलक फुलक ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी आणि यात सहभागी झाले होते वैजयंती नांदगावकर, नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ. मैत्रिणींनो, आता वळूया आजच्या आपल्या रेसिपीकडे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक पटकन होणारी चटणी सांगणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये छोटे छोटे कांदे बाजारात येतात आणि त्या कांद्याची स्वतःची आपली एक चव असते आणि हे कांदे टाकून एक चटणी आपल्याला बनवायची आहे. ती कशी? तर यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अर्थातच हे छोटे छोटे कांदे आणि त्याबरोबर डाळ्या, म्हणजे डाळवं जे आपण चिवड्यामध्ये वापरतो, आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे. तर आता मिक्सरमध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, डाळवं, शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ आणि या छोट्या कांद्यांचे थोडेसे तुकडे असं करून आपल्याला ही चटणी मिक्सरमधनं फिरवायची आहे. आणि ही चटणी एकजीव झाली की त्यावर आता आपल्याला फोडणी करायची आहे. तर फोडणी करताना सुद्धा कढईत तेल घेतलं की पहिल्यांदा मोहरी, जीरं, थोडासा हिंग घातला की त्यानंतर याच फोडणीमध्ये आपल्याला पुन्हा या छोट्या छोट्या कांद्यांचे उभे काप करून टाकायचे आहेत. आणि कांद्याने थोडासा रंग बदलला की गॅस आपल्याला बंद करायचा आणि ही फोडणी त्या खोबऱ्याच्या चटणीवर ओतायची आहे. मैत्रिणींनो, ही चटणी डोशाबरोबर तुम्ही खाऊ शकता, पराठ्याबरोबर खाऊ शकता किंवा धपाट्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या कांद्यांची गोडी काही वेगळीच असते आणि त्यामुळे या चटणीला एक वेगळी चव येते. ही चटणी तुम्ही नक्की करून बघा बरं का मैत्रिणींनो.

0: मापा भावे यांचं गीत तुम्ही ऐकलत. या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. मैत्रिणींनो, आज आहे 8 मे आणि 8 मे हा दिवस जगभरात जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. रेडक्रॉस या संस्थेचे संस्थापक हेनरी ड्युनॉन्ट यांचा 8 मे हा जन्मदिवस आणि म्हणून या दिवशी रेडक्रॉस दिन साजरा केला जातो. हेनरी ड्युनॉन्ट यांना शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता. रेडक्रॉस ही संस्था आरोग्य सेवा, रक्ताची उपलब्धता आणि मानवी मदत पुरवण्याचं कार्य करणारी एक महत्वाची संस्था आहे आणि याचं जाळं जगभरात पसरलेलं आहे. गरजूंची मदत करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. यासारख्या अनेक संस्था आपल्या देशात काम करत आहेत आणि म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात दत्ताजी फाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी. डॉक्टर मंजुषा कुलकर्णी या जनकल्याण ब्लड सेंटर चेनच्या सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत आहेत. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल फाउंडेशनच्या त्या व्हाईस प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी पण आहेत. जनकल्याण ब्लड सेंटरच्या अंतर्गत स्वयंसेवी रक्तदान चळवळीविषयी त्यांनी अनेक नॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये प्रेझेंटेशन दिलेले आहेत. त्या अनेक पुरस्कारांनीही सन्मानित आहेत. मैत्रिणींनो, आज जसा रेडक्रॉस दिन आहे तसाच थॅलसेमिया दिन किंवा थॅलसेमिया डे म्हणूनही साजरा केला जातो 8 मे. या दोन्ही दिनांचं औचित्य साधून आपण डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधतोय. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर. तुम्ही हेडगेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढीशी संलग्न आहात अनेक वर्षांपासून, तेव्हा आजच्या दिवसाचं म्हणजे रेडक्रॉस दिनाचं आणि थॅलसेमिया डेचं काय महत्व आहे तुम्ही काय सांगाल?
1: रेडक्रॉस दिवस हा एका अर्थाने आरोग्य संघटना जी आहे, रेडक्रॉस संघटना, त्यांच्या माध्यमातून चाललेलं आरोग्यविषयक काम ते लोकांपर्यंत पोचावं आणि लोकांनी त्यानिमित्ताने रक्तदानासारख्या विषयामध्ये यावं, आरोग्य संघटनेत काम करावं, कारण ही तशी सेवाभावी संस्था आहे. रेडक्रॉस ही सेवाभावी संस्था आहे, त्यामुळे सगळेच काम करणारे तिथे स्वयंसेवी लोक आहेत. त्यामुळे आपणहून ज्यांना काहीतरी स्वतः केलं पाहिजे असं वाटतं अशा लोकांची ही संघटना आहे. त्या दिनाच्या निमित्ताने अनेकांनी त्याच्यामध्ये सहभाग देऊन समाजासाठी काही ना काही आपला वाटा उचलावा, त्यासाठी खरं म्हणजे दिवस साजरे करायचे असतात.
0: मानवी आरोग्याशी जोडली गेलेली ही एक चळवळ आहे की जेणेकरून स्वेच्छेने सगळ्यांनी यात आपापला वाटा उचलला पाहिजे. खरं तर याच उद्देशाने ही संस्था सुरू झाली होती.
1: याच उद्देशाने ही संस्था सुरू झालेली आहे आणि त्यामुळे स्वाभाविक थोडंसं रेडक्रॉस सोसायटीमध्ये असं म्हणतात की 5 सी माणसांनी त्याच्यामध्ये जपावे आणि त्या माध्यमातून काम करावं. त्यात त्यांनी 5 सी मध्ये काय म्हणलेलं आहे की आपण कम्पॅशनेट असावं, क्रिएटिव्ह असावं, कोलॅबोरेटिव्ह असावं, क्रेडिबल असावं आणि कमिटेड असावं. आणि मग असे सगळे गुण असताना आपण या समाजासाठी काहीतरी करावं म्हणून या स्वयंसेवी संघटनेचं सदस्य लोकांनी व्हावं यासाठीचा खरं म्हणजे हा प्रसार.
0: मॅडम, ही संस्था सुरू झाली त्यामागचा उद्देश म्हणजे खरं तर संकल्पना काय होती?
1: मुळामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ही संघटना तशी भारतामध्ये सुरू झाली, त्यामुळे जखमी सैनिकांना मदत करणं हा खरं पहिला त्यातला मूळ उद्देश होता. रक्त पेढे सुरू करणं ह्याच्या मागे सुद्धा तीच भूमिका होती. पण मग हळूहळू स्थायी स्वरूपात पण आरोग्याचं काम काही ना काही लागतंच, त्यामुळे हळूहळू ती संघटना मोठी झाली आणि आता त्या पद्धतीने त्यांचं काम चालतं आहे. म्हणजे असं म्हणता येईल की भारतात 1200 वर इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत आणि त्याच्या माध्यमातून काम चालतं
0: ठिकठिकाणी. आपण जर आता आपल्या जिल्ह्याचा विचार केला, संभाजीनगर जिल्ह्याचा, तर किती त्या संस्था इथे कार्यरत आहेत?
1: महाराष्ट्रामध्ये असं म्हणता येईल की रक्त पेढ्या या रेडक्रॉस संघटनेच्या माध्यमातून 13 ठिकाणी चालतात आणि पूर्ण भारतामध्ये 100 वर रक्तपेढ्या रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून चालतात आणि त्या माध्यमातून मुख्य काम होतं. गुजरातमध्ये तर रेडक्रॉस सोसायटीचं प्रचंड काम आहे की जो आजचा आपला दुसऱ्या दिवसाचा औचित्य तुम्ही सांगितलं की हा थॅलेसेमिया डे पण आहे, तर गुजरातमध्ये रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून रक्तपेढी तर चालतेच मोठ्या प्रमाणावर अहमदाबादमध्ये, पण त्याच्याबरोबर हा जो थॅलेसेमिया आहे तो प्रिव्हेंट करण्याचं काम पण मोठ्या प्रमाणावर चालतं.

0: किती मोठ्या प्रमाणावर, तर पूर्ण गुजरात मधले सॅम्पल्स ते थॅलेसिमियाचे तिथल्या लॅबोरेटरीमध्ये आणून टेस्ट करतात आणि पुढच्या पिढीमध्ये हा, कारण हा जनुकीय आजार आहे थॅलेसिमिया, पुढच्या पिढीमध्ये तो होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर तिथे काम केलं जातं. तर मग ते कसं करायचं, तर दोन टप्प्यामध्ये ते केलं जातं. एक तर सगळ्या गर्भवती मातांची तपासणी, थॅलेसिमिया मायनर आहे का नाही यासाठी, म्हणजे तिथून आपण मूल थॅलेसिमियाचं जन्माला येणार नाही याची काळजी घेऊ शकतो. जर माता थॅलेसिमिया मायनर निघाली तर मग त्या मुलाच्या पित्याचं पण थॅलेसिमियाची टेस्ट केली जाते. ती जर नॉर्मल आली, सामान्य आली तर काही करायची गरज नाही, पण जर ती पण मायनर आली तर मात्र आपल्याला त्या बाळातला थॅलेसिमिया मेजर नाही ना हे पाहावं लागतं. कारण 25% शक्यता प्रत्येक बाळामध्ये थॅलेसिमिया मेजर होण्याची असते. मग तो थॅलेसिमिया मेजर होऊ नये म्हणून त्या गर्भवती महिलेच्या पोटातलं पाणी तपासून त्यांचं जेनेटिक टेस्टिंग करून जर ते बाळ सामान्य असेल किंवा थॅलेसिमिया मायनर असेल, मायनर हा तसा आजार नाही आहे, तो फक्त कॅरी करतो, त्यामुळे स्वाभाविकपणे तो आपल्याला तिथे थांबवता येऊ शकतो. हा एक झाला एका अर्थाने मूल जन्माला येऊ नये याची काळजी घेण्याचा पहिला मार्ग, की गर्भवती महिलांची तपासणी. पण मोठ्या प्रमाणावर काय करता येईल, तर सर्व कॉलेजवरील विद्यार्थ्यांची यासाठी तपासणी करणं. तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी निगेटिव्ह रक्तगट असला की काय असा एक प्रश्न साधारणपणे लग्न करताना बऱ्याच जणांचा असायचा, पण आता शास्त्र इतकं प्रगत झालंय की त्याला काही फार अडचण नाही आहे. निगेटिव्ह माता असेल आणि वडिलांचा ग्रुप पॉझिटिव्ह असेल तरी हे पहिल्या ह्याच्यात काही अडचण येत नाही. नंतर आता औषधी पण निघालेली आहेत, त्यामुळं अँटीडी देऊन आपण ते आजार नाही होणार याची काळजी घेऊ शकतो. तसंच थॅलेसिमियाच्या बाबतीत पण प्री मॅरिटल काउन्सिलिंग या अर्थाने सर्व विद्यार्थ्यांची तपासणी अशी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात रेडक्रॉसच्या माध्यमातून केली जाते. आणि सगळ्या विद्यार्थ्यांची तपासणी केल्यामुळे त्याच्यातला अवेअरनेस वाढतोय आता, की थॅलेसिमिया मायनर लग्न 100% करू शकतो, नॉर्मल माणूस थॅलेसिमिया मायनरशी लग्न करू शकतो, पण दोन मायनरचं एकत्र जर लग्न झालं तर थॅलेसिमिया मेजर मूल जन्माला येण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॉलेजबाईन मुलांमध्ये याच्याविषयीचा अवेअरनेस करणं आणि त्याची तपासणी करणं असा मोठा प्रोजेक्ट गुजरातमध्ये रेडक्रॉसच्या माध्यमातून चालतो. मागच्या वर्षी मी पाहिलं तेव्हा साधारणपणे 500 थॅलेसिमिया मेजर मूल जन्माला येणार नाहीत असं काम निश्चितपणे त्यांना करता आलेले. म्हणजे इतक्या जणींची तपासणी केल्यानंतर असं झालं की 500 जणींच्या तपासणीमध्ये ते होणारं मूल थॅलेसिमिया मेजर आहे असं लक्षात आलं आणि त्याचं बर्थ आपण प्रिव्हेंट करू शकतो.
1: मॅडम, हा सुद्धा एक आजार रक्ताशी निगडीत आजार आहे, तर तुम्ही इतक्या वर्षापासून पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहात, तर पहिल्यांदा रक्त म्हणजे नेमकं काय ते आपल्या मैत्रिणींना सांगा.
0: रक्त तसं खरं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी रक्त पाहिलेलंही असतं. आपल्या शरीरात एक द्रव आहे एका अर्थाने जो सगळ्या शरीरभर फिरत असतो, आणि सगळ्या शरीरभर फिरत असताना हे नेमकं काय करतं, तर त्याच्यातल्या अनेक वेगवेगळ्या ज्या पेशी आहेत त्याच्या पेशींच्या माध्यमातून आपली रक्ताभिसरण संस्था नीट राहते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या सगळ्या अवयवांना रक्त पुरवठा, अन्न पुरवठा होतो असं आपण म्हणू. हे काम मूळ खरं म्हणजे रक्ताचं आहे.
1: याच्यामध्ये कुठकुठले घटक असतात रक्तामध्ये?
0: रक्ताचे तसे दोन म्हणता येतील भाग, एक सेल्युलर भाग म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पेशी असं म्हणू, तीन प्रकारच्या पेशी रक्तामध्ये असतात. ज्याला लाल रक्तपेशी आपण म्हणतो की ज्याच्यामुळे साधारणपणे रक्ताचा रंग लाल असतो, दुसऱ्या पांढऱ्या रक्तपेशी आपण म्हणू, आणि तिसऱ्या प्लेटलेट्स किंवा बिंबिका ज्याला मराठीमध्ये म्हणतात. आता या प्रत्येक पेशीचं कार्य वेगळं वेगळं आहे आणि राहिलेला आहे तो मग द्रव भाग. त्या द्रव भागामध्ये मग प्रोटीन्स आहेत, बाकीचे केमिकल्स आहेत, पण मूळ ह्या तीन पेशींच्या कार्यामध्ये लाल रक्तपेशींचं मुख्य काम जे आहे ना, ते आपण जो श्वास घेतो त्यातला ऑक्सिजन या लाल रक्तपेशींच्या द्वारे आपल्या सगळ्या अवयवांना पोहोचवला जातो आणि तिथे तयार होणारा कार्बन डायऑक्साईड पुन्हा फुफ्फुसातून या रक्तभिसरण संस्थेतून बाहेर पडतो. हे लाल रक्तपेशींचं काम झालं. पांढऱ्या रक्तपेशी काय करतात, तर कुठलाही प्रतिकार करण्याची पहिलं काम कोण करतं, तर पांढऱ्या रक्तपेशी करतात. म्हणजे आपण असं म्हणतो की ताप आला आणि पांढऱ्या रक्तपेशी वाढल्या, त्या का वाढल्या, तर त्यांना त्या आलेल्या तापाला जो कोण विषाणू जीवाणू आपल्या शरीरात गेला त्याला प्रतिकार करायचा आहे, त्याला येऊ नाही द्यायचंय. मग हे काम मूळ त्या पांढऱ्या रक्तपेशींचे. आणि प्लेटलेट्स ज्याला बिंबिका म्हणतात, आता डेंग्यूमुळे प्लेटलेट्स सगळ्यांना खूप माहिती झालेलं आहे, त्यामुळे रक्त वाहायला लागलं की गोठवण्याचं पहिलं कोण येतं, तर प्लेटलेट येते आणि तिथे रक्तस्राव थांबवण्यासाठी मदत करते.
1: मॅडम, ह्या याच्यावरूनच रक्तगट कसे पडतात मग?
0: रक्तगट हा लाल रक्त पेशींवर आपल्या काही अँटीजन्स की ज्याला आपण प्रतिजन असं म्हणू मराठीमध्ये, पण

0: अँटीजन हा शब्द जास्त सोपा वाटतो कधी कधी. अँटीजन्स असतात त्याच्यावरनं आपले रक्तगट ठरतात. सगळ्यांना माहिती असलेल्या दोन रक्तगट सिस्टीम्स आहेत, पण असे वेगवेगळे साधारणपणे 45 प्रकारचे वेगवेगळे अँटीजन्स आपल्या लाल रक्तपेशींवर असतात, पण त्या सगळ्यांनाच तितकं महत्त्व नाही आहे, कारण त्याच्यामुळं जे रक्तसंक्रमण आपण करतो त्याच्यात खूप अडचणी येत नाही. त्यामुळं मेजर कोणते दोन रक्तगट आहेत, तर एक एबीओ ग्रुप म्हणतो आपण आणि दुसरा आरएच ग्रुप म्हणतो. मग हे ठरतात कशावरनं, तर हे त्या लाल रक्तपेशींवर असलेल्या प्रतिजनावरनं, अँटीजनवरनं ठरतात. मग ए बी हे दोन अँटीजन्स आहेत. लाल रक्तपेशीवर जर ए अँटीजन असेल तर त्याचा रक्तगट ए असतो, बी असेल तर त्याचा रक्तगट बी असतो, आणि दोन्ही अँटीजन असतील तर त्याचा रक्तगट ए बी असतो. पण कधी कधी हे दोन्ही अँटीजन नसतात तर त्याचा रक्तगट ओ असतो. ही झाली एबीओ रक्तगट सिस्टीम. अशीच आरएच सिस्टीम जी साधारणपणे सगळ्यांना माहिती असते की आरएच पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आपण 85% लोक तर साधारणपणे आरएच पॉझिटिव्हच असतात, बाकीचे 15% लोक वेगवेगळ्या प्रकारचे आरएच निगेटिव्ह असतात.
1: पण ह्याच्यामध्ये पण ते एक कॅटेगरी आहे की हा डोनर आहे आणि तो रेसिपियंट आहे, ते काय असतं नेमकं?
0: तर त्याच्यामध्ये आपण असं साधारणपणे असं म्हटलं जातं की ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. हे युनिव्हर्सल डोनर का म्हणतात, तो या राहिलेल्या सातही रक्तगटाच्या लोकांना आणि ओ निगेटिव्हला सुद्धा, म्हणजे सगळ्या रक्तगटांना त्याचं रक्त चालू शकतं. आणि युनिव्हर्सल रिसिपियंट कोण आहे, तर ए बी पॉझिटिव्ह आहे, की ज्याला पण बाकीच्या कुठल्याही रक्तगटाचं रक्त चालू शकतं. त्यामुळे त्यांना तसं म्हटलं जातं, पण शक्यतावर त्या रक्तगटाचं रक्तच आपण रुग्णांना
1: देऊ शकतो. म्हणजे आरएच फॅक्टर काय असतो?
0: आरएच फॅक्टर हा पण एक प्रतिजन आहे, म्हणजे अँटीजनच आहे. तो डी अँटीजन म्हणतात त्याला. तो जर आपल्या लाल रक्त पेशींवर असेल तर आपण त्याला आरएच पॉझिटिव्ह आहे असं म्हणतो, आणि जेव्हा तो ऍबसेंट असतो, अँटीजनच नाही आहे रेड सेलवर, त्याला आरएच निगेटिव्ह म्हणलं जातं.
1: मॅडम, आपल्या शरीरासाठी रक्त निर्मितीची किती गरज असते?
0: आपल्या शरीरातल्या सगळ्याच पेशी ह्या आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याच राहत नाहीत, त्यामुळं त्यांना प्रत्येकाला त्याचं त्याचं हाफ लाईफ आहे. त्यामुळं रक्तनिर्मिती सतत होत राहिली पाहिजे. मग ही रक्तनिर्मिती सतत का झाली पाहिजे, तर आपल्या लाल रक्तपेशींचं जर आपण पाहिलं तर त्यांचं आयुष्य 120 दिवसांचं असतं. त्यामुळे 120 दिवसांनी तयार झालेली रक्तपेशी जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे, की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार होण्याची, तसंच पांढऱ्या रक्तपेशींचं पण आहे, तसंच प्लेटलेट्सचं पण आहे, त्यांचं पण लाईफ खूप कमी आहे. म्हणजे लाल रक्तपेशींपेक्षाही त्यांचं लाईफ अजून कमी आहे. म्हणजे प्लेटलेट्स असं म्हणता येईल की 10-12 दिवसांचंच लाईफ आहे, पांढऱ्या रक्तपेशींचं 2 दिवसांचंच लाईफ आहे. त्यामुळं हे सतत डिस्ट्रॉय होत असल्यामुळे पुन्हा पुन्हा निर्मिती त्याची होण्याची गरज आहे.
1: आणि त्यावरच आपलं शरीर खरं तर चाललेलं असतं. त्याच पद्धतीने ते झालं पाहिजे, नाहीतर काहीतरी अडथळा आला समजा, म्हणजे एखादी आपत्कालीन परिस्थिती आली, रक्त तयार होत नाही, अशाही बरेच केसेस तुमच्या समोर येत असतील.
0: हा, रक्त तयार होत नाही असे काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये एक अप्लास्टिक अॅनिमिया नावाचा आजार असतो, की ज्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या पेशी कमी झालेल्या असतात. जसं रक्त तयार न होण्याचा किंवा बिघाड असलेलं रक्त तयार होण्याचे पण काही जनुकीय आजार आहेत, की ज्याच्यामध्ये थॅलेसिमिया हा एक आजार आहे, की रक्त तयार होतं का, तर होतं, पण जो त्यांच्याकडे हिमोग्लोबिनचा पार्ट तयार होतो ना, त्याचं लाईफ फार नसतं, आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्यामध्ये जे नॉर्मली आपल्यामध्ये जे हिमोग्लोबिन असतं ते त्याच्यात नसतं, आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला त्यांना सतत बाहेरून रक्त द्यावं लागतं. त्यांच्याकडची रक्तनिर्मिती पुरेशीच
1: नसते. बरोबर. मॅडम, मघाशी तुम्ही सांगितलं की युद्धाच्या काळामध्ये लोकांना गरज म्हणून किंवा मदत म्हणून रक्तपेढ्या सुरू झाल्या, पण ऍक्च्युअल याचं जाळं पसरायला कशी सुरुवात झाली सगळीकडे? आपल्या देशाचा विचार केला तर तुम्ही,
0: तसं भारताचा विचार केला तर पहिली रक्त केंद्र आपलं कलकत्त्याला सुरू झालं. साधारणपणे 1920 मध्ये असं म्हणता येईल कलकत्त्याचं आपलं रक्त केंद्र सुरू झालं, आणि मग हळूहळू त्याचा प्रसार सगळीकडेच होत राहिला. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण आपल्याकडे रक्त केंद्र सुरू झालं. मुंबईमध्ये पहिलं रक्त केंद्र सुरू झालं. हळूहळू याचा विस्तार होत गेला. नुसता विस्तार असं नाही, सुरुवातीला रक्त केंद्र सुरू झाली तेव्हा फक्त ग्रुप आणि क्रॉस मॅच एवढाच विषय होता. हळूहळू रक्तातनं संक्रमित होणारे आजार लक्षात यायला लागले. 80 काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की HIV रक्तातून जाऊ शकतो असं लक्षात आलं. मग त्याची तपासणी आली. त्याच्या आधी हिपॅटायटीस बी नावाचं, काविळ ब ज्याला आपण म्हणून, त्याची तपासणी आली. मग कालांतराने असं लक्षात आलं की काविळ क नावाचा, म्हणजे हिपॅटायटीस सी, हा पण रक्तातनं जाऊ शकतो. मग त्याची

0: त्याची तपासणी आली. त्यामुळे आता नुसतं रक्त संक्रमण रक्तदान असं नाही राहिलं, सुरक्षित रक्तदान आणि सुरक्षित रक्त संक्रमणाला खूप जास्त महत्व आलं. आणि मग जशी जशी ती सुरक्षितेची कल्पना आपली वाढत गेली, जसं जसं संशोधन होत गेलं, तसं ते अधिक सुरक्षित करण्याकडे सगळ्याच रक्त केंद्रांचं काम झालं. त्यामुळे आता आता तर मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला शासनाची पण रक्त केंद्र आहेत आणि काही चॅरिटेबल इन्स्टिट्यूटची पण रक्त केंद्र आहेत,
1: तिथे संकलन केलं जातं आणि त्या त्यावेळी ते पुरवलंही जातं रक्त. मॅडम, ही झाली आत्ताच्या काळातली म्हणजे अलीकडच्या काळामधली गोष्ट, पण याच्या पूर्वी जेव्हा रक्तपेढ्या नव्हत्या तेव्हाही लोकांना गंभीर आजार होत होते, त्यावेळी कशा पद्धतीने काम चालत होतं दवाखान्यांमधनं?
0: म्हणजे साधारणपणे मी म्हणलं ना 1920 पासून पण तेव्हा थोडस असं डायरेक्टेड डोनेशन होतं, म्हणजे रक्तगट माहिती आहे तर या पेशंटचा पण रक्तगट माहिती आहे, डोनरचा पण रक्तगट माहिती आहे. ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं, म्हणजे जोपर्यंत कायदा अस्तित्वात आला नाही आपल्याकडे तोपर्यंत ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालं नव्हतं. पण रक्त जमा करून दुसऱ्याला देण्याची प्रक्रिया निश्चितपणे होती की जे ग्रुप करायचं, क्रॉस मॅच करायचं आणि आवश्यकता तपासण्या करून रुग्णाला द्यायचं, ही प्रक्रिया 1920 पासून आपल्या देशामध्ये चालू आहे.
1: त्याच्यानंतर हळूहळू याचा प्रचार आणि प्रसार दोन्ही व्हायला सुरुवात झाली, त्यानंतर रक्तपेढ्या निर्माण झाल्या आणि लोकांना त्याची मदत मिळू लागली. मॅडम, रक्तदानाचं खूप महत्व आत्ताच्या काळामध्ये तर खूप आहे, पण रक्तदान सगळ्यांनी करावं का कोणी कोणी रक्तदान करावं आणि त्याची किती गरज आहे?
0: तसं रक्तदान महिला आणि पुरुष दोघं पण करू शकतात, पण त्याचे निकष आहेतच, म्हणजे वयाची पण त्याला मर्यादा आहे, 18 वर्ष पूर्ण ते 65 पर्यंत कुणीही रक्तदान करू शकतं. पण मग वजन किती आहे, तर 45 किलोपेक्षा जास्त वजन असलं पाहिजे. मग त्यानंतरचे काही गोष्टी येतात की ज्या आम्ही तपासतो, हिमोग्लोबिनचं प्रमाण, कारण शेवटी असं आहे रक्तदात्याची पण सुरक्षितता पाहिली पाहिजे, त्यामुळे हिमोग्लोबिनचं त्यांचं प्रमाण किती आहे हे पण पाहणं जरुरी आहे. त्याच्याशिवाय रक्तदात्याला डायबेटीस, हायपरटेन्शन असे काही आजार नाही आहेत ना, हे पण पाहणं जरुरी आहे. हे कशासाठी पाहायचं, तर रक्तदात्याला सुद्धा रक्तदानानंतर त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि काही गोष्टी पेशंटच्या सुरक्षिततेसाठी आहेत, जे आपण हे रक्त ज्याला रुग्णाला देणार आहोत त्याच्यासाठी. मग त्यांना कधी टायफॉइड झाला होता का, कधी मलेरिया झाला होता का, कधी आजारी पडले होते का, अशा काही गोष्टी आहेत की ज्याला आपण इन्फेक्टिव्ह इलनेस म्हणून, त्याची पण आपण रुग्णांची रक्तदात्याची चौकशी करतो, जेणेकरून रुग्णाला काही त्याच्यापासून त्रास होणार नाही. आणि मग काही आजार तर असे आहेतच कॅन्सर सारखे की ज्याच्यामध्ये रक्तदान करूच नाही शकत.
1: म्हणजे मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की काही काही गंभीर आजार असे आहेत जे एखाद्या माणसाला ते असतील तर त्याने रक्तदान केलेलं चालत नाही, असे कोणते आजार आहेत?
0: असं कॅन्सर सारखा आजार आहे का, ह्याच्यामध्ये कसं आहे की काही टेम्पररी गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे रक्तदान करता येत नाही, म्हणजे एखाद्याचं हिमोग्लोबिन कमी आहे, वाढू शकतं ना काही दिवसांनी, काही प्रयत्न केले तर वाढू शकतं, आहारात सुधारणा केली तर, त्यामुळे तो एक टेम्पररी आहे. किंवा मला काही दिवसांपूर्वी ताप आला होता तर माझी औषधी संपली, अँटीबायोटिक्स असतील तर ते संपले, त्याच्यानंतर 15 दिवसांनी मी पुन्हा रक्तदान करू शकते, असे टेम्पररी आहेत. पण ज्याच्यातनं करताच येत नाही असे कॅन्सर सारखे आजार नक्की आहेत की ज्यांना रक्तदान कधीच करता येत नाही, किंवा ज्याचं बायपास झालेलं आहे, मेजर काही आजार आहे, मेंदूचं काही ऑपरेशन झालेलं आहे, असे काही मेजर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये रक्तदान त्यांना नाहीच करता येत.
1: मॅडम, रक्तदानाची आत्ता समाजामध्ये किती गरज आहे?
0: रक्तदानाची गरज तर भरपूर आहे, म्हणजे असं म्हणतात की किती जणांनी रक्तदान करावं, तर आपल्या लोकसंख्येच्या 1% लोकांनी रक्तदान केलं पाहिजे, तेवढी गरज आहे. आणि असं म्हणतात की साधारणपणे तेवढी नाही पूर्ण होत, जेवढी गरज आहे तेवढे रक्तदाते येत नाहीत, अशी आत्ताची परिस्थिती आहे. स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की साधारणपणे आपली गरज आहे त्याच्यापेक्षा रक्तदान हे कमी संख्येने होतं.
1: तर लोकांनी याकडे वळावं यासाठी शासनातर्फे काही प्रयत्न केले जातात का, किंवा रक्तपेढ्यांच्या मार्फत काही प्रयत्न केले जातात का?
0: रक्त पेढ्यांचं हे कामच आहे की स्वेच्छा रक्तदान वाढवणं, कारण सुरक्षित रक्तदानाची सुरुवातच स्वेच्छा रक्तदात्यापासून होते. काही वर्षांपूर्वी पेड ब्लड डोनेशन असा एक विषय होता, तो आता अगदी कायद्यांनी पण बंद झालाय आणि कुठल्याच अर्थाने ते आता होत नाही तसं. त्यामुळे 100% स्वच्छ रक्तदान हे शासनाने उचललेलं एका अर्थाने पाऊल आहे. मग शासनाने त्याच्यामध्ये काय केलं, तर नॅशनल ब्लड पॉलिसी तयार केली, आपल्या प्रत्येक स्टेट्समध्ये राज्य रक्त संक्रमण परिषद चालते, त्यांच्या माध्यमातून खूप प्रचार प्रसार होतो, पोस्टर्स काढली जातात, रक्तदान दिवस, रक्तदाता दिवस हे साजरे केले जातात की जेणेकरून लोकांना रक्तदानाविषयीची माहिती

0: होत राहावी आणि लोकांनी रक्तदान करत राहावं. रक्तपेढ्या पण हे काम सतत करत राहतात. मग आता हे कसं करायचं? तर साधारणपणे असं म्हणता येईल की एकतर वैयक्तिक संपर्क हा एक विषय असतो. म्हणजे मी आमच्या रक्त केंद्राचं उदाहरण दिल तर कसा वैयक्तिक संपर्क ठेवायचा लोकांशी? तर अगदी 93 पासून आम्ही जेव्हा पोस्टकार्ड होते ना, रक्तदात्यांना वाढदिवसाची पत्र पाठवायचो.
1: बरं,
0: आपण त्यांच्याकडनं जी काय फॉर्म भरून घेतो त्याच्यात त्यांचं डेट ऑफ बर्थ असते, मग स्वाभाविकपणे त्यांना ते पत्र पाठवायचं. म्हणजे असं वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातनं. आता ते बदललं, आता पोस्टकार्ड नाही राहिले, आता मेसेजेस जातात किंवा आमच्या रक्त केंद्रात तर आमच्याकडे सेवाव्रती येऊन फोन सुद्धा करतात. म्हणजे एका अर्थाने त्यांनी कनेक्टेड राहिलं पाहिजे, त्यांना आठवण राहिली पाहिजे रक्तदानाची, असा एक विषय. दुसरा, मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, ज्याला आपण वातावरण निर्मिती म्हणतो, मग रॅलीजच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याच्या माध्यमातून असेल, की ज्याला पोस्टर स्पर्धा म्हणता येईल, निबंध स्पर्धा म्हणता येईल, घोषवाक्य स्पर्धा आहे, रांगोळी स्पर्धा आहे, म्हणजे हा विषय देऊन. म्हणजे आम्ही एके वर्षी तर गणेशोत्सव देखावा स्पर्धा पण घेतली. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धेच्या निमित्ताने लोक त्याचा अभ्यास करतात आणि त्या स्पर्धेत भाग घेतात, आणि एका अर्थाने कुठेतरी काही जणांच्या मनामध्ये त्याचं जागरण होतं आणि रक्तदान वाढतं. म्हणजे त्यामुळे अशा अर्थाने प्रत्येक संधी की ज्याच्यातनं आपल्याला रक्तदान प्रबोधन करता येईल, हे रक्त केंद्रांचं काम पण आहे.
1: म्हणजे प्रत्येक माध्यमांचा उपयोग तुम्ही हा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करता. मॅडम, रक्तपेढीमध्ये ऍक्च्युअल रक्ताचं संकलन कसं केलं जातं?
0: आपण पाहिलं की आपण आधी रक्तदाताच्या निकषाला जर पात्र झाला तर स्वाभाविकपणे त्याची एक कन्सेंट घेतली जाते आणि त्याच्यानंतर रक्तसंकलन केलं जातं. त्याच्या ठरलेल्या 350 ml किंवा 450 ml अशा दोन प्रकारच्या बॅग्स असतात की ज्याच्यामध्ये ते रक्त गोठू नये म्हणून आणि अधिक दिवस टिकावं म्हणून काही द्रव घातलेले असतात. मग त्यामध्ये रक्तदात्याने काही खाल्लेलं असेल, त्याची झोप पण चांगली झालेली असेल, तर अशा वेळेस त्यांचा हात एकदा ब्लड प्रेशर पाहून जिथून आपल्याला रक्त घ्यायचं स्वीकारायचं आहे त्या व्हेनचा सर्व भाग स्वच्छ करून त्यातनं रक्त घेतलं जातं. याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काचेच्या बॉटल्स होता, आता प्लास्टिक बॅग झाल्यात. त्या प्लास्टिक बॅगच्या माध्यमातून आपण 350 ml रक्त घेतलं तर मग त्यानंतर आपण त्याचे वेगवेगळे रक्त घटक पण बनवू शकतो प्लास्टिकच्या बॅग्समुळे.
1: मॅडम, असं म्हणतात की एखाद्याने जर नियमित रक्तदान केलं तर त्याला कधी भविष्यात रक्ताची गरज पडली तर त्याला फ्रीमध्ये ते उपलब्ध करून मिळतं का?
0: हो.
1: किंवा त्याच्या फॅमिली मेंबरपैकी कुणी आजारी असेल?
0: आता याच्यामध्ये शासकीय रचनेमध्ये तर सगळ्यांनाच सेवा शुल्क लागत नाही, आम्ही त्याला कॉस्ट म्हणत नाही, मी शक्यतो टाळते ती, कारण प्रोसेसिंग कॉस्ट आहे. जे काय खर्च असतो सगळ्या रक्त केंद्रांचा, तो त्या तपासण्या करणं, साठवणं, ती बॅग वापरणं, बाकी सगळे ओव्हरहेड्स याच्यासाठीचा लागणारा खर्च असतो. त्यामुळे ते जे काय सेवा शुल्क आहे ते पण शासनाने त्याचे नियम घालून दिलेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त घेता येत नाही असं आहे. त्यामुळे शासकीय रक्त केंद्रांमध्ये तर त्याला शुल्क लागतच नाही, पण अन्य चॅरिटेबल रक्त केंद्रांमध्ये पण, म्हणजे आमच्या रक्त केंद्राचं उदाहरण दिलं तर आम्ही डोनरला स्वतःला लागलं तर त्याला विना सेवा शुल्क देतो. कागदावर लिहिलेलं असतं की 2 वर्षापर्यंत तुम्हाला लागलं तर, पण आत्ता आम्ही पाहतोय की ज्यांनी आमच्याकडे 35-40 रक्तदान केलंय, दुर्दैवाने आता त्यांना बायपास लागतंय, 15-15 वर्ष झाली आहेत, पण आम्ही तरीही देतो. म्हणजे शेवटी रक्तदात्यांनी रक्तदान केलं म्हणून कुणाचा तरी जीव वाचला होता, तर रक्तकेंद्रांनी तेवढं त्यांच्यासाठी केलं पाहिजे असं वाटतं. म्हणून केवळ तो एक विश्वास समाजामध्ये त्या विषयाचा असावा म्हणून आपण हे विना सेवा शुल्क देतो. काही जण म्हणतात सुद्धा की आम्ही भरू शकतो पैसे किंवा आमचा इन्शुरन्स आहे, पण आपण रक्त केंद्राच्या माध्यमातून तसं करतो, नातेवाईकांना थोडी सवलत देतो.
1: हा, बरोबर. मॅडम, रेशो जर पाहिला म्हणजे रक्त तुमच्याकडे येणं, रक्त संकलन करणं आणि रक्ताची मागणी, एकूण रुग्णालयाचा व्याप बघता किती आहे आणि ते मिळालेलं रक्त तुम्हाला पुरतं का रुग्णांसाठी?
0: दत्ताजी भाले रक्त केंद्राचा आपण विचार केला ना, तर आम्ही फक्त हेडगेवार रुग्णालयापुरतं नाही चालवत. आमचं 20% रक्त हेडगेवार रुग्णालयात वापरलं जातं, बाकी 80% रक्त अन्य रुग्णालयांमध्ये संभाजीनगर शहरातल्या आणि काही तालुक्यांमधल्या पण रुग्णालयांमध्ये आपण रक्त पुरवठा करतो. पुरतं का? तर बहुतेक वेळा ठीक परिस्थिती असते, फक्त दिवाळीच्या काळामध्ये आणि मे जूनमध्ये मात्र रक्ताचा तुटवडा प्रचंड जाणवतो, मागणी खूप वाढलेली असते आणि तुलनेने रक्तदान कमी होतं, त्यामुळे त्या काळामध्ये थोडीशी अडचण येते.
1: म्हणजे त्याचं कारण काय की त्या काळामध्येच का अडचण जाणवते?
0: त्या काळामध्ये अडचण जाणवण्याची 2-3 कारणं आहेत. आता दिवाळीचा विचार केला तर असं होतं की आपले बरेच कॅम्प इंडस्ट्रीजमध्ये होतात, मग इंडस्ट्रीजना त्या काळामध्ये टार्गेट्स असतात, मग ते स्वाभाविकपणे तिथली रक्तदान शिबिरं त्या काळामध्ये होत नाहीत. सुट्ट्या असतात, कॉलेजेस बंद असतात.

0: त्यामुळे स्वाभाविकपणे त्या काळामध्ये थोडंसं रक्तदान कमी होतं. आणि म्हणून आम्ही बऱ्याचदा असं म्हणतो लोकांना की तुम्ही या काळामध्ये रक्तदान करा, म्हणजे मग ती जी काय अडचण तेव्हा होते ती होणार नाही. आणि मे जूनच्या काळामध्ये पण हेच कारण आहेत, सुट्ट्या असतात, लोक प्रवासाला गेलेले असतात आणि उन्हाळा असल्यामुळे बऱ्याच जणांना ते कम्फर्टेबल पण वाटत नाही, ही पण त्यातली गोष्ट आहे. पण त्यामुळे एक त्या काळामध्ये थोडीशी अडचण येते, पण तरीही लोकांची गरज पुरवता येते, कारण आपण जर कॉल केलं डोनर्सना तर डोनर्स येतात,
1: ही एक समाधानाची बाब आहे त्याच्यामध्ये. मॅडम, आपण भारतीय स्त्रीचा जर विचार केला तर तिच्या अंगात म्हणजे शरीरामध्ये मुळातच रक्ताची कमतरता खूप फासते, म्हणजे अॅनिमिक कंडिशन खूप असते स्त्रियांची, आणि दुसरं म्हणजे थॅल्सेमिक कंडिशन पण असते, याचं कारण काय असावं?
0: एक गोष्ट आहे की फिजिओलॉजिकली महिलांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण पुरुषांपेक्षा कमी असतं, म्हणजे पुरुषांचं समजा 12 ते 16 असेल तर महिलांचं साधारणपणे 11.5 ते 13.5 इतकंच असतं. ही फिजिओलॉजिकल गोष्ट आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे. आणि अन्यही काही गोष्टी, म्हणजे प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरी आहे, मासिक पाळी आहे, या सगळ्या कारणांनी रक्तस्राव पण महिलांना होत असतो, आधीच कमी असतं शरीराची जी रचना आहे त्याच्यामध्ये, आणि यामध्ये रक्तस्राव पण होत असतो. आणि काही गोष्टी अशा आहेत की भारतीय महिलांची जी मानसिकता आहे ना, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे त्या थोडंसं दुर्लक्ष करतात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं स्वतःचं हिमोग्लोबिन चांगलं नाही राहत. मला बऱ्याचदा महिला म्हणतात काय खाल्लं पाहिजे, मी म्हणते तुम्हाला सगळ्यांना कळतं काय खाल्लं पाहिजे, ते मुलांना देतोच ना आपण, त्याची तब्येत नीट राहावी, त्याचं हिमोग्लोबिन नीट राहावं, याची काळजी प्रत्येक आई घेते, पण ते ती तिच्यासाठी घेत नाही. त्यामुळे खरं म्हणजे आपल्या महिलांमध्ये न्यूट्रिशनल अॅनिमिया थोडासा जास्त असतो. थॅलेसिमियाचा विषय कसा आहे, तो महिला काय, मुलगा काय, मुलगी काय, त्याच्यामध्ये ते काही डिफरन्शिएट करत नाही, तो जनुकीय आजार असल्यामुळे ज्याला झाला तो त्याला झाला असं होतं. म्हणजे
1: बरोबर, म्हणजे ते बाय बर्थच त्यांना मिळालेलं असतं असं म्हटलं तरी हरकत नाही. मॅडम, रक्तदानामध्ये महिलांचा सहभाग किती असतो, तुमचा काय अनुभव आहे?
0: साधारणपणे 4 ते 5% महिला असतात रक्तदानामध्ये, येतात तशा बऱ्याच, पण हिमोग्लोबिनच्या कारणाने बऱ्याच जणी नाकारल्या जातात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं प्रमाण थोडंसं कमी आहे. पण येत नाहीत का तर अजिबात येत नाहीत असं नाही आहे, महिला नक्की पुढाकार घेतात, पण फिटनेसचा थोडीशी अडचण असते. त्यामुळे कुठलीही महिला रक्तदानाला आली की मी तिला म्हणते रक्तदानासाठी तर धन्यवाद म्हणते, पण फिटनेस चांगली आहे त्याच्यासाठी पहिलं अभिनंदन करते तुमचं.
1: खरंय, खरंय, अगदी खरंय. मॅडम, जाता जाता आपल्या मैत्रिणींना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: रक्तदान करण्यासाठीच म्हणून नाही, पण आपण आपल्या आरोग्याकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपण रक्तदानास पात्र झालो म्हणजे काय झालं, तर आपलं स्वतःचं आरोग्य खूप चांगलं आहे असं झालं. मग काय करायला पाहिजे आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी? एक पहिला आहार असतो, की 2 टोकाचे आपल्याकडे भारतीय महिलांमध्ये विषय असतात, एक तर उपास तापास असतात किंवा मग थोडंसं फॅड असतं, फिट राहायचं, रोड राहायचं, बारीक राहायचं, या दोन्हीही कारणांनी हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. म्हणजे एक तर व्रतवैकल्य किंवा फास्ट फूडचा जमाना, अशा 2 गोष्टींमुळे दोन्ही वयाच्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी राहतं. त्यामुळे आपल्या आहारावर लक्ष दिलं पाहिजे, सकस चौरस आहार जे आपल्या लहानपणापासून आपण करत आलेलो आहे, वरण भात, भाजी पोळी, कोशिंबिरी, हे सगळं खरं म्हणजे आपल्या आहारात असलं पाहिजे आणि ते आपण नियमितपणे स्वतःसाठी पण घेतलं पाहिजे. दुसरं आहे व्यायाम, काही ना काहीतरी व्यायाम आपण केला पाहिजे, चालणं असेल, फिरणं असेल, पळणं असेल, काही जणांना शक्य असेल तर योगासनं केली पाहिजेत, कुठला तरी व्यायाम आपण नक्की केला पाहिजे. मैदानी खेळ जर शक्य असतील तर ते पण करायला हरकत नाही, पण एक कुठलं तरी आपल्या शरीराला व्यायाम नक्की पाहिजे आहे. तसंच जसं हे शारीरिक स्वास्थ्य आहे ना, तसं आपलं मानसिक स्वास्थ्य पण महिलांनी चांगलं ठेवलं पाहिजे, की ज्याच्यामध्ये समाधानी असणं हेच खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि समाधानी तुम्ही असाल तर बाकी शारीरिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. मानसिक आरोग्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होत असल्यामुळे मानसिक आरोग्य पण आपलं आपण चांगलं ठेवलं पाहिजे, आणि ते दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही आहे, ते स्वतःवरच अवलंबून आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ज्याही कुठल्या मार्गांनी आपल्याला, पुन्हा एकदा असं म्हणता येईल की मेडिटेशन कोणाला आवडत असेल तर मेडिटेशन, कुणाला कदाचित भजन गाणी याच्यानी समाधान मिळत असेल तर ते कुठल्या कारणांनी, जे आपल्याला आवडतं, रुचतं, ज्याच्याने खरोखर आपण शांत राहू शकतो, असं आपलं मानसिक आरोग्य महिलांनी निश्चितपणे चांगलं ठेवलं पाहिजे. महिलांनी कुटुंबाबरोबर स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून ती त्या कुटुंबाचा एक भाग असे आहे आणि ती स्वतः आरोग्य राहिलं तर ते सगळं कुटुंबच आरोग्य संपन्न

0: राहू शकतं,
1: कुटुंबाचा डोला रात्री सांभाळू शकते. मॅडम, रेडक्रॉस सोसायटीचं जे उद्दिष्ट आहे की गरजूंना मदत करणं, यासाठी आपण एक चांगलं नागरिक म्हणून काय करायला हवं?
0: रेडक्रॉस सोसायटीनेच असं म्हणलेलं आहे बरं का, की 5 C असे म्हणलेले आहेत त्यांनी, की काय असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादं काम स्वयंसेवी करू शकता किंवा रेडक्रॉस सोसायटीत येऊन तुम्ही काही करू शकता. तर त्यांनी जे 5 C

0: सोसायटीची कल्पना आहे की आपण सर्वांनी त्याच्यामध्ये काम करावं.
1: मॅडम, इतक्या महत्वपूर्ण अशा विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला, आज इथे आलात, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: मॅडम, हे कामच आहे आपलं सगळ्यांचं. पुन्हा एकदा सांगेन की थॅलेसिमिया पेशंटना दर महिन्याला रक्त लागतं, त्यामुळे रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने आणि या सगळ्या रक्तकेंद्रांच्या वतीने मी असं आवाहन करीन की थॅलेसिमियाचं रक्तपालक आपल्याला होता येईल का याचा पण विचार करावा. त्यांना नेहमीच रक्त लागतं, मग आपण 4 महिन्यांनी रक्त देऊ शकतो तर आपण देऊ शकतो का त्याच्यासाठी, असा विचार सगळ्या महिलांनी करावा असं मी सगळ्यांना आवाहन करते.
1: मैत्रिणींनो, 8 मे या जागतिक रेडक्रॉस आणि थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्तदान हे जीवनदान याविषयी छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

0: बरे तर मैत्रिणीनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणीनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होते. याच अनुषंगाने अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका येत्या शनिवारी म्हणजे 9 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनल वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ऍप वरही.

मराठीत जी पुस्तक आली आहेत ना त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. तर मला गॅझेट मधून हा सगळा शोध लागला. म्हणजे चावचाऊ सारखं पुस्तक म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना ते काही ऐतिहासिक संदर्भ नव्हे पण तेव्हाचे मुंबईची वर्णन त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतानाच.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, दुपारी 1 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी बातमीपत्र। हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू।
2: भारतीय राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन, सुरीला सफर, ये कार्यक्रम थोड़ी ही देर में।

0: अभिनेत्री मीना कुमारी पर फिल्माया गया गाना है। साथ ही हमारे लिखते हैं कि जिसे विवाह या परिणय सूत्र भी कहा जाता है, शादी ये मानव समाज का एक अत्यंत महत्वपूर्ण और पवित्र स्तंभ है। ये केवल दो व्यक्तियों का मिलन नहीं बल्कि दो परिवारों, संस्कृतियों और
1: तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी। राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले। जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत एका भक्कम आधारस्तंभासारखी भूमिका बजावत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलंय। जयशंकर यांनी सुरिनाममध्ये विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींना संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते। आंतरराष्ट्रीय समृद्धीत भारत महत्वाचं योगदान देत असल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रगतीची संकल्पना ही सीमांपलीकडे गेली पाहिजे, त्याला अनुसरूनच भारताची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केवळ देशापुरती मर्यादित नसून ती जागतिक स्थैर्याचं एक महत्वाचं साधन आहे, असं त्यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं यावर्षीच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2026 जगभराच्या वास्तव सकल देशांतर्गत उत्पादनात भारत 17% योगदान देण्यासाठी सज्ज असून जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली। ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलंय। मध्यम पल्ल्याची ही शस्त्र प्रणाली अचूक लक्ष्य नसलेल्या शस्त्रांना त्यांचं लक्ष्य निश्चित करण्यासाठी मदत करते, त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष्य टिपण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकणार आहे। NPS म्हणजेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोहोचली आहे। या योजनेत जमा झालेला निधी 16 कोटींवर पोहोचला। याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्या सुद्धा 8.96 कोटी पोहोचली आहे। बचत खातं किंवा पोस्टात खातं असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे। केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उपटपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होईल। उद्या पुण्यात DY पाटील विद्यापीठाच्या

0: दीक्षांत समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. देशातील सरकारी धान्यसाठा 6,40,000 टनापेक्षा जास्त असून हे प्रमाण आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या साठ्याच्या तिप्पट असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. गहू आणि तांदळाचा अतिरिक्त साठा देशातल्या कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी अखंड पुरवठा सुनिश्चित करत असल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तात्काळ आरोग्य सेवांसंबंधी प्राथमिक आरोग्य सेवकांना देण्यात येणाऱ्या सर्वंकष प्रशिक्षणाचा आरंभ केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांच्या हस्ते झाला. आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी तसंच उच्च तर आरोग्य सेवांवरचा भार कमी करण्यासाठी उत्तम प्रकारे प्रशिक्षित असणाऱ्या खात्रीशीर आरोग्य सेवक उपलब्ध असायला हवेत असं आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती देणाऱ्या निवेदनात म्हटलंय. हा उपक्रम म्हणजे फक्त आरोग्य सेवेबाबतचं प्रशिक्षण नसून भारताच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत धोरणात्मक गुंतवणूक असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं नमूद केलंय. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देश भर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: आकाशवाणी मुंबईच्या वतीनं यानिमित्त काल सूरसंध्या कार्यक्रम झाला. पद्मविभूषण डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर आणि सभागृहाचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल आर एन रवी यांनी विधानसभा विसर्जित केली आहे. याबरोबरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालचं सरकारही बरखास्त झालं आहे. नवीन सरकार स्थापनेसाठी आता बहुमत प्राप्त भाजपा दावा करेल. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीसाठी आज कोलकात्यात बैठक होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी सहनिरीक्षक आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव या बैठकीत ठरेल आणि उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. आसाममध्ये नवनिर्वाचित भाजपा सरकार सत्ताग्रहणासाठी सज्ज असून येत्या 12 मे रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी युडीएफमध्ये चाचपणी सुरू आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचं वृत्त आहे. इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेच्या 3 युद्धनौकांवर हल्ले केले होते. त्याचं प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानच्या पश्चिम भागात आणि दक्षिण इराणमधल्या बंदर अब्बासजवळ स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधल्या माध्यमांनी दिलं आहे. अमेरिकेनं इराणच्या तेलवाहू जहाजावर हल्ला केला त्यामुळे हा संघर्ष सुरू झाला असून इराणनंही प्रत्युत्तरात क्षेपणास्त्र आणि ड्रोननं अमेरिकी जहाजांना लक्ष्य केल्याचं आयआरजीसी या इराणच्या लष्करी संघटनेनं म्हटलंय. दरम्यान संघर्ष वाढवण्याची अमेरिकेची इच्छा नाही, मात्र आपल्या लष्कराच्या संरक्षणासाठी आपण सज्ज असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणला कधीही अण्वस्त्रसज्ज देश होऊ न देण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि युरोपीय महासंघ परस्परांसोबत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, त्यानंतर समाजमाध्यमावरून त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान उर्सुला वॉन डर लेयन यांनीही इराणकडे अण्वस्त्र नसावीत ही भूमिका मांडली. प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीनं इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम हा मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरसकट लागू केलेलं 10% जागतिक शुल्क अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयानं बेकायदेशीर ठरवून रद्द केलंय. त्यामुळे अमेरिकेच्या व्यापारविषयक धोरणाला मोठा धक्का बसलाय. 1974 व्यापार कायद्याच्या कलम 122 अंतर्गत हे शुल्क योग्य ठरण्यात प्रशासन अपयशी ठरलं. व्यवहाराचं संतुलन साधण्यावर संकट आल्यानं हे शुल्क लागू केल्याचा युक्तिवाद ट्रम्प प्रशासनानं केला होता, मात्र तो सिद्ध करण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्यानं हे शुल्क रद्द करायचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत होईल. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 9 धावांनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययानंतर 19 षटकांचा झालेल्या या सामन्यात बंगळुरूचा संघ 210 धावांचं विजयी लक्ष गाठताना निर्धारित 19 षटकात 6 बाद 203 धावाच करू शकला. लखनौच्या वतीनं मिशेल मार्श यानं 111 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव इथनं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. ईडी म्हणजे सक्तवसुली संचालनालयानं गेम्स क्राफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि त्यांच्या सहकारी संस्थांवर पैशांच्या बाबतीतली फसवणूक आणि अफरातफर यासाठी गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. नाशिकमधल्या TCS धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक. आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे. मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार. रेल्वे गाड्या संबंधित सुरक्षितता देणारी अत्याधुनिक कवच ही प्रणाली उत्तर रेल्वेच्या महत्वाच्या मार्गावरच्या रेल्वे मार्गांवर कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. फिरोजपूर मार्गावरच्या 1,478 किलोमीटर मार्गावर ही 362 कोटी रुपयांच्या खर्चाची तर जम्मू रेल्वे मार्गावर 466 किलोमीटर मार्गावर 121 कोटी खर्चाची कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. कवच ही स्वदेशी प्रणाली 2 रेल्वे गाड्यांमधल्या टकरीला प्रतिबंध करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली. ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलं आहे. मध्यम पल्ल्याची ही शस्त्र प्रणाली अचूक लक्ष नसलेल्या शस्त्रांना त्यांचे लक्ष निश्चित करण्यासाठी मदत करते. त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची

0: त्यांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष टिपण्यासाठी त्यांचा उपयोग करता येऊ शकेल. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उप टपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. पुण्यात उद्या डीवाय पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी तसंच कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देशभर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं, उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. NPS म्हणजे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोचली आहे. या योजनेत जमा झालेला निधी 16 लाख कोटींवर पोचला आहे. याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्या सुद्धा 8 कोटी 96 लाखांवर पोचली आहे. बचत खाते किंवा पोस्टात खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबईत झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीनं सुरू आहे असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबईत झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. KPIT टेक्नॉलॉजीजचे ते सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. नाशिकच्या TCS कंपनीतलं धर्मांतर प्रकरण आरोपी फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर नगरातल्या नारेगाव इथं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान या सर्व प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. निदा खान हिला आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे. मुंबईत गोरेगाव इथं एका कार्यक्रमात 2 विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी विशेष न्यायालयानं काल आयोजकांना जामीन मंजूर केला. अंमली औषधी पदार्थ आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियम या कायद्याखाली विशेष न्यायालयानं इतर तिघांना जामीन नामंजूर केला आहे. गोरेगावात नेस्को मैदानावर 11 एप्रिलला झालेल्या टेक्नो संगीत कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थांच्या अतिसेवनानं 2 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. गडचिरोलीत एका मोटरसायकलला ट्रॅक्टरनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका दाम्पत्याचा

नमस्कार, आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. तुम्ही ऐकत आहात युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमची दोस्त आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्व मित्र मैत्रिणींचं आणि रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल गप्पा मारणार आहोत ज्यांच्या नावाशिवाय भारतीय साहित्य आणि संगीत अपूर्ण आहे, आणि ते म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. जेव्हा आपण टागोरांचं नाव घेतो तेव्हा डोळ्यांसमोर येतात त्यांच्या अजरामर कविता गीतांजली आणि आपलं राष्ट्रगीत. पण टागोर हे फक्त पुस्तकातले कवी नव्हते, तर ते निसर्गाचे आणि रंगांचे वेड असलेले एक मुक्त प्रवासी होते. आजच्या पिढीला म्हणजेच आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की 100 वर्षांपूर्वीचे हे विचार आज आपल्याला काय बरं देऊ शकतात. तर याचं उत्तर त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत दडलेलं आहे. टागोरांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सर्जनशीलता. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, टागोरांनी वयाच्या 60व्या वर्षी चित्रकलेचा छंद जोपासला. ते जेव्हा कविता लिहायचे ना आणि एखादी ओळ जर त्यातली चुकली तर ती फक्त खोडून न टाकता त्या चुकीच्या शब्दांभोवती ते नक्षी काढायचे. त्यातूनच त्यांची अप्रतिम चित्र जन्माला आली. बघा, हा आपल्यासाठी किती मोठा संदेश आहे. आपण अनेकदा अपयशाला घाबरतो किंवा एखादी गोष्ट चुकली की तिथेच थांबतो, पण टागोर सांगतात की तुमच्या चुकांमधूनही काहीतरी सुंदर असं घडवता येतं. गरज आहे ती फक्त त्याकडे बघण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनाची. मित्रांनो, आता वळूयात त्यांनी केलेल्या त्यांच्या संगीताकडे, ज्याला आपण रवींद्र संगीत असं म्हणतो. टागोरांचं संगीत हे भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचा एक सुंदर संगम आहे. त्यांनी निसर्गातील ऋतूंचं, पावसाचं आणि मानवी मनातील हळव्या कोपऱ्यांचं वर्णन ज्या सुरांमध्ये केलं आहे ते आजही आपल्याला शांत करतात. त्यांचं संगीत आपल्याला सांगतं की मोठ्या गोष्टी सांगण्यासाठी नेहमी मोठ्या शब्दांची किंवा अवघड सुरांची गरज नसते. मनापासून आलेला एक साधा सूरही जगाला जिंकू शकतो. टागोरांचं निसर्गावर अलोट प्रेम होतं. शांतिनिकेतनची स्थापना करताना त्यांचा एकच उद्देश होता, माणसानं निसर्गाच्या कुशीत शिकलं पाहिजे. झाडांची पानं, वाहती नदी आणि मोकळं आकाश हे आपले सर्वात मोठे शिक्षक आहेत असं ते मानायचे. आज आपण सिमेंटच्या जंगलात राहतोय, मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलोय, अशा वेळी टागोरांचे विचार आपल्याला पुन्हा एकदा मातीशी जोडायला प्रवृत्त करतात. निसर्गाशी नातं जोडणं म्हणजे केवळ सहलीला जाणं नाही, तर निसर्गातील लय आपल्या जगण्यात आणणं हे आहे. त्यांचे एकला चालो रे हे गाणं आजही तरुणाईसाठी प्रेरणास्थान आहे. जेव्हा आपल्याला कोणाची साथ मिळत नाही किंवा जेव्हा आपण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकटे पडतो तेव्हा हे गाणं आपल्याला हिंमत देतं. जर तुझ्या हाकेला कोणी साथ दिली नाही तरीही तू एकटा चालत राहा, तरीही तू एकटा चालत राहा. आणि हा विचार स्वावलंबनाचा आणि आत्मविश्वासाचा मंत्र आहे. टागोरांनी हे केवळ लिहिलं नाही तर हे सगळं ते आयुष्यभर जगले. त्यांनी नेहमी जगाच्या प्रवाहापेक्षा वेगळा विचार करण्याची जिद्द दाखवली. आणि मित्रांनो, हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे आपण नुकतीच रवींद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी केली. आणि अशा या कवी, साहित्यिक, तत्वज्ञ, संगीतकार आणि चित्रकार असलेल्या विचारवंताला ज्यांनी भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर नेलं आदरांजली वाहूया. आणि या सगळ्या त्यांच्या प्रवासाबरोबर शेवटी मी इतकंच सांगेन की रवींद्रनाथ टागोर हे एका काळापुरते मर्यादित नव्हते, ते आजही त्यांच्या गाण्यातून, कवितातून आणि त्यांच्या मुक्त विचारातून आपल्यामध्ये जिवंत आहेत. आजच्या या धावपळीच्या जगात जर आपल्याला थोडा निवांतपणा हवा असेल तर टागोरांचं एखादं पुस्तक हाताशी घ्या किंवा त्यांचं एखादं संगीत ऐका, तुम्हाला नक्कीच एक नवीन ऊर्जा मिळेल. याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक.

0: मित्रांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जाणून घेतलं आपल्याला प्रेरणा मिळेल अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल. आणि यानंतर देखील कार्यक्रमात असाच एक व्यक्ती आपल्या सोबत आहे. तो लहान जरी असला तरी त्याच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. NDA या परीक्षेमध्ये त्याला ऑल इंडिया रँक 351 मिळालेला आहे. तर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्याच्याशी मी साधलेला संवाद आणि त्याचा प्रवास. मित्रांनो, आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहे आपल्यातलाच एक युवा मित्र. तो जिम्नॅस्टिक खेळतो आणि जिम्नॅस्टिक्समध्ये त्याला नॅशनल लेवलमध्ये 5 गोल्ड मेडल देखील मिळालेले आहेत आणि इंटरनॅशनल लेवलला पण तो खेळलेला आहे. सोबतच नुकत्याच झालेल्या NDA या परीक्षेमध्ये त्याने ऑल इंडिया रँक 351 देखील मिळवलेला आहे. तर त्याचं नाव आहे अनुराग देशमुख आणि आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचा हा NDAचा प्रवास. त्यांनी परीक्षेसाठी तयारी कशी केली आणि रँक मिळवण्यासाठी त्यांनी काय काय मेहनत केली, त्यांनी कसा अभ्यास केला, या सगळ्या गोष्टी आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अनुराग, आजच्या युवावाणी या कार्यक्रमात आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू गायत्री.
0: तर अनुराग, मला सुरुवातीला सांग की तू NDA या परीक्षेत रँक मिळवलेला आहे, तर तुला NDA करायचं होतं हे तुझं आधीच ठरवलेलं होतं का, किंवा तू या क्षेत्रामध्ये येण्यामागे काय स्टोरी आहे?
1: माझं लहानपणीचं स्वप्न होतं की आपण डिफेन्स फोर्सेस मध्ये जायचं आणि हे मूवीज आणि डॉक्युमेंटरीज बघून झालेलं स्वप्न होतं. पण जेव्हा मी 9th स्टँडर्ड मध्ये होतो तर मला त्यावेळेस माझ्या पप्पांचा एक स्टुडंट होता सार्थक अक्कर म्हणून, तर त्याचा ऑल इंडिया रँक 5 आलेला.
0: कशामध्ये?
1: CDS मध्ये.
0: ओके.
1: आणि तो लेफ्टनंट झालेला तेव्हा. आणि मग तेव्हा त्याच्याकडून एक इन्स्पिरेशन भेटलं की यार आपण पण डिफेन्स फोर्सेस मध्ये जाऊ शकतो. आणि मी जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेतला त्यानंतर कळालं की एक नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे NDAची एक एक्झाम असते आणि त्या एक्झाम मध्ये आपण एकदम कमी वयात डिफेन्स फोर्सेस मध्ये जाऊ शकतो.
0: ओके.
1: तर मग अशा प्रकारे मला NDA बद्दल कळालं.
0: आणि तुला ते म्हणजे कोणत्या स्टँडर्ड मध्ये असताना कळालं?
1: 9th स्टँडर्ड मध्ये असताना.
0: ओके.
1: आणि मग नंतर 10th नंतर एक एक्झाम असते SPI ची, सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, तर ते आपल्या संभाजीनगर मध्ये. तर हे इन्स्टिट्यूट NDA मध्ये जाणाऱ्या लोकांना प्रिपेअर करून घेतो. तर त्यांची पण एक एंटरन्स एक्झाम असते. तर मी ती एंटरन्स एक्झाम दिली आणि मी त्याच्यात फेल झालो.
0: अच्छा.
1: हे माझं पहिलं फेलियर होतं. तर मग
0: आतापर्यंतचं म्हणजे?
1: हो, आतापर्यंतचं. आणि त्या फेलियर नंतर मग अजून एक अशी जिद्द झाली की यार आता NDA काढायचं म्हणजे काढायचंच. तर मग 11th आणि 12th मध्ये मी क्लासेस लावले आणि मग त्या क्लासेस मधून 11वी 12वीचा अभ्यास आणि NDAचा अभ्यास, हे दोघांचा अभ्यास असं सोबत सुरू ठेवला. आणि 12वी मध्ये असताना मी NDA साठी अपियर झालो. आणि मग अशा प्रकारे हे पूर्ण NDA बद्दल आणि NDAची जर्नी
0: अशी राहिली. अच्छा, म्हणजे सुरुवातीला असं म्हणता येईल की तू मूवीज मधून इन्स्पायर झाला आणि नंतर त्या मुलाला तू पाहिलंस, त्याचा रँक वगैरे आला तेव्हा तुला उत्सुकता निर्माण झाली. तू सांगितलंस की तू एक स्कॉलरशिपची एक्झाम दिली होती, ती तू फेल झालास. पण फेल झाल्यानंतर पण काही मुलं अशी असतात की जे खचून जातात की माझ्याकडून एंट्रन्स एक्झामच नाही निघाली तर मी मेन एक्झाम कशी देणार. पण तू त्याला अपोजिट विचार करून तू ठरवलंस की ही नाही झाली तर मी दुसरीच एक्झाम क्रॅक करणार. तर मला सांग की NDAची तयारी करत असताना तुझा माइंडसेट कसा होता, किंवा तू दोन्ही गोष्टी सोबत प्रिपेअर केल्या तर तुझं रुटीन कसं होतं आणि तू माइंडसेट कसा ठेवलास तुझा?
1: तर सगळ्यात पहिले माझा रुटीन, तर रुटीन मध्ये असं होतं की मला जिम्नॅस्टिक्स पण ठेवायचं होतं सुरू आणि NDAची प्रिपरेशन पण करायची होती. तर मग मी माझ्या क्लासेसच्या सरांसोबत थोडासा संवाद साधला आणि मग एक रुटीन बनवला की

0: मी 7:30 क्लासेसला जाणार, मग 7:30 ते मी 5:30 पर्यंत क्लासेस करणार.
1: म्हणजे भरपूर वेळ क्लासेस होते तुझे?
0: हो, 7:30 ते 12:30 माझे लेक्चर राहायचे आणि मग नंतर लंच झाल्यानंतर सेल्फ स्टडी तिकडेच अभ्यासिकामध्ये.
1: अच्छा.
0: तर मग 5:30 नंतर मी तिकडून जिमनॅस्टिक्सला जायचो 8:00 पर्यंत आणि मग 8:00 नंतर माझं शेड्यूल संपायचं पूर्ण आणि मग घरी आल्यानंतर डिनर आणि मग परत 12:30 पर्यंत एक सेशन लावायचा अभ्यासाचा.
1: बापरे.
0: तर मग असा माझा दिवसभराचा रुटीन राहायचा. आणि माइंडसेट बद्दल तर जिमनॅस्टिक मध्ये स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे मग माइंडसेट असाच होता की रिझल्ट पेक्षा जास्त प्रिपरेशन मध्ये फोकस ठेवायचं की रिझल्ट तर येणारच पण प्रिपरेशन जर मी 100% केली रिझल्ट ऑटोमॅटिक 100%
1: येणार.
0: तर मग प्रिपरेशन मध्ये पूर्ण फोकस ठेवला. आणि मेन गोष्ट अशी की एनडीए मध्ये असं असतं की मॅथचा जर तुम्ही कट ऑफ क्लिअर केला तरच तुमचा पुढचा पेपर चेक होणार.
1: ओके.
0: माझं मॅथ सगळ्यात जास्त वीक, 10वी पर्यंत मॅथ्स मध्ये मला काहीच येत नव्हतं. तर मग 11वी मध्ये एकदम

0: ते सिलेक्ट होतात. त्या मेरिट लिस्ट मध्ये असं सगळं झालं की मग तुमचं जॉईनिंग लेटर येतं.
1: अरे वा, खूपच छान. आणि त्यामध्ये तुझा 351st रँक आलेला आहे.
0: राईट,
1: खूपच छान. त्याबद्दल तुझं अभिनंदन.
0: थँक्यू गायत्री.
1: तर अनुराग, तू आम्हाला पूर्ण एनडीए एक्झामची सगळी प्रोसेस सांगितलीस आणि एक्झाम पॅटर्न देखील सांगितलं. पण मला सांग की खूप सारे जण या एक्झामला अपियर होतात आणि एक्झाम तर सगळेच जण देतात, पण तू त्यात रँक मिळवलाय आणि या सगळ्या तू फर्स्ट टाइमच तू सगळी प्रोसेस दिली आणि त्यातून तुझं सिलेक्शन झालेलं आहे. तर मला सांग की जे मुलं प्रिपेअर करतात आणि एक जे तू आहे ज्यांनी रँक मिळवलाय, तर या दोघांमधला फरक काय किंवा अशा कोणत्या गोष्टी तू वेगळ्या केल्यास जेणेकरून तुझा रँक आलाय?
0: तर सगळ्यात पहिले मला असं वाटतं की माझा रँक येण्यामागचं कारण असं आहे की मी जिकडे पर्यंत क्लासेसला होतो किंवा मी घरी स्टडी करायचो ज्या रूम मध्ये, त्या डेस्कवर मी एक गोष्ट लावून ठेवलेली, ऑल इंडिया रँक 1 ऍट व्हॉट कॉस्ट. तर मी ड्रीम केलं ऑल इंडिया रँक 1 आणि मला ऑल इंडिया रँक 351 भेटला. तर असंच मला एक वाटतं की यार एम हाय पाहिजे आपला. जर तुम्ही ड्रीम असं मोठ्या गोष्टीचं केलं तर छोटी गोष्ट भेटणारच. ही एक गोष्ट असते जे नॉर्मल स्टुडंट करत नाही आणि मी केली. आणि नंतर जर झालं तर जी गोष्ट माझी सगळ्यात जास्त वीक होती त्याच गोष्टीवर मी टॉप केलं,
1: सगळ्यात जास्त काम केलं.
0: तर मग ही एक गोष्ट आहे की जी गोष्ट मला असं वाटतं की एक रँकर कडे असतेच. आणि मग नंतर डिसिप्लिन म्हणजे कन्सिस्टन्सी, रोज सकाळी 7:30 क्लासेसला जाणं आणि रोज 5:30 पॅकअप करणं, म्हणजे हा पूर्ण टाईट शेड्यूल रोज मेंटेन करणं हे खूप अवघड असतं आणि हे मी माझ्या पूर्ण रुटीन मध्ये केलं 11th आणि 12th स्टँडर्डच्या. तर हे कन्सिस्टन्सी एक मॅटर करतं. त्यानंतर एक अशी ऍक्टिव्हिटी पाहिजे तुमच्या पूर्ण डेली शेड्यूल मध्ये की जी तुम्हाला रिफ्रेश करेल. म्हणजे असं पण नाही की तुम्ही पूर्ण 24 तास अभ्यास करायला पाहिजे.
1: हा,
0: तर मग एक अशी ऍक्टिव्हिटी पाहिजे, जसं माझ्यात स्पोर्ट्स होतं तर वेगळं म्युझिक असू शकतं, डान्स असू शकतो.
1: एखादा तू म्हणतोयस की आर्ट्स किंवा कला तुमची जोपासायला पाहिजे,
0: तर मग ते एक अशी गोष्ट असते जी तुम्हाला अभ्यासामधून बाहेर काढतं आणि माइंड फ्रेश करतं. तर मग ती एक गोष्ट अशी होती की जी माझ्या पूर्ण प्रोसेस मध्ये तिने मला हेल्प केली. तर मग अशाच प्रकारे जसं डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि एक ऍक्टिव्हिटी जर केली तर मग बाकीही विद्यार्थी त्यांचं जे काही गोल असेल ते अचीव्ह करू शकतात.
1: नक्कीच, खूप छान. तर मला सांग, हे प्रिपरेशन करताना तुला कोणत्या अडचणी आल्या का, आणि आल्या तर त्या तू कशा सॉल्व्ह केल्यास?
0: तर अडचणी सांगायचं झालं तर सगळ्यात पहिली अडचण होती की मॅच येत नव्हतं. दुसरी अडचण अशी होती की झोप खूप यायची, कारण मी सकाळी जाताना सायकलवर जायचो आणि जिमनॅस्टिक केल्यानंतर पण सायकलवर यायचो. तर जिमनॅस्टिक्स प्लस अभ्यास प्लस सायकलवर येण्याचं रुटीन,
1: हे खूप असं एक्झॉस्ट.
0: तर मग अशी प्रोसेस मध्ये झोप खूप यायची आणि दुपारच्या वेळेस असं व्हायचं की माझा सेल्फ स्टडीचा टाइम राहायचा आणि झोप यायची. तर मग करायचं काय? तर झोपेसाठी असं केलं की एक टाइम स्लॉट तयार केला, 3:30 ते 4 ह्या अर्ध्या घंट्यात मी झोपणार आणि मग झोप गेल्यानंतर माझा अभ्यास परत सुरू करायचा. हे झालं झोपेसाठी. आणि मॅथ साठी तर माझे क्लासेस मधले जे मॅथचे सर होते, प्रेम लोहिया सर, तर मग त्यांनी त्यांच्याकडे डाऊट सेशन झाले किंवा त्यांचं जे शिकवण्याची पद्धत ती एक खूप चांगली होती. आणि मी जे PYQ असतात म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स एनडीएचे, तर 2016 ते 2025 जेवढे पण क्वेश्चन्स आलेले सगळे सॉल्व्ह केलेले. आणि माझ्याकडे फोन नव्हता पूर्ण प्रिपरेशन मध्ये, तर मग अभ्यास करायचा तर फक्त पुस्तकातूनच. तर
1: मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आजच्या काळात म्हणजे फोन न वापरणं, ते पण 2 वर्ष.
0: तर मग ह्या 2 वर्षात कसं झालं, माझ्याकडे एक जी बुक होती पाथ फाइंडर, एनडीए पाथ फाइंडर, तर त्या पाथ फाइंडर 600 पानाची पाथ फाइंडर असते. तर फोन नव्हता, तर मग ती पाथ फाइंडर माझी 2 वेळेस सॉल्व्ह करून झालेली.
1: बाप,
0: कारण फोन नव्हता तर मग सॉल्व्हिंग कुठून करायची, तर पुस्तकातूनच. तर मग हे असं पूर्ण केल्यानंतर एक मॅथ्स वर एक असं कॉन्फिडन्स आला.
1: हा,
0: तर मग मॅथ्सला असं कॉन्कर केलं आणि बस एवढ्याच अडचणी. बाकी तर एक अजून एक अशी अडचण की अभ्यास आणि जिम्नॅस्टिक्सला सोबत कसं चालू ठेवायचं. तर मी हे
1: अडचण नाही म्हणता येणार, ते तुझं काय म्हणता येईल जिम्नॅस्टिकसाठीचा तुझं वेळ म्हणता येईल, तुला ते सोबत कंटिन्यू ठेवायचंच होतं.
0: करेक्ट. तर मी 11th कंटिन्यू केलं जिम्नॅस्टिक्स आणि 12th मिड मध्ये मी जिम्नॅस्टिक्सला थोडं ब्रेक दिला, कारण तेव्हा अशी गरज होती की फुल टाइम अभ्यास करायची गरज होती. आणि मग नंतर संडे टू संडे स्पोर्ट्स खेळायला जायचो, क्रिकेट आणि फुटबॉल किंवा मग ट्रेकिंगला जायचो. तर असा माझा पूर्ण शेड्यूल होता आणि त्या अडचणी
1: दूर केल्यास. अगदीच, खूप छान पद्धतीने तू सांगितलंयस आणि तू ज्या अडचणींवर मात केली ज्या प्रकारे, ते पण खूप कौतुकास्पद आहे की तू ते खूप पॉझिटिव्हली घेऊन म्हणजे त्यावरती मात केलीस. आणि मला हे म्हणायचं होतं की तू सांगितलंस की एनडीएची तयारी आणि 11th-12th प्रिपरेशन तू सोबत केलंस, तर मला सांग या दोन्ही गोष्टींमध्ये तू मेळ कसा ठेवलास की एनडीएचं

0: पण तुला प्रिपरेशन करायचं होतं, शिवाय 12वी बोर्डची तुला तयारी करायची होती, तर तो अभ्यास तू कसा मॅनेज केलास?
1: सिलेबस एनडीएचा आणि 11th आणि 12th तर सेमच असतो, फक्त डिफरन्स येतो की एनडीएचा पॅटर्न असतो एमसीक्यू टाइप आणि 12th अभ्यास असतो थेरी. तर मग मी माझ्या पूर्ण प्रिपरेशन मध्ये सिलेबस कसा पूर्ण करायचा हे ठरवलं, आणि मग नंतर जेव्हा माझा इंटरव्ह्यू झाला जॅन मध्ये, तर मग जॅन टू फेब माझ्याकडे एक मंथ होता, तर त्या एका महिन्यामध्ये मी पूर्ण थेरी कसं लिहायचं की बोर्ड्स मध्ये अटेम्प्ट कसा करायचा पेपर, तर मग याच्यावर काम केलं. कारण मला सिलेबस तर येत होता, म्हणजे लिहायचं काय ते माहिती होतं.
0: म्हणजे तुला ते एक बेनिफिट होता की एनडीएचं जे सगळं होतं ते तुला 12th बोर्ड्स मध्ये होतं.
1: हो, तर मग मला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं कसं हे माहिती होतं, पण थेरी मध्ये त्याला लिहायचं कसं तर हे त्या मी एका महिन्यात करून घेतलं. तर मग असं मी 11th 12th आणि एनडीएचा अभ्यास केला. आणि 11th आणि 12th मध्ये माझं असं होतं की माझ्याकडे सब्जेक्ट होते पीसीएम, आणि एनडीए मध्ये असं होतं की वेगळे पण सब्जेक्ट, इंग्लिश, नंतर झालं जिओग्राफी, बायोलॉजी,
0: पॉलिटी,
1: इकॉनॉमिक्स. तर मग याच्यासाठी पण माझे संध्याकाळचे क्लासेस राहायचे. तर मग त्या क्लासेस मधून आणि सेम जसं मी सांगितलं पीवाय क्यूज मधून, तर मग मी सेम 11th 12th अभ्यास सकाळी करून घ्यायचा आणि मग संध्याकाळ झाली की बाकीच्या जनरल स्टडीज साठी अभ्यास.
0: म्हणजे जे सब्जेक्ट तुझे 12वी साठी नाही येत ते नंतर तू ठेवले होतेस. अगदी खूप छान. अनुराग, तू एक्झाम बद्दल मला सांगितलंस, पण मला सांग की ज्या दिवशी रिझल्ट आला आणि तुझा ऑल इंडिया रँक आला, तेव्हाची तुझी रिएक्शन किंवा तुझ्या आई वडिलांची रिएक्शन कशी होती, तो अनुभव कसा होता?
1: मी ज्या दिवशी माझा ऑल इंडिया रँक आला 8 एप्रिलला, तर 8:30 रात्री रँक आलेला.
0: अच्छा.
1: आणि मी त्यावेळेस क्लास मध्ये होतो, तर असं होतं की मला असं गॅरंटी नव्हती की माझा ऑल इंडिया रँक येईल, तर मी सेकंड अटेम्प्ट साठी प्रिपेअर करत होतो.
0: अरे बापरे, म्हणजे तू एक्झाम दिल्यानंतर पण प्रिपेअर करत होता?
1: माझं 12th एप्रिलला सेकंड अटेम्प्ट होता आणि 8 एप्रिल रिझल्ट आला. तर मग मी प्रिपेअर करत होतो, आम्ही ग्रुप स्टडी करत होतो आणि माझे टीचर आले आणि त्यांनी सांगितलं की तुझी मेरिट लिस्ट लागली. तर मग त्यांनी सांगितलं की तुझं ऑल इंडिया रँक 351 आलाय.
0: अरे वा.
1: तर मग विश्वासच होत नव्हता की यार आपला ऑल इंडिया रँक 351 आलाय आणि आपण सिलेक्ट झालोय.
0: अगदीच.
1: तर एक असं होतं की आता मी काय करू, हसू की रडू. तर मग मी सगळ्यात पहिले माझ्या वडिलांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की माझा ऑल इंडिया रँक 351 आला. तर त्यांची रिएक्शन अशी होती, त्यांनी मला विचारलं तू एकदा परत चेक कर आलाय की नाही. तर ते मला असं म्हणत की तू 10 वेळेस चेक कर की खरंच मेरिट लिस्ट आली आहे की नाही. मग मी त्यांना सांगितलं की आली आहे आणि माझा ऑल इंडिया रँक 351 आलाय. तर 8 एप्रिल पासून आजपर्यंत आमच्या घरात रोज वेगवेगळे सेलिब्रेशन सुरू. एक चांगलाच अनुभव होता आणि माझं पहिलं असं सक्सेस होतं की जे मी 100% स्वतःच्या हार्डवर्कनी केलेलं सक्सेस.
0: अगदीच अगदीच. म्हणजे तू सांगतानाच मला ते जाणवलं की तू सायकलनी जात होता, 7:30 ते 5:30 तू क्लासेस केले, त्यानंतर देखील तू जिमनॅस्टिक सोबत ठेवलं, 12:30 पर्यंत अभ्यास केला. म्हणजे तू तुझं अगदी 100% दिलंस. आणि आजच्या काळात पाहायचं झालं तर मुलं बऱ्याच ठिकाणी डिस्ट्रॅक्शन खूप असल्यामुळे ते गोल असला तरी तेवढं त्यावर फोकस देऊ शकत नाही, पण तू मनामध्ये निश्चय करून ते ठरवलं आणि ते तुला मिळालं. हे तुझं अगदीच हार्डवर्क आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अनुराग, खूप छान पद्धतीने तू आम्हाला सांगितलंयस आणि तुझा अनुभव देखील खूप छान होता. आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण जाता जाता मला सांग की आपल्यातले बरेच युवा मित्रमैत्रिणी आपला कार्यक्रम ऐकणार आहेत आणि त्यातल्या बऱ्याच जणांना देखील या क्षेत्रामध्ये यायचं असेल, तर तुझ्या अनुभवातून तू त्यांना काय सांगशील की या परीक्षेसाठी तयारी करत असताना त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, जेणेकरून त्यांचा देखील फर्स्ट अटेम्प्टमध्येच निकाल लागेल आणि रँक देखील येईल?
1: सगळ्यात पहिले मी त्यांना एवढंच सांगू शकेल की त्यांनी प्रिपेअर करताना त्यांचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह
0: ठेवला पाहिजे.
1: जरी तुम्हाला एक गोष्ट येत नसेल तरी पण तुम्ही त्या गोष्टीसाठी 100% हार्डवर्क करा, ती गोष्ट तुम्हाला भेटेलच. आणि सेकंड गोष्ट असं की ज्या फील्डमध्ये तुमची आवड आहे त्या फील्डमध्ये जर तुम्ही जास्त प्रयत्न केला तर ती तुम्हाला लवकर भेटेल. किंवा जर तुम्ही एका फोर्सफुली जात असेल तर मग त्याचा काही फायदा होणार नाही तुम्हाला. तर ज्या गोष्टीची आवड असेल तीच गोष्ट
0: आतून आली पाहिजे.
1: हा राईट. तर ते एक आहे. आणि नंतर झालं की एक कन्सिस्टन्सी पाहिजे तुमच्यात पूर्ण, जे 2 वर्ष किंवा 3 वर्षाची प्रिपरेशन असेल तुमची ज्या पण क्षेत्रात जायचं असेल. आणि मग नंतर एक शेवटचं जी गोष्ट आहे ती सेल्फ बिलीफ. तर तुमच्यावर सेल्फ कॉन्फिडन्स किंवा एक सेल्फ बिलीफ असला की यार ही गोष्ट आहे, ही मी करू शकतो, तर नक्कीच कोणती पण गोष्ट असेल ती होणार,
0: थांबवू शकणार नाही, ती करणार.
1: आणि नथिंग इज इम्पॉसिबल, तर काही पण करू शकता तुम्ही, एवढंच सांगू शकेल.
0: खूप छान. तर अनुराग, तू आज कार्यक्रमात आलास, आम्हाला एनडीए या क्षेत्राविषयी आणि तुझ्या परीक्षेचा अनुभव तू आम्हाला शेअर केलास. या परीक्षेबद्दल तू आम्हाला पूर्ण माहिती दिलीस, त्याचा पॅटर्न काय असतो, एक्झाम कशी असते, तर तू इथे आलास, आम्हाला ही सगळी माहिती दिलीस त्याबद्दल. आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा.
1: थँक्यू गायत्री. आणि आकाशवाणीने

0: मला इकडे संधी दिली आणि हा माझा पहिलाच इंटरव्ह्यू, तर मी आकाशवाणीला धन्यवाद म्हणेल आणि सांगेल ह्या युवावाणीमध्ये जर एक जरी असा मुलगा असेल की जो माझ्या इन्स्पायर होईल तर नक्कीच हे खूप चांगलं राहील, कारण मी पण माझ्या प्रिपरेशन मध्ये एका मुलाकडून इन्स्पायर झालेलो, तर तसंच जर माझ्याकडून एखादा मुलगा इन्स्पायर झाला तर अजून चांगलं राहील. थँक्यू.
1: येस, थँक्यू.

मित्रांनो, आताच आपण ऐकलात एनडीए या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 351 मिळवलेल्या अनुराग देशमुख याच्याशी मी साधलेला संवाद पाहिलात. मित्रांनो, जर एखादं स्वप्न मनाशी बाळगलं आणि त्यावरती विश्वास ठेवला तर ते स्वप्न नक्कीच पूर्ण होतं. जसं अनुरागने स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्याचं 100% दिलं, कुठेही कमी पडू दिलं नाही, आणि 100% देऊनही त्याने दुसऱ्या अटेम्प्टची तयारी देखील सुरू केली होती. म्हणजे किती त्याचं डेडिकेशन म्हणलं पाहिजे. असंच जर आपण सगळ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये केलं तर नक्कीच सगळ्यांना यश हे मिळणारच. याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक आणि ऐकूयात हे छानसं गाणं. एन्जॉय करा, मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आजच्या या मुलाखतीमधून तुम्हालाही प्रेरणा मिळाली असेल. तर तुम्ही सर्वजण देखील तुमचं स्वप्न किंवा ध्येय जे काही असेल त्यासाठी 100% द्या आणि तुम्हाला ते ध्येय मिळणार आहे किंवा तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे असा त्यावर विश्वास ठेवा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमातून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय.

हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं गाणं आत्ताच आपण ऐकलं, आशा भोसले यांच्या स्वरामध्ये. त्यांना अनुराधा पौडवाल आणि सहकार्यांनी साथ दिली होती. कार्यक्रमात याच्या पुढे ऐकूया आराम हराम आहे या चित्रपटातलं गाणं. गायिका आहेत आशा भोसले. गीतरचना केली आहे ग. दि. माडगुळकर यांनी. संगीतकार सुधीर फडके.

या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया 8 मे या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्ततज्ञ डॉक्टर विजय रामनन यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. दरवर्षी 8 मे या दिवशी जगभरात थॅलेसेमिया दिवस पाळला जातो. याच अनुषंगानं आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय डॉक्टर विजय रामनन यांना. डॉक्टर विजय रामनन हे भारतातील एक कुशल क्लिनिकल होमिओटॉलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन आहेत. वैद्यकीय क्षेत्रात 24 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या डॉक्टरांनी अनेक आंतरराष्ट्रीय पेपर्स आणि संशोधनात महत्वपूर्ण योगदान दिलंय. राष्ट्रीय स्तरावर पाठ्यपुस्तकांचे

0: साठी लेखन केलेल्या डॉक्टरांना आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. डॉक्टरांशी आज आपण थॅलेसेमिया या आजाराविषयी संवाद साधणार आहोत. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. डॉक्टर, सगळ्यात आधी थॅलेसेमिया म्हणजे काय आणि हा आजार होण्याची कारणं काय असू शकतात?
1: आता हा थॅलेसेमिया आजार एकंदरीत एक अनुवंशिक आजार आहे आणि थॅलस आणि इमिया या दोन शब्दांमधून आलेले आहे. थॅलस म्हणजे ब्लॅक सी, म्हणजे काळा सागर तो आपला. त्याच्या जवळ जे लोक राहायचे त्यांच्यात अनिमिया होता, त्याच्यामुळे हा शब्द तिथनं आला.
0: अच्छा.
1: तर आपले पूर्वज जे तिथनं इथे आले ते तिथनं म्हणजे पाकिस्तान मधलं सिंध आहे तिथे येऊन मग आपल्या देशात आले, त्या त्या लोकांमध्ये जास्त हे जीन अणू सापडतात. तर कोणाच्या तोंडावर लिहिलेलं नसतं, टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. तर थॅलेसेमिया हा एकंदरीत मायनर म्हणजे चालता फिरतं डॉक्टर, उदाहरण मी पण मायनर आहे, तर थॅलेसेमिया मायनर कोणी पण असू शकतो आणि तो जीवनात काही पण करू शकतो, ऍथलेटिक्स असू किंवा अभ्यास असू, कशातही निपुण असू शकतो. पण टेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे आणि लग्ना अगोदर केली तर उत्तम, नाहीतरी मुलाचा जन्म होण्या अगोदर आई वडिलांनी दोघांनीही टेस्ट करावी.
0: बर, या आजाराची कारण काय सांगू शकाल?
1: एकंदरीत जीन्स जिथनं आले, आपल्या आई वडिलांनी स्वतःची टेस्टिंग न करता लग्न केलं, त्याच्यानंतर मुलाला जन्म घालायचा निर्णय घेतला, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो.
0: बर, म्हणजे जनुकीय दोषांमुळे हा आजार होतो.
1: जनुकीय आजार आणि त्याबरोबर अज्ञान.
0: आता या आजाराची प्रामुख्याने लक्षणं काय सांगता येतील?
1: लक्षण म्हणजे ह्या आजारामध्ये मायनर, उदाहरण मी मायनर आहे, तर माझं हिमोग्लोबिन एमबीबीएस करताना 9 आणि 10 होतं आणि आता 10.5-12 पर्यंत जास्त जास्त जातो. मी रक्तदान करू शकत नाही कारण 12.5 वरती कधीच गेलो नाही. तर हे सोडलं तर माझ्या जीवनात काही मोठा प्रॉब्लेम घडलेला नाही. पण जर मी कुठल्या मायनरशी लग्न केलं असतं आणि मला माहिती राहिलं नसतं तर 25% चान्सेस होते की माझ्या मुलाला थॅलेसेमिया मेजर झाला असता. जर ते थॅलेसेमिया मेजर झाला असता तर 6व्या महिन्यापासून रक्त लावायची गरज पडली असती, कारण 6व्या महिन्यापर्यंत पोटातला जो हिमोग्लोबिन असतो फिटल हिमोग्लोबिन तो शरीरामध्ये तयार होत असतो, 6व्या महिन्यात स्विच ऑफ होऊन जातो. तो स्विच ऑफ झाल्यामुळे मुलाकडे काहीच रक्त राहत नाही, म्हणून ते 2-3 ग्रामवर रक्त लावायला सुरुवात करतात. जे रक्त लावायला सुरुवात केली की त्यांना शेवटपर्यंत रक्त लावावं लागतं आणि रक्तामुळे होणारे बरेचसे कॉम्प्लिकेशन आपण चर्चा करणार आहोत, पण ते सगळे त्यांना होत जातात.
0: बर, साधारण आणि लक्षणं यात कोणती कोणती होतात?
1: दम लागणे, पायावर सूज येणे, जेवण न करणे, पोट सुजणे, कारण ह्याच्यात पांथरी आणि लिव्हर दोन्ही सुजतात आणि तोंड सुजून जातो आणि रात्रभर रेडत राहतो, बच्चू बिलकुलच खात नाही, जुलाब होतात, ताप येतो, हे सगळ्या गोष्टी घडू शकतात.
0: अच्छा, तर थॅलेसेमियाचं मुख्य लक्षण म्हणजे अनिमिया, म्हणजे रक्ताची कमतरता. तर यावर कोणत्या उपचार पद्धती आहेत?
1: आता थॅलेसेमियामध्ये जे जुना उपचार पद्धती, जेव्हा 1960 कळालं की हे आजार आहे, डेव्हिड वेदरवॉल नावाचे एक मोठे व्यक्ती होते, त्यांच्या नावानेच पुस्तक आहे, इंग्लंडमध्ये अंदाजे 300-400 पेशंट आहेत आणि त्यांच्यावर त्यांनी रिसर्च केला. तर पहिला ट्रीटमेंट जो त्यांनी शोधला तो होता रक्त देणे. त्यांनी कळालं की रक्त दिल्यावर हे मुलं चांगले होतात. पहिले त्यांनी प्रयत्न केला 5 ग्रामवर द्या, 6 द्या, 6 पर्यंत ठेवा, हळू 8-9-10 ग्रामपर्यंत ते रक्त ठेवायला लागले. पण एक एक गोष्टी घडत गेल्या, ग्रोथ वाढायला लागली, तोंड त्यांचा एक विकृत होऊन जातो हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे, तर तो विकृतपणा पण कमी व्हायला लागला. तर हे डॉक्टर डेव्हिड वेदरवॉलमुळे हे रक्त द्यायची पद्धत आली. 1980-85 पेसरो म्हणून ठिकाण आहे इटलीमध्ये, तिथे ट्रान्सप्लांट केलं गेलं. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यामुळे तेव्हा कळायला लागले की क्युअर होऊ शकतात. त्यांनी मिडल ईस्ट म्हणजे आपले बहरेन आणि ह्या सगळ्या ठिकाणांमधले पेशंटचे ट्रान्सप्लांट इटलीमध्ये केलं. इटलीमध्ये स्वतःहून थॅलेसेमिया नाही आहे, बाहेरनं जे सिरियन आणि हे सगळे जे जातात त्यांच्यामुळे तिथे आलं. आपल्या देशात 1987 पहिला ट्रान्सप्लांट झाला थॅलेसेमियाचा. तर ट्रान्सप्लांट दुसरा पर्याय आहे ज्याच्यात क्युअर होऊ शकतात, म्हणजे पूर्णपणे बरे होऊ शकतात. आता राहिले दोन अजून उपचार पद्धती जे आता गेल्या 15 वर्षात आलेले आहेत. त्याच्यातले एक ट्रीटमेंट मीच शोधून काढली होती, ज्याला नॉव्हेल थेरपी आम्ही नाव दिले. गेल्या 14-15 वर्षात अंदाजे 15,000 मुलांचं रक्त लावायचं बंद केले. ते बरे नाही झाले, रक्त लावायचं बंद केले. म्हणजे मी तुम्हाला पहिले सांगितले की पहिले 6 महिन्यात एक ब्लड निर्माण होतो, फिटल हिमोग्लोबिन म्हणतात, ते आम्ही रिजनरेट करतो, त्याला म्हणतात फिटल हिमोग्लोबिन इंडक्शन, हे सायंटिफिक नाव आहे. तर याच्यात बरेचसे औषधं असतात देतो, ज्याच्याने मुलांचं हिमोग्लोबिन 7-8-9-10-12-13 पर्यंत ब्लड न लावता पण टिकवता येतं. ही झाली तिसरी पद्धत. चौथी पद्धत ज्याची वाट खूप वर्षापासून आम्ही बघत आलोय ती म्हणजे जीन थेरपी, म्हणजे जनू बदलणे. जीन थेरपी तर ती येईल कदाचित पाच सात

0: सात वर्षातील पेशंटचा जो जीन डिफेक्टिव्ह आहे त्याला चेंज करून टाकायचं म्हणजे हिमोग्लोबिन नॉर्मल निर्माण होईल. हे झाले चार. जे तिसरी जी गोळीची पद्धत होती त्याच्यात अजून नवीन नवीन औषधं येतात. एक लुस्पाटर्सेट नावाचं इंजेक्शन उपलब्ध झाले, महाग आहे, वर्षाला 6 लाख वगैरे लागतात, पण थोडे लोकांना फरक पडतो. तसंच मिटापिवाट नावाची गोळी आहे आणि मिनी हेप्सिडिन्स नावाची औषध आहेत. बरेचसे औषध आहेत, खूप महाग आहेत, तर त्याच्या जागेवर रक्त लावणे जेवढा खर्च होतो त्याच्यापेक्षा कमी खर्चात हे आम्ही जे गोळ्या सुरू केलेत त्याच्यानी लोकांना फायदा व्हायला लागला
1: आणि या त्रास पण त्यामुळे होणारा कमी होत असेल.
0: बिलकुल, रक्त लावल्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे रक्तामधला लोह, प्रत्येक पिशवीमध्ये 250 मिलीग्राम लोह असतं. आता 250 मिलीग्रामचा अर्थ सांगतो तुम्हाला, आपण रोज चांगलं जेवण केलं तर 1 ते 2 मिलीग्राम ऍब्झॉर्ब करतो, म्हणजे वर्षभरात 365 मिलीग्राम ऍब्झॉर्ब करतो, पण रक्त घेताना आपण 250 मिलीग्राम एकदमच घेतो. तर 12 महिने तुम्ही 250 गुणिले 12 तेवढे मिलीग्राम जास्त आयरन घेणार, लोह घेणार. लोह वाढल्यामुळे तुमचं लिव्हर खराब होतो, हृदय खराब होतो, हाड खराब होतात, वाढ होत नाही, मुलींना पिरियड्स येत नाही आणि मुलांना बाकी मुशे येत नाही, हाड एकदम ठिसूळ असल्यामुळे फ्रॅक्चर खूप होतात. हे सगळ्या गोष्टी काढतात. तर लोह न वाढण्यासाठी आता गव्हर्नमेंटमुळे आणि बाकी गोष्टीमुळे एनजीओमुळे गोळ्या मिळायला लागलेत, ज्याच्यामुळे आज ह्यांची लाईफ वाढली आहे ब्लड लावताना. पहिले 10-15 वर्षापूर्वी ब्लड लावल्यानंतर ससूंचाच डेटा होता, 12 ते 13 वर्ष जगायची मुलं.
1: बर,
0: आज हेच मुलं अंदाजे 25 वर्षापर्यंत जगतात. असं म्हणता येणार नाही की त्यांचं जीवन एकदम सुधारलंय ब्लड लावून, पण ऍटलीस्ट
1: पण कालावधी
0: वाढली. बरोबर
1: डॉक्टर, आता या आजाराचे काही मुख्य प्रकार आहेत असं आपण सांगितलं, तर या प्रकारांमध्ये काय फरक आहे?
0: ह्याच्यात 3 मुख्य प्रकार आहेत, मायनर, इंटरमिडिया आणि मेजर. मायनर म्हणजे मी माझं उदाहरण दिलं, ज्यांना त्रास होत नाही, कळत नाही, हिमोग्लोबिन जरा कमी राहतं. आपल्या देशात कुठल्याही व्यक्तीचं हिमोग्लोबिन कमी झालं की आपण लोह द्यायला सुरुवात करतो, पण लक्षात ठेवा लोह पहिले चेक करा. लोह नॉर्मल असेल तुम्ही थॅलेसिमिया मायनर असू शकाल, त्याला एचबी इलेक्ट्रोफोरेसिस नावाची टेस्ट करून घ्या. इंटरमिडिया म्हणजे ज्यांना 3-4 वर्षापर्यंत रक्त लागत नाही, ताप आला म्हणून रक्त लावावं लागतं आणि कधीतरी वर्षातनं 3-4 वेळा रक्त लावावं लागतं, त्याला इंटरमिडिया म्हणतात. मेजर म्हणजे ज्याला पहिले 6 महिने त्रास होत नाही, पण 6 ते 12 महिने त्रास होतो आणि ब्लड लावायला एकदा सुरुवात केली की थांबवलो की हिमोग्लोबिन कमी होऊन जातं, त्यांची ग्रोथ होत नाही, वाढ होत नाही, हे सगळ्या गोष्टी होतात. ते मेजरमध्ये हे 3 मुख्य गट आहेत.
1: एकूणच विकासावर त्याचा खूप
0: परिणाम होतो. आणि ब्लड स्टार्ट करताना 28 दिवसात एकदा लावतात, मग 21 दिवस, मग 15 दिवस. माझ्याकडे असे पण पेशंट आले ज्यांना 3 ते 5 दिवसात लावायची गरज पडत होती.
1: म्हणजे एकंदरीतच लहान मुलांना खेळण्याच्या वयात त्यांना या हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागतात.
0: टोचावं लागतं, रक्तवाहिनी मिळत नाही, त्यांचा सॅम्पल घ्यावा लागतो, मग डोनर मिळत नाही, मग ब्लड बँक म्हणते आमच्याकडे ब्लड नाहीये. हे सगळ्या गोष्टी होतात. लक्षात ठेवा, हे सगळं वाढत असताना एचआयव्ही, हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी असे व्हायरसचं संक्रमण पण होऊ शकतो, तो एक वेगळा मोठा प्रॉब्लेम.
1: आणि त्या रुग्णाच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या दृष्टीने पण हे तणावाचं आहे एकंदरीतच.
0: हो, आपल्या देशात कसं असतं, कॅल्क्युलेट करताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने गाईडलाईन मध्ये सांगितलं की अशा मुलांना रक्त लावण्यासाठी प्रत्येक मुलाला वार्षिक खर्च 3 लाख रुपये येतो. त्याच्यात आपण 3 लाख मध्ये मुलाच्या वडिलांचं किंवा आईचं कामावरचं जे लक्ष हटून जातं त्याच्यामुळे त्यांना होणारे नुकसान, मानसिक त्रास आणि त्यांना सुट्टी घ्यावी लागते त्याचा प्रॉब्लेम, हे सगळं कोणी कॅल्क्युलेट करत नाही.
1: आता रुग्णाला रक्ताची कमतरता असते त्यामुळे सतत रक्त चढवण्यात येतं, तर साधारण किती दिवसांनी द्यावं लागतं हे रक्त?
0: सुरुवातीला 21 दिवसांनी द्यावं लागतं, 21 ते 28 दिवसांनी द्यावं लागतं. हळूहळू शरीराला सवय होते, पांथरी वाढत जाते, पांथरी रक्त खायला सुरुवात करते, त्या परिस्थितीत कधी कधी आम्हाला 5, 10, 15, 20 दिवसांनी द्यावं लागतं.
1: बर, आता या आजारात सतत रक्त चढवण्याच्या उपचार पद्धतीमुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं असं आपण आता सांगितलं, तर याचे काही दुष्परिणाम होतात का आणि त्यासाठी कोणत्या उपचार पद्धती आहेत?
0: तर ह्याचा मुख्य दुष्परिणाम म्हणजे हृदय फेल होणं, ते अंदाजे 20-25 वयावर होतं. लिव्हर फेल होणं ते पहिले व्हायला सुरुवात होते. आपल्या देशात आता काय झालंय की आपण खूप कार्बोहायड्रेट किंवा अशा गोष्टी खातो, वडापाव असू किंवा पाणीपुरी असू किंवा
1: चोचले
0: आणि त्याच्यात फिंगर चिप्स, बटाटा जिथे आला तिथे शरीरामध्ये फॅटी लिव्हर नावाची गोष्ट होते. तर मी बघतोय की ह्या मुलांमध्ये 80-90% लोकांना फॅटी लिव्हर आहे, कारण आई वडिलांना वाटतं ह्यांना इतका त्रास होतो, ह्यांना जे आवडते ती गोष्ट द्यावी, तर त्यांना आवडणारी गोष्ट त्यांच्या शरीरासाठी चांगली नसते हे कोणाच्या डोक्यात येत नाहीये. त्याच्यामुळे लिव्हरमध्ये चरबी पण जमा होते, त्याबरोबर लोह पण जमा होऊन जातो. तर एकंदरीत आई वडिलांनी आपल्या जुन्या पद्धतीने कडधान्य जास्त देणे हे सगळं केलं तर लिव्हर पण साबूत राहील आणि मुलगा पण चांगला राहील. पेशंट पण चांगला राहील. तर हा दुसरा अवयव आहे ज्याच्यावर

0: होतो लोहमुळे. तिसरा मी जे मुख्य बघितलं म्हणजे बोन्स, हाडामध्ये लोह साठल्यामुळे हाडामधला कॅल्शियम बाहेर निघून येतो, तर मग कॅल्शियम लघवी वाटे बाहेर निघून जातो, तर हाडामध्ये लोह साठलेले आणि आपण जेव्हा लोह कमी करतो तो फ्रॅक्चर व्हायला सुरू होतो ते. तर आमचा एक मोठा पेपर पब्लिश आहे ज्याच्यात आम्ही दाखवले की भारतातले मुलांमध्ये हातामध्ये फ्रॅक्चर होतात आणि जे युरोपमधले मुलं आहेत थॅलेसिमियाचे त्यांच्या पाठीत फ्रॅक्चर होतो.
1: पण याची काय कारण आहे
0: ते कोणाला समजलेलं नाही. एकंदरीत आपले मुलांमध्ये कॅल्शियम कदाचित साबूत पायमध्ये राहतं त्याच्यामुळे तिथे फ्रॅक्चर होत नाही. आपलं भाग्य आहे कारण तिथे फ्रॅक्चर व्हायला लागलं तर पायावरची पॉवर वगैरे कमी होऊ शकते. तर एक नक्की आहे की त्यांचे हात वीक असतात आपल्या मुलांचे, म्हणून हाताचे व्यायाम करणे हे अत्यंत आवश्यक आहे. उन्हात बसणे, सकाळी उठून संध्याकाळी रात्री डी व्हिटॅमिन घेणे, चालणे, अर्ली टू बेड अर्ली टू राईज केलं तर सगळ्यांचं जीवन चांगलं राहील.
1: एकूणच संतुलित आणि चौरस आहार आणि योग्य जीवनशैली ही खूप महत्वाची आहे.
0: आजारी असताना नक्कीच महत्वाची, त्यांच्या आईवडिलांनी पाळावं, नक्कीच मुलं पण पाळतील.
1: आता या आजाराचं निदान कोणत्या चाचण्यांद्वारे केलं जातं?
0: मायनरसाठी हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस नावाची साधी तपासणी आहे, 800-900 रुपयाला होते, ती करून घ्यावी. आता उदाहरण तुम्हाला माहिती असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये एक पेशंट आहे, सगळ्यांनीच करावं टेस्ट. त्याला कॅस्केड स्क्रीनिंग म्हणतो, म्हणजे पाणी पडल्यावर कसं खाली खाली येतं, सगळ्यांनी करावं. तुम्हाला कळालं कुठून कोणाच तरी आहे तर करून घ्यावं. जसं मी माझं केलं, कारण माझ्या आत्याच्या नातलं झालं होतं म्हणून मी माझं स्वतः केलं, मी मायनर निघालो. तसंच सगळ्यांनी करावं. कोणाचं मी जसं म्हणलं, कोणाच्या तोंडावर लिहिलेलं नाही, टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. ते झालं मायनर शोधण्यासाठी. एकदा पेशंट असेल त्याला थॅलेसिमिया म्युटेशन अनालिसिस, जनूच्या जेनेटिक टेस्ट आहे, ती उपलब्ध आहे, महाग आहे पण उपलब्ध आहे, जीवनात एकदाच करावं लागते, ती करून घ्यावी. ते केलं तर 100% कन्फर्म होईल. आजच माझ्याकडे पेशंट बंगालवरून आला होता, मला वाटत होतं तो मायनरच आहे पण त्याला कोणीतरी रक्त लावत बसले. एक लक्षात ठेवा, उदाहरण डॉक्टर रमणनला पण ब्लड लावलं कोणी 2-3 वेळा, माझं हाडामधला मूस बोन मॅरो म्हणेल की मी कशाला काम करू, ते बंद होऊन जाईल. तर मायनरला पण ब्लड लावले, कधी कधी तो मेजर सारखं बिहेव करतो. तर म्हणून थॅलेसिमिया म्युटेशन अनालिसिस म्हणून टेस्ट आहे, ती नक्कीच सगळ्यांनी करावी. आणि त्याच्याने क्लिअर होऊन जातो की आपला मुलगा मेजर मध्येच बसतोय, एक इंटरमिडिया मध्ये, एक मायनर मध्ये, हे क्लिअर होऊन जातो.
1: आणि त्यानुसार उपचार पद्धती,
0: उपचार पद्धती, जीवन पण सुधारू शकतं.
1: आता आहाराची काही पथ्य पाळावी लागतात असं आपण म्हटलं, तर एकूणच ही पथ्य काय पाळावी लागतात आणि जीवनशैली साधारण कशी असावी?
0: पहिले म्हणजे आहाराबद्दल, कारण रक्त दिल्यावर लोह वाढत जातं, लोहयुक्त खाऊ नये. आपल्या इथे सगळे येऊन सल्ला देतात, बीट खा, डाळिंब खा, हे सगळे खावं पण थोडं थोडं प्रमाणात खावं, पण लोखंडी तव्यात काही बनू नये. आयुर्वेदिक औषधामध्ये लोहाशेत दिलं जातं आम्ही बघितलेले, आणि बरेचसे आता आमच्याकडे ईस्टमधनं ओरिसामधनं पेशंट येतात, त्यांना सगळ्यांना लोह लावलेलं असतं. व पहिलेच शरीरामध्ये रक्तामुळे वाढते, तर तुम्ही बाहेरनं लोह घ्यायची गरज नाही, तुमच्याकडे जास्त आहे, हे लक्षात सगळ्यांनी ठेवावं. आणि लोह कसं कमी करायचं, आम्ही सगळ्यांना म्हणतो कोरा चहा किंवा कोरी कॉफी, साखर टाका जर तुम्हाला डायबिटीस नसेल, जेवल्यानंतर घेतले की लोह कमी राहतं. आणि साधा पान जे आपण पहिले जेवणानंतर खायचो त्याच्यात पण चिलेशन म्हणतो, लोह सोसून घ्यायची शक्ती असते,
1: ऍब्झॉर्ब
0: करायची आणि ते ऍब्झॉर्ब करून बाहेर घेऊन जातं, शरीराला लोहमुळे त्रास होत नाही. तर ते साधे साधे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. जेवणामध्ये आम्ही सगळ्यांना म्हणतो की रात्रीचं जेवण जैन पद्धतीने ठेवावं, म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर न खाता अगोदरच खावं. आणि साखर आपल्याला खूप आवडते, ते कमी करावं. कारण मी आताच म्हणालो की लिव्हरमध्ये साठतं आणि चरबी तिथे साठल्यामुळे प्रॉब्लेम होतो. सगळ्यांनीच जर साखर कमी केली तर भारतातले डायबिटीसचे पेशंट काय सगळेच आजारांचे पेशंट कमी होऊन जातील. आणि एक माहितीसाठी, थॅलेसिमिया संबंधित नाही पण आपल्या पूर्ण शरीरामध्ये एक चमचाच साखर असते. आजच सकाळी कोणतरी भेटले म्हणलं मी एकच चमचा टाकते, मी म्हणलं 2 चमचे झाले, एक चमचा तुमच्या आत आणि एक चमचा तुम्ही आत टाकलो, शरीराला किती काम पडत असेल लक्षात घ्या.
1: प्रमाणात घेणं खूप गरजेचं,
0: कमीत कमी घ्यावं, म्हणजे अमृतला विष्तुल्य नका बनू.
1: अच्छा.
0: आणि जेवणामध्ये त्यांनी संतुलित आहारामध्ये प्रोटीन खाणे आणि व्यायाम नक्की करणे. आम्ही सगळ्यांना सूर्यनमस्कार करायला सांगतो. आमचा एक अनुभव आहे की सूर्यनमस्कार केल्यानंतर त्यांची पांथरी छोटी होते, पांथरी छोटी झाल्यामुळे त्यांचं हिमोग्लोबिन जास्त राहतं आणि रक्त कमी लागतो. तर आम्ही साधे सूर्यनमस्कार करायला लावतो. आणि असं म्हणतो की सूर्यनमस्कार हा शब्दाला टेक्निकली घेऊ नका, कधीही करू शकता. त्याला 11 स्टेपचा जो स्ट्रेच आहे तो तुम्ही कधीही पण करू शकता. मला सकाळी 6 शाळेला जावं लागतं म्हणून तुम्ही संध्याकाळी 6 करा,
1: आपल्या सोयीनुसार
0: नक्कीच करा. योगा, प्राणायाम, कुंभक हे सगळं केल्याने कोणाचंही नुकसान झालेलं नाही, नक्कीच फायदा होतो.
1: बर, आता थॅलेसिमिया या आजारातून बरं होण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया कितपत प्रभावी ठरू शकते आणि यामध्ये जोखीम किती आहे?
0: आता त्यात नक्कीच जोखीम आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये उदाहरण पेशंट आहे, त्याचा भाऊच मॅच झाला तर 85% चान्सेस आहेत की तो बरा होऊ शकतो. लोह वाढण्या अगोदर

0: लक्षात ठेवा, तुम्ही 10-15 वर्षाच्या वयाच्या पुढे गेले तर लोह वाढत जातं, लिव्हरमध्ये साठलेलं असतं, हृदयामध्ये साठलेलं असतं, मग तो प्रॉब्लेम करतो, मग तेव्हा जीवाला धोका 20% होऊ शकतो जरी फुल मॅच असला. आणि तसंच आता हॅप्लो आयडेंटिकल आम्ही पण केलेले 12-13 वर्षापूर्वी हाफ मॅच मदरकडनं आईकडनं, तर अशा ट्रान्सप्लांटमध्ये 30-40% धोका आहे, म्हणजे 100 पैकी 40 मुलांना जीवाला धोका होऊ शकतो. हे लक्षात घ्या, म्हणजे सगळ्यांना वाटते की 95% बरे होणार आहेत, असं काही नाहीये. जर फुल मॅच असेल तर 85%, जर हाफ मॅच असेल तर 60% बरे होणार आहेत, आणि जगात तुम्हाला फुल मॅच डोनर सापडला तो पण 60%. बरेचसे पेशंट मला कॉन्टॅक्ट करतात त्या सेंटरला चांगले झालेत, मी त्यांना म्हणतो जे खराब झाले त्यांची यादी पहिले घ्या, कारण चांगले झालेले तुम्हाला चांगलेच बोलणार. पण एक लक्षात घ्या, ट्रान्सप्लांट करत असताना अगेन्स्ट नेचर आहे, प्रकृतीच्या विरोधात आपण करतोय, दुसरे सेल आपल्यात टाकतोय, त्याच्यामुळे हल्ला आपल्यावर होतो, म्हणजे पेशंटवर होतो, ज्याच्यात त्याला ग्राफ वर्सेस होस्ट डिसीज नावाचं नाव आहे, मोठं नाव आहे, त्याच्यामुळे जीवाला धोका होतो. आणि सेकंड म्हणजे जे कधी कधी पेशंटचे सेल्स डोनरच्या सेलला फेकून टाकतात ग्राफ फेल्युअर, त्याच्यामुळे पण रिस्क होते. आणि तिसरा जो रिस्क आहे म्हणजे किमोथेरपी दिली जाते, त्याच्यामुळे किमोथेरपीमुळे दगवू शकतात किंवा किमोथेरपीमुळे नंतर जाऊन कॅन्सर होऊ शकतो. हे लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांना कॅन्सर होऊची शक्यता 1-2% पण ट्रान्सप्लांट झालेल्या मुलाला 5-6%. हे आमच्याकडे बरेचसे पेशंट आहेत ज्यांचा मेंदूचा कॅन्सर झालाय ट्रान्सप्लांट नंतर, तर अशा गोष्टी घडू शकतात, ही जाणीव ठेवावी. खर्च असतोच, सगळ्यांनी पैसे आणले तरी ते पेशंट एकदम बरा होईल याची काही गॅरंटी नसते, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर गुगल केलं तर सर्वात जास्त डेंजरस ट्रान्सप्लांट जर बघितलं तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे. किडनी ट्रान्सप्लांट नाही, हार्ट ट्रान्सप्लांट नाही, लिव्हर ट्रान्सप्लांट नाही, पण बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हे लक्षात ठेवा.
1: अतिशय गुंतागुंतीची
0: प्रक्रिया आहे, त्याच्यात रिस्क पण इन्वॉल्व्ड आहेत, पण लोकांना वाटते की मी एवढं आणलं तर रिस्क कमी होऊन जाईल, असं काही नाहीये. रिस्कला एक्सेप्ट करावं लागतं, मग आपण पुढे जातो त्याच्यात.
1: बरं, आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट या जोखीमीविषयी आता आपण बोललो, तर ही शस्त्रक्रिया कितपत प्रभावी होऊ शकते याविषयी काय वाटतं?
0: बिलकुल, आता आपल्याकडे डोनर आहे, पैसे आहेत, आणि आपण रिस्कला एक्सेप्ट केले, लॉटरी लागली तर आपण 85 मध्ये आलो तर नक्कीच चांगलं होतं, तर असे मुलं पुढे जाऊन नॉर्मल जीवन जगू शकतात. पण आम्ही काय बघितलंय की हे ज्यांचं ट्रान्सप्लांट होतं ते किमोथेरपीमुळे त्यांचे शुक्राणू तयार होत नाही, तर ते मुलं होतील याची संभावना कमी असते,
1: पुढचे
0: धोके
1: निर्माण होऊ शकतात.
0: हो, म्हणजे फॅमिली लग्न होईल पण मुलं तुम्हाला अडॉप्ट वगैरे करावं लागेल, दत्तक घ्यावं लागेल.
1: पण साधारण कालावधी वाढतो त्यांचा वयाचा?
0: हो, नक्कीच वाढेल, कारण रक्त न लावल्यामुळे लोह साठत नाही, लोह न साठल्यामुळे तुमचं जीवन वाढतं, म्हणजे तुम्ही 50-60 पर्यंत नक्कीच जगू शकाल.
1: अच्छा, आता थॅलेसेमिया हा अनुवंशिक आजार आहे जो आई वडिलांकडून मुलांना होऊ शकतो, तर पुढच्या पिढीला होऊ नये यासाठी कोणती काळजी घेणं खूप गरजेचं आहे?
0: पहिले म्हणजे आई वडिलांनी थॅलेसेमियाची टेस्टिंग करावी, आणि थॅलेसेमियाची टेस्टिंग करून जर कळालं की मी मायनर आहे तर मी लग्न करताना नॉर्मल व्यक्तीशी लग्न करावं. म्हणजे आजकाल वरवधू मिळणं पण एक लॉटरी सारखं झालेलं आहे, तर तुम्ही प्रेमात पडले ते व्यक्ती आणि एकदम चांगले व्यक्ती आहे तर तुम्ही लग्न केलं ते पण मायनर निघाले, तर लक्षात ठेवा प्रेग्नन्सीच्या 8व्या आठवड्यात आपल्याला टेस्ट करता येते. पुण्यात उपलब्ध आहे, सगळे शहरामध्ये आता उपलब्ध आहे, ज्याच्याने आपल्याला कळतं की आपल्या जो आत बच्चू आहे तो नॉर्मल आहे का, मायनर आहे का, मेजर आहे. नॉर्मल असण्याची शक्यता 25%, मायनर असण्याची शक्यता 50%, आणि 25% तो मेजर असेल, तर 75% चान्स आहे की तो नॉर्मल किंवा मायनर असेल. तसं असेल तर आपल्याला अबॉर्शन करायची गरज नाहीये, पण जो जर तो मेजर असेल तर अबॉर्शन करून घ्यावं. 8व्या आठवड्यात 10व्या आठवड्यात केलं तर आपल्याकडे नियमानुसार आपल्याला 2-4 आठवडे राहतात, कारण आपण 20व्या आठवड्यानंतर करूच शकत नाही. हे लक्षात ठेवा की तुम्ही दोघंही मायनर असाल, नक्कीच लग्न करा, तुमच्या गायनेकोलॉजीच्या संपर्कात राहा, 8व्या आठवड्यात टेस्ट करून घ्या, आणि जो आतला अपत्य जर मेजर असेल तर प्लीज अबॉर्शन करून घ्या.
1: एकूणच म्हणजे होणाऱ्या अपत्याला पुढे जाऊन त्रास होऊ नये यासाठी ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
0: प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर.
1: आता लग्नाआधी किंवा गरोदरपणात थॅलेसेमिया हा आजार आहे का हे समजण्यासाठी आताच आपण रक्ताच्या चाचणीविषयी सांगितलं, याचं महत्व याविषयी काय सांगाल?
0: लग्न आपण करत राहिलो त्याच कम्युनिटीमध्ये ते वाढत जातात, पण आम्ही असे पण लग्न बघितले ज्याच्यात एक बंगालीनी पंजाबीशी लग्न केलं आणि त्यांना थॅलेसेमिया मेजर झाला. तर म्हणून मी म्हणतो की काय ते समाजाचं काही घेणं देणं नाही, कारण जी अणू यायचं असेल तर तुम्हाला कुठे माहिती, सांगून थोडी येणार आहे. तर टेस्ट केलेली बरी, आणि टेस्ट जर सापडलं, मी जसं म्हणालो एक मायनर असेल तर टेन्शन घेऊ नका, दोन्ही मायनर असेल तर टेस्ट करून तुमचं टेन्शन कमी करा.
1: बरोबर आहे. आता या आजारात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना एक प्रकारे मानसिक ताणातून जावं लागतं, तर रुग्णांची

0: काळजी घेणाऱ्यांना काय सल्ला द्याल?
1: रुग्णांची काळजी घेणाऱ्या लोकांना मी एवढंच सल्ला देईन की तुम्ही तुमचं जीवन बदला, कारण गोष्टी बदलणार नाहीये आणि टेन्शन घेतल्याने स्ट्रेस घेतल्याने ती गोष्ट काही चेंज होणार नाहीये. तर तुम्ही प्राणायाम करा, तुम्ही जेवण व्यवस्थित करा आणि मन शांत ठेवा आणि काय लागलं रेडक्रॉस किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ज्यांना रक्त लागते फ्रीमध्ये आम्ही ते आम्ही देऊ तुम्हाला, गोळी जेवढी जमेल तेवढी आम्ही देऊ आणि आपण सगळे मिळून एकजूट होऊन सगळ्यांसाठी काम करू. कारण एक लक्षात ठेवा, इतके मुलं आहेत भारतात, सगळ्यांनी एकजूट झाले तर गव्हर्नमेंट पण आपल्याला मदत करेल, त्यांना पण सोपं जाईल आपल्याला मदत करण्यासाठी.
0: एकंदरीतच या आजारात सगळ्यांनी एकत्र येणं आणि त्यासाठी जनजागृती करणं हे सुद्धा खूप महत्वाचं वाटतं. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय, तर श्रोत्यांना काय संदेश द्याल?
1: खचू नका. थॅलेसिमिया पेशंट असाल किंवा त्यांचे आई वडील असाल, पालक असाल, तुम्ही खचू नका. सगळ्या गोष्टी आहेत, एक एक करून रक्त बंद पण करता येते, बरं पण करता येते आणि रक्त पण मिळू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी पुण्यात उपलब्ध आहेत, महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि ह्या गोष्टी आपलं राज्य खूप पुढे अग्रसर आहे. तर ह्या गोष्टीला जास्त टेन्शन घेऊ नका, पण एकंदरीत जनजागृती करा. कारण एक पेशंटचं तुम्ही उदाहरण सगळ्यांना दाखवा, म्हणजे बाकींना कळेल की बाबा असं होऊ शकतं आणि सगळे टेस्ट करतील
0: आणि त्यातून कुठेतरी प्रेरणा मिळेल. डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि या गंभीर आजाराविषयी इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या आजच्या भागात 8 मे या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्ततज्ञ डॉक्टर विजय रामनन यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण ऐकला स्वस्त भारत, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर वनिता मंडळ.
2: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.
3: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत, सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
4: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी

0: 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन सारुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: फ्रेंड्स, दिनांक 10 मे 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणाअंतर्गत आपण ऐकू शकाल केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेमध्ये खवखवीत असे यश संपादित करणाऱ्या आणि IPS पदाला गवसणी घालणाऱ्या बापूसाहेब रतन गायकवाड या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाइट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
3: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर ठीक 7 बातम्या.

0: माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: दहावीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातून एकूण 1,55,000+ अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याही वेळी सर्वाधिक 97.62% लागला, तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे: मुंबई 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
0: यंदाच्या हंगामात कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून भूजल पातळी वाढवण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत मृद आणि जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातल्या जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामांतर्गत नाला खोलीकरणाची कामं करताना त्या ठिकाणी पुन्हा गाळ होऊ नये यासाठी बांबू लागवड करण्याचा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात, असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबई झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीने सुरू आहे, असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया याची तपशीलवार माहिती.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. ते KPIT टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. TCS धर्मांतर प्रकरणातल्या आरोपी निदा खानला नाशिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या नारेगाव इथून पोलिसांनी तिला अटक केली. स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल यांनी निदा खान हिला आश्रय दिला.

0: त्यामुळे त्याला सहआरोपी करण्यात आल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे. निदा खानवर धर्मांतर प्रकरणी गुन्हा दाखल आहे. नाशिक रोड न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ती फरार होती. पुणे तसंच नाशिक पोलिसांनी काल तिला छत्रपती संभाजीनगर इथून ताब्यात घेतलं. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. आकाशवाणी मुंबईतर्फे यानिमित्त पद्मविभूषण डॉ एन राजम यांच्या मुलाखत आणि व्हायोलिन वादनाशी विशेष मैफल आयोजित करण्यात आली होती. श्रोत्यांना 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल. मुंबईत अंधेरी रेल्वे स्थानकावरच्या नवीकरण केलेल्या टपाल कार्यालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते झालं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर होणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. नाणेफेक जिंकून कोलकात्यानं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे शुभेंदू अधिकारी उद्या शपथ घेतील. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केल्यानंतर आणि विधानसभेचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल एन रवी यांनी आज विधानसभा विसर्जित केली. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बुलढाणा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज तर यवतमाळ आणि चंद्रपूरला उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान झालं तसंच वीज पुरवठाही खंडित झाला होता. सांगली जिल्ह्यात मिरज तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात आज दुपारी मेघगर्जनेसह पाऊस झाला. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर वनिता मंडळ.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
0: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.
2: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत. सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
3: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
4: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
3: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
4: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
3: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो, नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये लाम यांनी हैदराबाद हाऊसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. तो लाम यांनी त्यांच्या एक दिवसीय मुंबई भेटीदरम्यान इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरमला हजेरी लावली. व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीविषयी मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयातले राज्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर संदेश सामंत यांच्याशी केलेली चर्चा. 2026 हे वर्ष भारत व्हिएतनाममधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशकपूर्तीचं वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर व्हिएतनामच्या राष्ट्रपतींची भेट महत्वाची ठरते. याबद्दल काय सांगाल?
1: व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नुकतीच

0: 5 ते 7 मे दरम्यान भारतात जी भेट दिली त्यांनी त्यांचा दौरा ऍक्च्युली बोधगयापासून सुरू केला आणि मग ते नवी दिल्ली मुंबई असा त्यांनी तो दौरा केला. आता या दौऱ्याविषयी आपण काही ठळक गोष्टी जर पाहिल्या तर महत्वाची बाब म्हणजे या दौऱ्यात दोन प्रकारच्या महत्वाच्या चर्चा झाल्या. एक म्हणजे संरक्षण सहकार्य, भारत आणि व्हिएतनाम या दोन राष्ट्रांमध्ये होणारं संरक्षण सहकार्य, आणि दुसरं म्हणजे दोन्ही देशांची सामरिक स्वायत्तता, यावर सुद्धा चर्चा झाली. शिवाय भारत आणि व्हिएतनाम मध्ये असलेला व्यापार आणि तो व्यापार वाढीस लागावा याच्यासाठी सुद्धा चर्चा झाली. आपण जर भारत आणि व्हिएतनाम यांच्या संबंधांचा आढावा घेतला तर हे संबंध काही आजचे नाहीये. 1972 मध्ये भारताने आणि व्हिएतनामने राजनयिक संबंध प्रस्थापित केले, पण त्याही आधी जेव्हा आपण व्हिएतनामच्या युद्धाचा इतिहास पाहतो किंवा तो कालखंड पाहतो तेव्हा व्हिएतनामला भारतातनं एक प्रकारचा मोठा पाठिंबा मिळत होता आणि त्यामुळेच भारत आणि व्हिएतनामचे संबंध हे आधुनिक संबंध हे 72 आधीचे सुद्धा आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. शिवाय नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारत आणि व्हिएतनाम यांच्या 2016 मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी म्हणजेच इंग्रजीत ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतात ती सुरू झाली आणि त्याला 2026 मध्ये आता 10 वर्ष होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष तो लान यांचा भारत दौरा हा महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: 21वं शतक हे आशिया प्रशांत क्षेत्राचं आहे असं मानलं जातं. व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातला किती महत्वाचा घटक आहे?
0: 1992 मध्ये पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काळात भारताने खरं तर लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडे पहा हे धोरण स्वीकारलं. पुढे गुजराल यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला, वाजपेयी सरकारच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला, नरेंद्र मोदी मनमोहन सिंग यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या लुक ईस्टचं ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडे कृती करा असा अजून विस्तार झाला. याचा अर्थ असा की भारताच्या दृष्टीने आग्नेय आशियाई क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर भारताच्या अतिपूर्वेकडच्या राज्यांमधनं किंवा ईशान्येकडच्या राज्यांमधनं आपला थेट संपर्क हा आग्नेय आशियाई राष्ट्रांशी येतो आणि या प्रदेशात व्हिएतनाम हे एक अत्यंत महत्वाचं राष्ट्र आहे. म्हणजे याला ग्रेटेस्ट पिलर म्हणजे मराठी त्याला सर्वात महत्वाची भूमिका पार पाडणारा असा देश असं सुद्धा म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे व्हिएतनामचं असलेलं भौगोलिक स्थान. आपल्याला माहिती असेल की व्हिएतनाम, लाओ आणि कंबोडिया या प्रदेशाला इंडो चायना प्रदेश असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे फ्रेंच लोक जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी या प्रदेशावर भारत आणि चीन या दोन्ही संस्कृतींचा असलेला प्रभाव पाहिला. आज जरी आपण या सांस्कृतिक मुद्द्याच्या पलीकडे गेलो तरीही आजही हा प्रदेश, आग्नेय आशियाईचा प्रदेश, हा भारत आणि चीन यांच्यासाठी कुठेतरी स्पर्धेचा प्रदेश राहिला. आणि म्हणूनच या संपूर्ण स्पर्धेत 21व्या शतकात जेव्हा भारताला ऍक्ट ईस्टचं धोरण राबवायचं असतं त्याच वेळेला आग्नेय आशियाई देशांना सुद्धा लुक वेस्ट म्हणजे पश्चिमेकडे पहा हे धोरण राबवायचं असतं. या सर्व परिस्थितीत आपण जर दक्षिण चीनी समुद्र पाहिला, तिथे असलेली चीनची वाढती मक्तेदारी पाहिली किंवा एकंदरच या सर्व प्रदेशात अशांतता पसरवण्याचे चीनचे मानस पाहिले तर या सर्वाच्या दृष्टिकोनातून भारत आणि आग्नेय आशियाई देशांचे आणि खास करून व्हिएतनामचे संबंध अतिशय दृढ असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपण इंडो पॅसिफिक म्हणजे भारतीय प्रशांत क्षेत्र पाहिलं, हिंदी प्रशांत क्षेत्र ज्याला म्हटलं जातं, त्या क्षेत्रात सुद्धा भारताला आपला दबाव टिकवून ठेवण्यासाठी व्हिएतनामची गरज पडू शकते, रादर ती पडतेच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: आर्थिक क्षेत्रात भारत व्हिएतनाम मधला व्यापार 2030 पर्यंत 25 दशलक्ष डॉलर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यात दोन्ही राष्ट्रांना कोणकोणत्या संधी आहेत?
0: या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपण असं म्हणू की व्हिएतनाम हे नवीन उत्पादन क्षेत्राचं केंद्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे 70-80च्या दशकात किंवा 90 नंतर चीनमध्ये जे उत्पादन क्षेत्र गेलं पण आता मात्र जगाला चीनची भीती वाटायला लागली. त्यामुळे चीनला पर्याय असे देश विविध कंपन्यांकडनं शोधले जात आहेत आणि यात व्हिएतनाम हा एक महत्वाचा भागीदार देश आहे हे आपल्याला दिसतंय. याशिवाय आपण जर पाहिलं तर ऊर्जा क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांची भागीदारी फार महत्वाची आहे. म्हणजेच आपण जर भारत सरकारची ओएनजीसी विदेश पाहिली तर ओएनजीसी विदेश नजीकच्या समुद्रात किंवा उत्तर व्हिएतनाम नजीकच्या समुद्रात खास करून बऱ्याच प्रमाणात गॅसचं उत्पादन करताना नैसर्गिक वायूचं

0: उत्पादन करताना सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजेच जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये सुद्धा सध्या चीनला पर्याय म्हणून व्हिएतनामकडे पाहिलं जातं. शिवाय डिजिटल अर्थव्यवस्था असेल किंवा भारत ज्या प्रमाणात औषध निर्मिती करतो या औषध निर्मितीला बाजारपेठ म्हणून सुद्धा व्हिएतनामकडे पाहिलं जाते. भारताची औषधं मोठ्या प्रमाणात व्हिएतनाममध्येच निर्यात केली जातात. शिवाय आपण जर पाहिलं तर सामरिक क्षेत्रात संरक्षण क्षेत्रात सुद्धा भारत आता जे आत्मनिर्भर भारताचं धोरण राबवतो या धोरणाअंतर्गत भारतात निर्माण केली जाणारी शस्त्रास्त्र विकण्यासाठी भारत जगात बाजारपेठ शोधतोय. यात सुद्धा आपल्याला व्हिएतनामची भागीदारी फार महत्वाची ठरू शकतो आणि म्हणूनच 2030 पर्यंत भारत आणि व्हिएतनाम यांच्यात असलेली आर्थिक भागीदारी ही साधारणपणे 25 अब्ज डॉलर किंवा त्याही पलीकडे जाऊन 30 अब्ज डॉलर्स इथपर्यंत नेणं हे भारत आणि व्हिएतनाम यांचं सामायिक उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक शतकांपासूनचे व्यापार आणि सांस्कृतिक दोन्ही संबंध आहेत. बुद्धिझम हा त्यातला एक महत्वाचा दुवा आहे, याचं महत्व काय सांगाल?
0: व्हिएतनाम हा ऑफिशियली जरी साम्यवादी देश असला तरी व्हिएतनाम मध्ये मोठ्या प्रमाणात जनसंख्या आहे जी बौद्ध धर्माची फॉलोअर आहे. आणि एक असा काळ होता जेव्हा असं म्हटलं जायचं की व्हिएतनाम मधला बौद्ध धर्म हा तिबेट कडून किंवा चीन कडून व्हिएतनाम मध्ये आला. पण पुढे जी संशोधनं झाली यातनं असं निष्पन्न झालं की दक्षिण व्हिएतनाम मध्ये खरं तर भारतीय भिक्खूंनी बौद्ध धर्म हा व्हिएतनाम मध्ये पोहोचवला. त्याच्यामुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्या बौद्ध धर्मावर आधारित असलेले जे संबंध आहेत हे काही नवीन नाहीये हे आपल्याला समजायला हवं. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांच्यातले सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध हे निदान 1 ते 2000 वर्ष जुने आहेत ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारतात येतात तेव्हा ते पहिल्यांदा बोधगयेला जातात आणि तिथून मग ते दिल्लीला का जातात याचं उत्तर आपल्याला या इतिहासात सापडतं. त्याच्यामुळे हा संबंध फक्त बौद्ध धर्माशी नसून हिंदू धर्माशी सुद्धा आहे. म्हणजे व्हिएतनाम मध्ये चांग मंदिरं आहेत जी विष्णू किंवा शिव यांना समर्पिलेली मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर भारताचा ASI तिथे बऱ्यापैकी उत्खनन करतंय, तिथल्या मंदिरांची जपणूक करण्याचं सुद्धा काम करतंय हे आपल्याला दिसतंय. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांचे सांस्कृतिक संबंध हे केवळ आत्ताचे नाहीये तर हे पीपल टू पीपल म्हणजे लोकांच्या मधले संबंध आहेत. हे दोन संस्कृतींमधले संबंध आहेत ही बाब आपल्याला समजायला हवी.
1: आज जी आव्हानात्मक जागतिक परिस्थिती आहे यामध्ये आसियान देशांचे भारताशी कसे संबंध आहेत, कोणत्या क्षेत्रात संधी आहेत आणि आव्हाने कोणती आहेत?
0: भारत आणि आसियान, आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, यांचा विचार करता भारत हा एक अत्यंत मोठा देश आसियानसाठी आहे. आपण आसियान प्रदेशाचा जर विचार केला तर यात 10 ते 11 देशांचा समावेश होतो आणि हे दोन्ही देश भारत आणि चीन या दोन जवळपास असलेल्या महाशक्तींच्या मधोमध आहेत हे आपल्याला पाहायला हवं. त्यामुळे 2-3 महत्वाची क्षेत्र ज्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. यातलं सर्वात महत्वाचं क्षेत्र म्हणजे व्यापाराचं क्षेत्र. भारत आणि आसियान क्षेत्राचा फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे ज्याला मराठीत आपण मुक्त व्यापार करार म्हणतो तो आहे. पण हा करार अजून सुटसुटीत करणं किंवा यात कुठेतरी एक सुसूत्रता आणणं हे भारत आणि आसियान दोघांचंही लक्ष आहे. याचं कारण म्हणजे आपण जर आसियानचा एकंदरीतच विचार केला तर आसियानमधले देश हे उत्पादन क्षेत्रासाठी फार महत्वाचे आहेत. पण अशाच वेळेला या देशांवर चीन सुद्धा फार मोठा प्रभाव आहे. रादर चीनचा इथल्या बाजारपेठेवर जो प्रभाव आहे किंवा पकड आहे ही भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता भारतासाठी इथे स्पर्धा करणं हे भारतासाठी आव्हान राहिलेलं आहे. तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आवाका जसजसा वाढत जाईल तसतसा भारतातला या प्रदेशात असलेला वावर सुद्धा सुटसुटीत होईल किंवा या प्रदेशात असलेला वावर सुद्धा वाढत जाईल. आपण जर हा प्रदेश पाहिला तर भारत आणि या प्रदेशातल्या जवळपास सर्व देशांचे सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळेच भौगोलिकदृष्ट्या सुद्धा हे प्रदेश किंवा हे देश आपल्याला जवळचे आहेत. आपण सध्या पाहिलं तर आपल्याकडनं बऱ्याच प्रमाणात पर्यटन क्षेत्रासाठी या देशांमध्ये कॉन्ट्रीब्युशन वाढलंय. म्हणजे आता आपण व्हिएतनाम बद्दल बोलतो पण व्हिएतनामच्या पलीकडे गेलो तरीही इंडोनेशिया असेल, थायलंड असेल, काही काळ बर्मा होतं किंवा मलेशिया असेल, या सिंगापूर असेल, या ठिकाणी अनेक भारतीय पर्यटक जात असतात. म्हणजेच तिथल्या देशांमध्ये तिथल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय पर्यटकांचं योगदान सुद्धा मोठं आहे. त्याच्यामुळे या प्रदेश

0: भारताची गुंतवणूक किंवा या प्रदेशातनं भारतात होणारी कच्च्या मालाची आयात सुद्धा महत्वाची ठरते.
1: सध्याच्या काळात जी जागतिक उलथापालथ होतीये त्या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दौरे किती महत्वाचे ठरत आहेत?
0: पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाहीत तर जगातल्या कोणत्याही नेत्यांचे जे दौरे असतात ते द्विपक्षीय संबंध असतील, बहुपक्षीय संबंध असतील, हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. 2014 नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांनी बरेच विदेश दौरे करायला सुरुवात केली. म्हणजे यात अगदी भारताच्या निकटच्या शेजाऱ्यांचा म्हणजे नेपाळ, भूतान यासारख्या, बांगलादेश यासारख्या देशांचा समावेश होता. तर अगदी आपण मध्य आशियातले देश असतील, आफ्रिकेतले काही देश असतील, किंवा आपण जर पाहिलं काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान दक्षिण अमेरिकेतल्या 3-4 देशांमध्ये गेले होते जिथे भारतीय पंतप्रधान किंवा भारतीय राष्ट्रपती एका मोठ्या काळानंतर गेले. याचं कारण म्हणजे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की जेव्हा एखाद्या सरकारचा प्रमुख किंवा देशाचा प्रमुख हा दुसऱ्या देशात जातो, दौरे करतो, हे दौरे म्हणजे केवळ पर्यटन नसतं. तर यात ज्या पातळीचा माणूस तिथे दौरे करतो त्यावरून त्या दौऱ्याचं महत्व आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा आता भारतात आले त्या भारत आणि व्हिएतनाम यांच्यात ब्रह्मोस मिसाईलच्या व्यापारासंबंधीची बोलणी सुरू असलेली आपल्याला दिसतात. अशी बोलणी ही कमी दर्जाचे मंत्री किंवा इतर कोणी डिप्लोमॅट्स प्रवास करतात त्यावेळेला आपल्याला होताना दिसत नाही. म्हणूनच पंतप्रधानांनी तिथे जाणं, सरकार वैयक्तिक पातळीवर इतर देशांच्या नेत्यांशी संबंध प्रस्थापित करणं आणि यातून भारताच्या हिताचे निर्णय घडवून आणणं हे भारतीय पंतप्रधानांचं, भारतीय राष्ट्रपतींचं किंवा भारतीय सरकारचं ध्येय आहे. आणि म्हणूनच पंतप्रधानांचे हे वारंवार होत असलेले दौरे आपल्याला दिसतात. असेच दौरे आपल्याला बऱ्याच इतर राष्ट्रप्रमुखांचे सुद्धा होताना दिसतात. जे जे देश आपल्या व्यापारी, सामरिक किंवा इतर दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत किंवा जिथे जिथे भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी जाऊन हे संबंध दृढ करणं हे या दौऱ्यांचं उद्दिष्ट असतं.
1: 2026 हे वर्ष भारत आणि व्हिएतनाम मधील सर्व समावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशक पूर्तीचं वर्ष असून व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा हा 3 दिवसांचा दौरा महत्वपूर्ण ठरला आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबुले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे, निवेदन विजया सहजराव.

आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत. माझं आवार माझं शिवार.

0: 8 मे 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आधुनिक एआय तंत्रज्ञानाकडून कृषी समृद्धीकडे या विषयावर प्राध्यापक गोपाळ शिंदे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात AI तंत्रज्ञानातून आधुनिक कृषी समृद्धीकडे. याविषयी प्राध्यापक डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, विभाग प्रमुख यंत्र आणि शक्ती अभियांत्रिकी विभाग, तसंच नाहेब प्रकल्प प्रमुख कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आज हा पोशिंदा आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून स्मार्ट शेतकरी बनत आहे. कष्ट तर आपण सगळेच करतो, पण आता गरज आहे ती कष्टाला बुद्धीची आणि AI सारख्या आधुनिक विज्ञानाच्या जोड देण्याची. कारण हवामान कधी बदलेल, पिकावर कोणती कीड पडेल किंवा बाजारात नेमका काय भाव मिळेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता आपल्या मोबाईलमध्ये लपलेली आहेत. आणि AI तंत्रज्ञानातून आधुनिक कृषी समृद्धीकडे आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, पण निसर्गाची अनिश्चितता आणि वाढता खर्च यामुळे हा कणा अधूनमधून डळमळीत होताना आपल्याला दिसतो. आणि अशा परिस्थितीत मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान आशेचा नवा किरण घेऊन आलं आहे. आणि डेटा सेन्सर्स आणि अल्गोरिदमच्या मदतीने शेती अधिक अचूक आणि फायदेशीर आपल्याला कशी करता येईल, याविषयीच सखोल अशी चर्चा आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, विभाग प्रमुख यंत्र आणि शक्ती अभियांत्रिकी विभाग, तसंच नाहेब प्रकल्प प्रमुख कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना. आणि आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की आधुनिक कृषी समृद्धीचा हा नवा मार्ग काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला हे AI तंत्रज्ञान शिकून आपली शेती आपल्याला स्मार्ट करायची आहे. तर सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: तर सर, आता सुरुवात जर आपल्याला करायची झाली तर आता नेमकं AI म्हणजे काय आणि त्याचा आपल्या शेतीशी काय संबंध आहे, याविषयी काय सांगाल?
3: AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणूया. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा जगामध्ये प्रत्येक युवा पुरुष, शेतकरी असेल किंवा वयस्कर शेतकरी असेल, सर्वांमध्ये एक बुद्धी अंश असा आहे की तो आपल्या पद्धतीने तो शेती कार्य करत असतो. आणि मग त्यात ज्याला यश मिळालेलं आहे अशा उत्कृष्ट शेतीचा निकष आपण यामध्ये वेचून याची एक कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करतोय. आणि अशा या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर म्हणजेच AI वापर, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणूया, ज्यामध्ये आपण विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅट्रॉनिक्स अशी जी शब्द आपण वापरतो, ज्यामध्ये संगणकाचा वापर असेल, मोबाईलचा वापर असेल, किंवा विविध प्रकारच्या यंत्रांना माणसाप्रमाणे विचार करण्याची शक्ती व त्यांना त्यात त्याचा कृतितार्थ जी कार्य शेतामध्ये करायची आहे ती त्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता देऊन ती सर्व कार्ये हे स्वयंव्यवस्थापन, स्वयंचलित यंत्रणा अशा पद्धतीने तो त्या शेतामध्ये उत्कृष्टता साधत आपल्या पिकाचं व्यवस्थापन. शेतीमध्ये आपण जर सुरुवात केली तर आपल्या मातीचा कस, मातीचा पोत व AI मध्ये माती परीक्षणापासून पीक व्यवस्थापन, लागवड आणि त्यानंतर त्यावर पडणारे कीड रोग व त्यावर असणाऱ्या पडणाऱ्या विविध प्रकारच्या हवामान अंदाजाचा आराखडा घेत त्याचं पौष्टिक जे आपल्या शेतीतील पिकांना लागणारं सिंचन असेल, त्यामध्ये नत्र खत असेल, सर्व उत्पादनाचा अंदाज तो अचूक पद्धतीने वेळोवेळी माहिती घेत आपल्या मोबाईल असो किंवा संगणक असो किंवा त्याला दिलेल्या सर्व यंत्रांची एक डोंबाऱ्याप्रमाणे एक सर्कस असेल, त्यामध्ये तो ज्ञात होऊन एक डिजिटल सल्लागार म्हणून त्या ठिकाणी काम करू शकेल.
2: छान, मस्त. आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या सोबती म्हणायला काही हरकत नाही, म्हणजे जो आपल्याला अचूक असा अंदाज देऊन आपली शेती समृद्ध करणार आहे.
3: बिलकुल. मी तर म्हणेल की असं समजू नका की AI तंत्रज्ञानामुळे गड्यांना शेतातल्या काम करायला मिळणार नाही, शेतकरी आळशी होईल किंवा त्याला सगळं जागेवर मिळायला लागलं तो काहीच करणार नाही, असं नका समजू. कारण यामध्ये

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 18 वैशाख शके 1948, अर्थातच

0: आपण असं गृहीत धरूया की आपलं एक तंत्रज्ञानाची सांगड घालून बौद्धिक क्षमता ही उच्च स्तरीय नेऊन आपल्या एआय तंत्रज्ञानात प्रत्यक्षात त्याला काय काय वापर करता येईल.
1: खरंय खरंय. आता एआय तंत्रज्ञान आपल्या शेतकरी बांधवांना प्रत्यक्षात कशा प्रकारे उपयोगी ठरतं हे देखील माहिती असणं खूप गरजेचं आहे की त्या माध्यमातूनच मग जनजागृती होऊन आपले तरुण शेतकरी मित्र याकडे वळतील.
0: शेतकरी हा प्रथमतः जमिनीला मातीला तपासून त्याची गादी वाफा व त्याला पीक लागवड पद्धतीची आराखडात्मक तयारी करत असतो आणि त्यानंतर तो त्याचं विविध प्रकारचे बियाणे निवडतो किंवा त्यावर लागणाऱ्या विविध प्रकारच्या रोपांची निवड करतो. मग ह्या सुरुवात जिथे जमिनीच्या पोत कस ज्या माती परीक्षणापासून तो त्याचं तंत्रज्ञान हे सांगड घालून त्याच्या सोबतीला राहतं आणि पिकावरील निर्माण होणारे आजार असतील व त्यावर लागणार पिकावरच विविध प्रकारचे औषधी असतील व त्यावर त्याला मिळणाऱ्या माहितीनुसार त्यांनी काय निर्णय काय घ्यायला पाहिजे आणि त्यातून त्याचा अचूक हवामान अंदाज घेत म्हणजे जसं की एआय मॉडेल आपण पाहतो की शेतकरी म्हणतोय अरे माझ्या पुढच्या 5-7 दिवसात काय होणार आहे मग तो त्या 5-7 दिवसात जसा त्याची जी आवड असते की माझ्या शेतात माझ्या पिकांवर कुठलाही आजार पडू नये म्हणून एकदा त्याची ह्या गोष्टीची आराखडात्मक तयारी झाली की मग तो बी अथवा रोप पेरण्यात त्याला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार त्याला त्याचा पूर्ण उत्पादन चक्रातील सर्व माहितीचा वेळोवेळी देणारा अलाराम ज्याला म्हणूया की काही गोष्टी चुकत असेल तर तो पण सांगण्याचा एक तांत्रिक पद्धतीचा निकष यामध्ये मी असा ठेवेल की फवारणी करायची असेल कीड ओळखायचं असेल त्याला व्यवस्थापन करायचं असेल मग त्याला कुठले तंत्रज्ञान वापरायचंय व त्यावर सिंचन करायचं असेल तर किती पाणी लागेल मातीत किती गुणधर्मातील बदलांचा त्याला आढावा घेत काय काय गरजेच्या गोष्टी आहेत याचा अंदाज बांधित तो आपल्या शेतामध्ये त्याचे व्यवस्थापन करण्यात तो कौशल्यपूर्ण एक युवा शेतकरी जो म्हणेल कृषी विद्यापीठामध्ये विद्यार्थी शिकत असतात शिकल्यानंतर त्यांचं ज्ञान हे सुद्धा त्यांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या युवा शेतकऱ्यांना पोहोचलं पाहिजे म्हणून मी सांगेल की प्रत्यक्षात उपयोगात आणण्यासाठी शेतकऱ्यांचं हे खूप मौलाचं काम शासकीय धोरणांमध्ये सुद्धा एआय तंत्रज्ञानाचा वापर व त्याचा प्रपंच हा जोरात अगदी ग्रामीण स्तरावर युवा तरुण शेतकऱ्यांना व शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा यांची सांगड घालत या ठिकाणी आपल्याला उपयोगी ठरू शकतो.
1: म्हणजे आज विज्ञानाने इतकी प्रगती केलेली आहे की त्याचे पडसाद प्रत्येक क्षेत्रामध्ये उमटत आहेत आणि त्यामध्ये मग आपलं कृषी क्षेत्र देखील आता एक मोठ्या तांत्रिक उंबरठ्यावर देखील उभं आहे कसं
0: अगदी.
1: आणि त्याच माध्यमातून आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की आपले तरुण युवा मित्र ड्रोन जे तंत्रज्ञान आहे ते फवारणीसाठी योग्य रीतीने वापरत आहेत आणि त्याकडे म्हणून देखील एक उद्योग म्हणून आपल्याला पाहते अशा ह्या एआय आधारित ड्रोन आपल्याला तंत्रज्ञान शेतीमध्ये नेमकं कसं वापरावं याचं देखील प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे.
0: अगदी. ड्रोन तंत्रज्ञान हे सर्व दूर सर्व युवा शेतकऱ्यांमध्ये एक आकर्षणाचा बिंदू झालेला आहे आणि यामध्ये मी सांगेल की एआय तंत्रज्ञान हे ड्रोन प्रणालीमध्ये याकरता वापरल्या जातं की हवेमधून जेव्हा आपल्याला विविध शेतातील कामं करायची आहेत तर त्यात नुसतं फवारणीच नाही तर आता ड्रोन माध्यम हा असा वापरला जातो की जिथे युवा शेतकऱ्यांना पिकांमध्ये जाऊन काम करणं अशक्य होतं किंवा कठीण असतं तर त्यामध्ये दृश्यमान म्हणजे तुमच्या ड्रोन प्रणालीमधून तुम्ही विविध प्रकारची कॅमेरा ज्याला म्हणूयात की आपण एक दृष्टी जी माणसाची शेतकऱ्यांची जिथे पोहोचत नाही तिथे हे ड्रोन पोहोचवून तिथलं अवलोकन करून शेतकऱ्यांना त्याचा पूर्ण आराखडात्मक माहितीचा गोषवारा देतो ज्यात फवारणी असेल पीक सर्वेक्षण असेल बियाणे पेरल्यानंतर पिकांची निगा असेल व तिथे नकाशा तयार करून आपल्या तंतोतंत शेतीचा वापर असेल. मी सांगेल जेव्हा काही पिकांमध्ये परागकण ही मधमाशा करू शकत नाही परंतु ड्रोन ही छोटी छोटी आता कार्यरत होत आहेत आणि विविध प्रकारचे तुडतुडे आहेत त्यांना उडून पिकावरचं नुकसान टाळायचं असेल आणि फळ तोडणी असेल म्हणजे ज्याला आपण पिकातलं हार्वेस्टिंग म्हणूया मळणी असेल अशा विविध प्रकारच्या कार्यप्रणालीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा हा आपण आज आता वापर करायला सुरुवात केली.
1: निश्चितच निश्चितच सर. तर सर बोलता बोलता तुम्ही म्हणालात की प्रत्येक पिकासाठी आपण एआयचा वापर आपण करत आहोत तर त्याच माध्यमातून अशी कोणती पिके आहेत की ज्याचं उदाहरण सांगून शेतकरी बांधवांना देखील त्या पद्धतीने त्याची लागवड करताना एआयचा वापर आमचे शेतकरी बंधू करू शकतात.
0: आता आपण बघा ऊस शेती एआय तंत्रज्ञान हे इतकं उत्कर्ष झालाय बारामतीचं नाव असेल किंवा विविध क्षेत्रामधील ऊस एआय असं जे नाव चालू आहे याबद्दल मी थोडक्यात सांगेल की ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढण्यासाठी जसं की प्रत्यक्ष प्रयोगामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून 118 टन पर्यंत ऊस उत्पादन केले गेले पारंपरिक पद्धतीमध्ये 75 टन पर्यंत आपण

0: मिळू शकतो. उत्पादनात 30 ते 35% वाढ होते आणि यामध्ये खर्चाची बचत पण एकरी सुमारे 1,30,000 रुपये होतो असा गृहीत धरूया. पारंपरिक पद्धतीमध्ये 80,000 जर होत असेल तर त्यामध्ये उत्पादन देखील त्याच पटीने 40% वाढलेलं आहे. म्हणून सांगेल की सुरुवातीला तंत्रज्ञान थोडस आपल्याला खर्चिक वाटेल, परंतु एकदा त्यात आंघोळणी पडल्यानंतर या ऊस शेतीमध्ये जसं की मी सांगेल खत पाणी कीटक नियोजन असेल, त्यामध्ये विविध प्रकारच्या ड्रोननी फवारणीचा वापर असेल, वा त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष शेतकऱ्यांची यशोगाथा आपल्याला जर ऐकायची असेल तर मी सांगेल की अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांना ज्यांना उदाहरणार्थ सांगेल की ऊसासाठी 13:045 पोटॅशियम प्रदान, ह्या 50 दिवसाच्या ऊसासाठी आपण ह्युमिक ऍसिड, अमेनो ऍसिड, फ्लुईक ऍसिड, मायक्रोन्युट्रियंट स्लरी अशा पद्धतीने आपण देतो, परंतु ते कसं किती प्रमाणात द्यायचं याचं नियोजन तुमच्या मापतोलात हे AI तंत्रज्ञान सांभाळतं. आणि त्यामध्ये जास्त झालं तर ते पण चालत नाही आणि कमी झालं तर ते पण चालत नाही. म्हणून आणि तसंच कीडांवर व्यवस्थापन करताना तुम्हाला जे फवारणीचं औषध आहे किती प्रमाणात टाकायचं आणि त्या प्रमाणात तुमचा दिलेला औषधांचा डोस हा अतिशय सूक्ष्म पद्धतीने त्या ठिकाणी ऊसांमध्ये पोहोचला पाहिजे. आणि म्हणून बरेचसे शेतकरी आहेत, यामध्ये सोलापूर असेल, बारामती असेल किंवा विदर्भात नागपूरपर्यंत बऱ्याचशा उत्पादन शेतकऱ्यांनी घेताना त्यांनी जे वापरलेलं कृत्रिम बुद्धिमत्ता बळ आहे, ते कृत्रिम बुद्धिमत्ता बळ असणाऱ्या तंत्रज्ञानासोबत जाऊन सुद्धा पुनर्विकसित करण्याचा ध्यास घेतलेला आहे. आणि ह्या पुनर्विकसित ध्यासामध्ये त्यांनी मजुरीचा खर्च असेल, त्यातली दर्जा गुणवत्ता असेल, हे वाढवण्यासाठी ऊसांची जाडी असेल, लांबी असेल, त्यामध्ये असणारा शुष्कता भाग असेल, तो साखर कारखान्यापर्यंत पोहोचण्याचा विषय असेल, तो सर्व गुणवत्तापूर्वक हा ऊस दर्जेदार कसा निर्माण होईल याची संकल्पना मांडत आपल्या संगणक प्रणालीमध्ये ती तशी प्रोग्राम ज्याला म्हणूया ती रचना ही ते तयार करत आहेत. म्हणून की डेटावर आधारित जेव्हा तुम्ही रोग ओळखण्यासाठी विविध प्रकारची CNN किंवा XG बूस्ट वा आपण येलो फ्लो सारखी मॉडेल्स वापरतो, ज्या सॉफ्टवेअर प्रणालीतून तुम्हाला विविध प्रकारची फ्लेक्सिबिलिटी ज्याला म्हणूया लवचिकता ही त्या भाषेमध्ये आणून त्याचा वापर हा अतिशय सूक्ष्म पद्धतीने बदल देखील करता येतो. म्हणून आधुनिक शेती आधुनिक कृषी समृद्धी साधण्याकरिता या ठिकाणी आपण हा ऊस प्रकल्पामधील असणाऱ्या प्रयोगांचा निकष व त्यावर चालू असलेल्या यशोगाथा ह्या आम्ही तुम्हाला इथून पुढे निश्चित संकल्पित करून मांडणीपूर्वक सांगत राहू.
1: शेतकरी बांधवांसाठी अनेक AI आधारित ऍप्स देखील उपलब्ध असतील.
0: बिलकुल, मी तो म्हणतो की ऍप्स जे म्हणताय आपण, तर प्रत्येक युवा शेतकऱ्यांना आता मोबाईल खूप मित्राप्रमाणे अवगत असल्यामुळे मोबाईलचा हा उत्कृष्टरित्या मी तर म्हणतो युवा शेतकऱ्यांनी वापर करावा. जसं की ऍप्स भरपूर उपलब्ध असतात आणि दररोज हजारो ऍप्स हे तयार करून आज तंत्रज्ञ मंडळी ही आपले विविध प्रकारचे कौशल्य त्या ऍपमध्ये टाकून देतात. जसं की पिकाच्या फोटोवरून कीडची रोग ओळखायची असेल तर प्लांटिक्स आपण वापरतो, हवामान व बाजारभाव व डीलर बद्दलची माहिती असेल तर आपण किसान सुविधा वापरत असू. इफको किसान हा तंत्रज्ञानाचा हवामान अंदाजावर आधारितचा भाग, बाजारभाव किंवा पीक व्यवस्थापन असेल तर त्यामध्ये अॅग्री ऍप असेल, फसल असेल, निंजा कार्ट असेल, अशी अनेक आता कृषी समृद्धीचा हा संकल्प घेत शासनाने तयार केलेल्या विविध सर्व ऍपचा एक संकल्प एका पटलावर एका छत्रीखाली आणून तो शेतकऱ्यांना उत्कृष्टता देण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी चालू आहे.
1: अगदी अगदी बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळे ऍप्स आहेत की त्या ऍप्सच्या माध्यमातून शेतकरी वेगवेगळ्या ज्या काही पिकांच्या अवस्था आहेत त्यामध्ये ते वापरू शकतात, नाही का सर? हवामान अंदाज असेल, बाजारभाव असेल, कीड रोग असेल, ह्या सगळ्यांसाठी या ऍप्सचा उपयोग शेतकरी बंधू करू शकतात.
0: बिलकुल, मी तर सांगेल की AI तंत्रज्ञानाचा वापर करून जर उत्पादन कसं वाढायचं असेल तर हे उत्पादनाची कौशल्यता मी एकच सांगेल की आज मला या हंगामी पिकात इतका फायदा झाला याचा दृष्टांत जर नोंदित असेल आणि त्याचं जर गणित व त्याचं कॅल्क्युलेटर हे शेतकऱ्यांजवळ असेल तर मी सांगेल की वेगवेगळ्या व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी असेल, प्रेडिक्टिव्ह अनालिसिस असेल, क्रॉप मॉडेलिंग असेल, ऑटोमेटेड ॲडवायझरी असेल, अशा विविध प्रकारच्या अचूक शेती निकषांमधून तुम्हाला आज आता ह्या गोष्टींचा मी सांगेल की फायदा हा एकच असतो. त्यामधून शेतकऱ्यांना उत्कृष्ट काय हे कळत राहावं आणि उत्पादन वाढवताना त्यांना ज्या ज्या गोष्टींच्या अडचणी निर्माण होतात त्यावर मात करता यावं.
1: खरंच आहे. आणि सर आता आपल्या सगळ्यांसमोर एक महत्वाचं जे

0: संकट आहे ते म्हणजे हवामान बदलाचं, तर या संकटात देखील हे AI शेतकऱ्यांना मदत करू शकतं का?
1: बिलकुल, हवामान बदल हा तर आजही आपण पाहतोय, आकस्मितपणे विजा कडकडतायत, वारे वावधान आणि विविध प्रकारचे तापमानाचे बिंदू कमी अधिक सरकतायत आणि अति उष्म अति थंड अशा सर्व बाबींमधून हा शेतकरी जात असताना बिचाऱ्या त्या पिकांवर काय हालत होत असेल याचा माहिती गोषवारा जर तुम्हाला AI तंत्रज्ञानामधून वेळोवेळी येत असेल तर त्या ठिकाणी हवामान बदलामुळे जी आव्हानं येतात तर त्याची दुष्काळी पूर्व सूचना त्यावर करणाऱ्या सर्व उपायांचा निकष हा एकूणच मी सांगेल की जसं आज युद्धामुळे होणाऱ्या कार्बनचा उत्कर्ष असेल, जमिनीवर होणाऱ्या खूप साऱ्या बंबार्डिंगचा उत्कर्ष असेल, अर्थात निश्चितच ह्या जमिनीतील भूतलाच्या विविध भागांमध्ये त्याचा बदल जो होत असतो तर तो आपल्याला वेळोवेळी संकल्पित हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी मिळावा. त्यामुळे IMD असेल, सरकारी योजनेतील सर्व तालुका निहाय विविध क्षेत्र निहाय जी आज हवामान बदलांची जेवढी AI तंत्रज्ञान प्रणालीतली सर्व जी मांडणीपूर्वक आपल्याला साधन सामुग्री उपलब्ध करून दिली आहे त्यातून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवर ही सर्व माहिती वेळोवेळी क्षणोक्षणी कळावी. म्हणून हवामान बदलातील संकट हे शेतकऱ्यांना आता शासन सज्ज आहे आणि आमचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे पण मार्गदर्शन करत असतं.
0: निश्चितच, तर वेळोवेळी शेतकरी बांधवांनी हे शिकून घेऊन त्याचा वापर त्यांनी करायला हवा, नाही का सर?
1: अगदी.
0: तर आता कोरडवाऊ शेतीमध्ये आपल्याला AI ची भूमिका महत्वाची आहे का सर?
1: बिलकुल, कोरडवाऊ शेती हा मूळ आपल्या भौगोलिक भागांचा मराठवाडा असो, विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र असो, सर्व भूतलावर माती ही अतिशय उत्कृष्ट असूनही जिथे पाण्याचा निकष हा कमी पडतो तिथे ड्रायलँड म्हणतो आपण, ज्याला आपण कोरडवाऊ म्हणू. अशा भारतातील 68% शेती कोरडवाहू आणि मराठवाड्यातील बहुतांश शेती यामध्ये मोडल्या जातात. म्हणून सॉइल मॉइश्चर, ज्याला आपण आर्द्रता म्हणूया, ओलावा म्हणूया, हा समजला पाहिजे शेतकऱ्याला, नियोजन झालं पाहिजे. जसं की ऊसाच्या शेतीत जर पाणी कमी झालं तर तत्काळ तुम्हाला तुमची मोटर चालू व्हायला हवी, तत्काळ तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे नत्र खत घटक कमी होत असतील तर ते पण त्या ठिकाणी पुरले जावे, त्यात पडणारे आजार असतील तर ते सुद्धा वेळोवेळी तुमच्या गेले जावे. अशा रेन हार्वेस्टिंग ऑप्टिमायझेशन, ज्याला आपण म्हणूया पावसाचे पाण्याचे संकलन व त्याचा तंतोतंत वापर, हा कोरडवाऊ शेतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो. ज्यामध्ये AI तुम्हाला माती संधारणाच्या पद्धती सुचवत आहेत, त्यामध्ये तुम्हाला सॅटेलाइटहून मिळणाऱ्या सर्व इमेजेस, ज्याला आपण सॅटेलाइट मार्फत ही माहिती गोषवारा हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून ह्या ड्रायलँड शेतीबद्दल विविध प्रकारची कुठली पिके घेतल्या जाऊ शकतात, निवडल्या जाऊ शकतात, याचा निकष हा AI तंत्रज्ञानातून मिळू शकतो.
0: छान. तर सर, आता AIचा वापर आता सध्या शेतकरी बंधू करू पाहत आहेत, पण त्याच्याही पुढे जाऊन रोबोटिक्स, तर हे देखील एक पुढचं पाऊल आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. तर AI आधारित रोबोटिक्स शेतीत हे कसं वापरले जाऊ शकतं?
1: मी सांगेल की ड्रोन प्रणाली ही हवेतून कार्यरत असते, पण जमिनीवर चालणारं जर काही मानव यंत्र म्हणून ज्याला आपण रोबोटिक्स म्हणूया, ते कृषी क्षेत्रात कार्य करणारं पाय ज्याला चाकं आहेत आणि शेतात जाऊन आपलं स्वयंचलित त्याचं नियंत्रण करीत हे तण काढणे, फळे तोडणे, विविध प्रकारच्या पिकांवर बीज पेरणी करणे, रोपं लावणे व पशु असतील तर त्यांचं व्यवस्थापन, पशुधनाचं व्यवस्थापन करणे व विविध प्रकारच्या शेती उपयुक्त कार्यरत जिथे बंद प्रणालीमध्ये सुद्धा तुमचा रोबोट हा सतत 24 तास अविरत कार्यरत राहतो, अशा या प्रणालीचा सुद्धा उगम अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या भारतामध्ये होतोय. मी यामध्ये एकच सांगेल की आता जर्मनीला मी जगातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शनात पाहतोय की जगामध्ये खूप साऱ्या प्रगतशील देशांमध्ये आता रोबोट प्रणालीचा खूप वापर करण्यासाठी विविध प्रकारची रोबोटची मॉडेल तयार होत आहेत, ज्यामध्ये सर्व पीक पद्धतीमध्ये ते कार्यरत राहतील आणि त्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्वयंचलित यंत्रणेमध्ये शाश्वत शेती ही करता येईल.
0: पण सर, हे तंत्रज्ञान तर आपण आता आपले हळूहळू आपले शेतकरी बंधू अवगत करत आहेत, पण आपल्याकडे शेतकरी बांधवांचा विचार जर आपण केला तर म्हणजे सर्वसामान्य परिस्थिती असल्यामुळे हे वापरू शकत नाहीत काही काही शेतकरी बंधू, पण गटागटाने जर ह्याचा उपयोग जर आपण करून घेतला तर निश्चितच जी मजुरांची समस्या आहे त्यावर उत्तर म्हणायला काही हरकत नाही ना कसं?
1: अगदी. मी तर म्हणेल युवा शेतकऱ्यांनी AI तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी काय करावे हा प्रश्न हा महत्वाचा आहे. युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची पूर्ण जमिनी माती परीक्षणापासून कुठली कुठली पिकं ही जेव्हा माहिती घेत असतो, आणि आमचा युवा शेतकरी खूप हुशार आहे त्यामुळे त्याला डिजिटल साक्षरता ही निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध

0: प्रकारची प्रशिक्षणे घ्यावे, स्मार्टफोनवर व इंटरनेटवर त्यांनी वापरायचं शिकावं, ऍपचा उपयोग तंतोतंत कसा करायचा हे शिकावं, अशी प्रशिक्षणे आमची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल किंवा भारतातील सर्व विद्यापीठे असेल किंवा विविध संशोधन केंद्रे असेल, ह्या प्रशिक्षण कार्यक्रमात आमचा केव्हीके आहे, कृषी विज्ञान केंद्र असेल, आत्मा असेल, पोखरा असेल, अशा विविध प्रकारच्या संस्थानिक ज्या शासनाने निर्मित केलेल्या सुविधा यांचा वापर घेत आपल्या गरजेप्रमाणे त्यांनी जर घरी बसूनच त्यांना जाता येत नसेल तर युट्यूब आहे व सरकारमधील डिजिटल इंडिया असेल, स्टार्टअप असेल, ऍग्री टेक इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी प्लॅटफॉर्म असेल, डीबीटी असेल, सर्व याचा सांगोपांग तर झालेला आहे, परंतु हे शेतकऱ्यांनी आत्मसात करावं आणि त्यातून त्यांनी त्यांचा यश साधावं. मी सांगेल की यामध्ये AI तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांची उत्पादन तर वाढेलच पण उत्पन्नामध्ये मिळणाऱ्या फायद्यामध्ये मी आज तुम्हाला हे सांगू इच्छितो की 10-20% निश्चितच खर्च हा कमी होईल.
1: अगदी अगदी. पण आता सर, AI तंत्रज्ञान वापरताना शेतकरी बांधवांना बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात, तर त्या अडचणींवर मात शेतकरी बांधवांनी कशी करेल?
0: यामध्ये एकच बघेल मी की आमचा 10वी पास असेल किंवा 12वी पास असेल, आता अभ्यासक्रम बदलत जात आहे, त्यामुळं त्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, त्यामधील संगणकीय प्रणालीमध्ये बिघाड असेल किंवा विविध सेन्सर्समध्ये काय कमी त्यामध्ये पडत आहे किंवा कुठे अडथळा त्याचा येतो एक्झॅक्टली, हा आमचा युवा तरुण हा लवकर आत्मसात करतो, म्हणून त्याला सर्व प्रकारच्या माहितीचा गोषवारा हा जेव्हा तो आत्मसात करतो त्यातला खर्च असेल, त्यातनं होणारं काम असेल, याचं नियोजन असेल, तर सेन्सर्स व ड्रोन प्रारंभिक खर्च जरा जास्त असतो, परंतु भारतामध्ये आता ही याची निर्मिती चालू झाली असल्यामुळे विविध प्रकारची ही सुविधा सुद्धा, जसं मोबाईल आज प्रत्येकाकडे आहे तसे भविष्यात रोबोट्स हे प्रत्येकाकडे असेल, ड्रोन प्रत्येकाकडे असेल, आणि ही जी साधन सामुग्री आहे ही खेळण्याप्रमाणे हा युवा तरुण आता आमचा त्या ठिकाणी अडचणीला मात करून, मी सांगेल की त्यांनी सरकारी विद्यापीठे, खाजगी कंपन्या सर्व यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यातून तो त्याचं अडचणीवर मात करू शकतो.
1: निश्चितच सर. म्हणजे जरी अडचण निर्माण झाली तरी त्यातून मार्ग देखील आपल्याला त्याच पद्धतीने पुढे मिळणार आहेत.
0: यामध्ये आमचा युवा तरुण खूप साक्षर होण्यास शासनाचा खूप अथक प्रयास आहे.
1: खरंच आहे. आता जर सर कृषी विद्यापीठे आणि ज्या संशोधन संस्था आहेत की या AI क्षेत्रात काम करत आहेत, तर त्याविषयी काय सांगाल?
0: AI क्षेत्रामध्ये कृषी विद्यापीठात आम्ही वार्षिक सत्रामध्ये आमचे ज्या काही ट्रेनिंग असतात किंवा ज्या प्रशिक्षणा व्यतिरिक्त काही प्रात्यक्षिक असतात तर ती सर्व प्रदर्शने असतात, त्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदावा आणि त्यामध्ये मिळणाऱ्या सर्व नवीन नवीन तंत्रज्ञानाचा उत्कर्ष हा एका जागीच तुम्हाला पाहायला मिळतो, त्यामुळे विद्यापीठात होणाऱ्या विविध प्रकारच्या नवीन प्रणालीच्या ह्या प्रदर्शनात सहभाग घ्यावा.
1: निश्चितच सर. जी काही ही आधुनिक तंत्रज्ञान आहे ती म्हणजे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी नाही आहेत, तर त्यासाठी ज्या शेतकऱ्यांना ही तंत्रज्ञान घ्यायची आहे त्यासाठी मग सरकारच्या कोणत्या योजना आहेत का सर?
0: अगदी. डिजिटल ऍग्रीकल्चर मिशन असेल, सबमिशन ऑन ऍग्रीकल्चर मेकॅनायझेशन असेल, ऍग्रीकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड असेल, प्रधानमंत्री किसान ड्रोन योजना असेल, ड्रोन दीदी पण आहे, आर्किव्याय रफ्तार असेल, ई नाम असेल, अशा विविध प्रकारच्या सुविधा ज्या आहेत AI तंत्रज्ञानावर आधारित आहे, शासन निर्मित करीत तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.
1: बर. आणि आता या AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीच्या भविष्याबद्दल आपल्याला जरूर विचार करावा लागेल, तर त्याबाबत तुमचं मत काय बरं सर?
0: यामध्ये मी सांगेल की AI तंत्रज्ञान शेतीचे अतिशय भविष्य उज्ज्वल आहे. 10-15 वर्षात पुढचा प्रत्येक शेतकरी हातात आपला मोबाईल किंवा सर्व सेन्सर प्रणाली घेऊन तो सल्लागार होईल आणि त्यातल्या उत्कृष्टतेला तो बाहेर आणेल, त्यातही त्याचा व्यवसाय साधेल आणि त्यांनी बनवलेल्या सर्व तंत्रज्ञान प्रणालीचा डाटा जो असेल, जो माहिती गोषवारा असेल, तो सुद्धा तो विकेल. मी इथपर्यंत सांगतोय की शेतकरी हा स्वतः एक माहिती निर्मितीगार, कौशल्यगार, हा AI एजंट पण आहे.
1: छान. जाता जाता आजच्या सर्व आपल्या युवा मित्रांना तुम्ही काय संदेश द्याल बरं?
0: मी सांगेल माझ्या प्रिय युवा शेतकरी बंधूंनो, मित्रांनो आणि भगिनींनो, यामध्ये माझ्या कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या भगिनी आहेत, ह्या अतिशय ह्या गोष्टींचा उत्कृष्ट तंत्रज्ञान अवगत करत वापर करत एक नवीन क्रांती आणू शकतात. हे यामध्ये मी पाहतोय की ड्रोन चालवायचं असेल तर अतिशय सूक्ष्म पद्धतीने आमच्या ड्रोन दीदी सर्व ज्या काही महिला भगिनी आहेत त्या फार अतिशय संवेदनशीलरित्या वापरून, त्याचा निकष एकच आहे की शेती अधिक तंत्रज्ञान म्हणजे तुमची समृद्धी. आहे आणि कृषी क्षेत्रात याला कृषी समृद्धी म्हणूया. आणि म्हणून मी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या ठिकाणी आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजिटल

0: फार्मिंग सोल्युशन ज्याला डीएफएस आरडीए सेंटर म्हणूया, तसेच कृषी यंत्रे व शक्ती विभाग अंतर्गत चालू असलेल्या नवनवीन प्रयोगांची माहिती असू द्यात. या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी सहभाग नोंदावा, आमच्याशी संपर्क साधावा आणि यामध्ये त्यांचं कौशल्य साधत हे एआय तंत्रज्ञान याला अॅग्रिकल्चरल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणूया, कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता याचे एक दूत व्हावा अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतोय. आणि याबद्दल मला आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.
1: निश्चितच सर, जाता जाता जो महत्वपूर्ण असा संदेश तुम्ही दिलेला आहे आणि आजच्या आपल्या या चर्चेतून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की एआय म्हणजे हे केवळ भविष्यातील तंत्रज्ञान नसून ती आजच्या काळाची गरज आहे. आणि पारंपरिक अनुभवाला जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळते तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला कृषी समृद्धीचा मार्ग

0: ची जोड मिळते, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला कृषी समृद्धीचा मार्ग मोकळा होतो असं म्हणायला काही हरकत नाही. आणि या तंत्रज्ञानाचा हा वापर केवळ मोठ्या शेतकऱ्यांपुरता मर्यादित न राहता तो तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे देखील खूप आवश्यक आहे सर. आणि तरच आपला सुजलाम सुफलाम भारताचं स्वप्न जे आहे ते आपण पूर्ण करू शकू. आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही खूप छान असं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्याच पद्धतीने शेतकरी बंधूंनो हे तंत्रज्ञान आपण आत्मसात करूयात आणि आर्थिक समृद्धीकडे कृषी समृद्धीकडे आपलं पाऊल टाकूयात. आणि वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला विद्यापीठातील तज्ज्ञांची मदत ही तर आपल्याला नेहमी मिळतच असते. तर आज कार्यक्रमात तुम्ही महत्वपूर्ण अशी माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल आपले मनापासून आभार.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण AI तंत्रज्ञानातून आधुनिक कृषी समृद्धीकडे याविषयी प्राध्यापक डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे विभाग प्रमुख यंत्र आणि शक्ती अभियांत्रिकी विभाग तसंच नाहेब प्रकल्प प्रमुख कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळे. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: मंडळी, आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आंबा कलम करण्याचा हंगाम याविषयी माहिती दिली जाईल. हा कार्यक्रम 2:00 पुनःप्रसारित होईल. उद्या संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात शेळी पालनातील पंचसूत्री याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची मुलाखत प्रसारित होईल. बरे श्रोते हो, आजच्या कार्यक्रमापुरता निरोप घेऊया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. ही परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: माझं आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी असलेला कार्यक्रम आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. तसंच FM 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे ठीक 8 आहेत. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर वनिता मंडळ.
2: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही सूरगौरव संध्या.
3: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधान

0: प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत सोबतच एका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
3: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
4: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
3: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
5: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
6: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
7: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे शुभेंदू अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तामिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण, 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते शुभेंदू अधिकारी यांनी राज्यपाल RN रवी यांच्याकडे आज संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. उद्या सकाळी 11 त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं केंद्रीय निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यावेळी त्यांनी बंगालच्या मतदारांचे आभार मानले.
8: हम सब भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का दायित्व है कि हर नई सोनार बांग्ला के लक को लेकर हम चले और बंगाल की जनता की अपेक्षाओं को पूर्ण करें. और हम सबका दायित्व है कि मोदी जी ने जो वादा दिया है बंगाल की जनता को, इसको पूरा करने के लिए हम हमारा सर्वश्रेष्ठ बंगाल की जनता को समर्पित करें.
7: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्या आणि तोडफोडीच्या घटनांची CBI चौकशी करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत राय यांनी केली आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी असं रॉय म्हणाले. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर झालेल्या हिंसाचारात पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते बळी पडल्याचा दावा रॉय यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला. शुभेंदू अधिकारी यांचे सचिव चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा निषेध करत गेल्या 3 तृणमूलच्या 3 कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचं रॉय म्हणाले. या सर्व

0: हत्या भाजपा समर्थित गुंडांनी घडवून आणल्याचा आरोपही रॉय यांनी केला आहे. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाचे एन रंगासामी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. त्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. एन रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तमिळनाडूमध्ये अभिनेते जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम पक्षाला बहुमताचा आकडा गाठण्यात यश आलं आहे. थोड्याच वेळापूर्वी राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. काँग्रेस पाठोपाठ त्यांना भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. विजय यांच्या पक्षाचे 108, काँग्रेसचे 5 आणि इतर तिन्ही पक्षांचे प्रत्येकी 2 आमदार आहेत. त्यामुळे 234 सदस्यांच्या विधानसभेत त्यांना 119 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 10वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातून 55,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याहीवेळी सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे: मुंबई 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरती स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. हंता विषाणू संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. मंत्री कुंवर विजय शाह यांच्यावर खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतरही शाह यांच्याविरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी

0: शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवायला तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. रामफोसा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि बेकायदेशीरपणे संपत्ती जमवल्याचे आरोप आहेत. यापूर्वी त्यांच्या आस्थापनेत 580,000 अमेरिकन डॉलर्स आढळल्याचा अहवाल त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी फेटाळला होता, मात्र आता त्यांना महाभियोगाला सामोरं जावं लागेल. बल्गेरियाच्या संसदेने आज रुमेन रादेव यांना नवीन प्रधानमंत्री म्हणून मान्यता दिली आहे. युरोपियन महासंघाच्या सदस्य देशातील राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बल्गेरियाच्या संसदेत रादेव यांना 127 सदस्यांनी मतदान केलं, 70 सदस्यांनी विरोधात मतदान केलं तर 36 सदस्य तटस्थ राहिले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात देशभरात भ्रष्टाचार विरोधात झालेल्या विविध आंदोलनांमुळे पुराणमतवादी सरकार कोसळलं होतं. शांघाय इथल्या तिरंदाजी विश्वचषक सामन्याच्या महिला रेकॉर्ड प्रकारात आज भारताच्या सिमरनजीत कौर हिनं उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पहिल्यांदाच जागतिक स्पर्धा खेळणारी सिमरनजीतने चीन तैपेईच्या फॉंग युझ्यूवर 6-0 अशी मात केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर नवी दिल्लीत सुरू आहे. नाणेफेक जिंकून कोलकात्याने प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्लीच्या 9 षटकात 2 बाद 77 धावा झाल्या होत्या. इंडोनेशियात माउंट डुकोनो ज्वालामुखीच्या उद्रेकात 3 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी घडली. यात जखमी झालेल्या 15 जणांवर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे शुभेंदू अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तमिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण, 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 झाली आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात संजय परशुरामजीचा माठ आणि सहकार्यांनी गायलेला गोंधळ ऐकूया.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:30 वाजले आहेत। यानंतर कार्यक्रम ऐकूया भावधारा। या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उत्तरा केळकर यांनी गायलेली पद्मा लोकूर यांची रचना।

तुमसे मिला दूं, उसको बुला दो शाम।